0: श्रोते हो नमस्कार, शुभ सकाळ। तुम्हा सर्वांचं आजच्या या प्रसारणात स्वागत आहे। आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR ॲपवर आणि तुमच्या रेडिओवर। आज रविवार, भारतीय सौर दिनांक 15 भाद्रपद शके 1948 अर्थात 6 सप्टेंबर 2026। प्रारंभ करूया आजच्या या प्रसारणाला मंगल ध्वनीनं। वंदे मातरम।
1: वंदे मातरम सुजल

FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. ठीक 6:05:36 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भक्ती संगीत. आजच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमातील पहिलं भक्तिगीत आहे गायक संजीव अभ्यंकर यांनी गायलेलं. संगीत नियोजन आहे केदार पंडित यांचं.

श्रुति हो यानंतरची भक्ती रचना आहे अरविंद आगाशे यांची. संगीत नियोजन अप्पा वढावकर यांचं आणि स्वर रवींद्र साठे यांचं.

श्रोते हो, भक्ती संगीताच्या कार्यक्रमातील यानंतरचं भक्तिगीत आहे संत तुकाराम महाराजांचं. स्वर आहे आणि संगीत किशोरी आमोणकर यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम भक्ती संगीत आणि यानंतरचं भक्तिगीत आहे. संत तुकाराम महाराजांची ही शब्दरचना आहे. संगीत नियोजन प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर सुरेश वाडकर यांचं.

श्रोते हो, आता ऐकूया लता मंगेशकर यांचा स्वर. संत तुकाराम महाराजांची शब्दरचना आणि संगीत नियोजन श्रीनिवास खळे यांचं.

श्रोते हो, आता ऐकूया आजच्या भक्ती संगीताच्या या कार्यक्रमातील शेवटचं गीत. योगिता गोडबोले, अमित गोखले, अनुराधा मराठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये संगीत प्रसाद रानडे यांचं

आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 6:35 आणि 12 सेकंद झालेले आहेत. आता जाणून घेऊया आज आणि उद्या आपल्या आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा. यानंतर ठीक 6:40 विचारपुष्प. यामध्ये आज मानवता या विषयावर चिंतन, लेखन प्राध्यापक डॉक्टर च व्ही जोशी यांचं, तर वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा. 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 सुगम संगीत. 8:40 एक ही फिल्म से. 10:00 लोकजागर या कार्यक्रमामध्ये मत्स्य व्यवसायातील विविध संधी, पारंपरिक व्यवसायापासून आधुनिक उद्योग जगतेपर्यंत या विषयावर मत्स्य संवर्धन महाविद्यालय मोर्शी जिल्हा अमरावती येथील मत्स्य संवर्धन विभागातील सहायक प्राध्यापक डॉक्टर अमोल गोविंद राठोड यांच्याशी अवंती मोरे यांनी सादरलेला संवाद आपल्याला ऐकता येईल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. 10:30 मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा. 11:00 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित पत्र फरमाईशीचा हिंदी गीतांचा कार्यक्रम गीतगुंजन. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. त्यानंतर 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. श्रोते हो, सायंकाळी 7:30 राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये समन्वित कार्यक्रम कीर्तन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. आता उद्या म्हणजेच सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 प्रसारित आणि सहक्षेपित होणारे कार्यक्रम असे असतील. सकाळी 6:05 भक्ती संगीत. 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा. 6:40 विचारपुष्प. यामध्ये कवी बी रघुनाथ यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन, लेखन प्राध्यापक डॉक्टर च व्ही जोशी यांचं, तर वाचनस्वर बाबासाहेब खराडे यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा. 6:50 परिसर. हे दोनही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले जातील. 6:55 दिनविशेष. 7:25 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येणारा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकू शकाल. 7:40 मिश्र संगीताचा आपण आनंद घ्याल. 8:40 ऐकाल हिंदी गझल. श्रोते हो, ठीक 10:00 विविध

0: अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमामध्ये सॉफ्ट स्किलमधून व्यक्तिमत्व विकास या विषयावर वरद विशाल हेडा यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम. 10:30 मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा. 11:00 नवीन हिंदी गीतांवर आधारित कार्यक्रम नए तराने. 12:00 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येणारा कार्यक्रम वनिता मंडळ आपण ऐकाल. 1:00 विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमाचा आपण आनंद घेऊ शकाल. या व्यतिरिक्त प्रादेशिक, राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या तसेच हिंदी आणि इंग्रजी बातम्या मुंबई आणि दिल्ली केंद्रावरून त्यांच्या नियोजित वेळेस आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती आपल्या आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM band 101.5 MHz. आता ऐकूया विचार पुष्प. यामध्ये आज मानवता या विषयावर चिंतन. लेखन प्राध्यापक डॉक्टर चवी जोशी यांचं, तर वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा.
1: माणूस म्हणजे काय हा प्रश्न सतत पडतो, पण त्याचं उत्तर मात्र नेमकेपणानं सापडत नाही. उत्तर न सापडणं ही आपली मर्यादा नाही का, की आपण सखोलपणे या प्रश्नाविषयी चिंतनच करीत नाही, आपलं चिंतन कमी पडतं. खरं तर इतर प्राणी आणि माणूस यात फरक काय? माणसालाही मानव प्राणी म्हणतातच ना. माणसाला जशा भय, निद्रा, मैथून, मृत्यू या सर्वच गोष्टी प्राप्त झाल्यात, तशा सर्वच प्राण्यांना प्राप्त झालेल्या आहेत. सर्वच प्राण्यांना ध्वनी निर्माण करता येतात, ती त्या त्या प्राण्यांची ध्वनिभाषा आहे. माणसालाही ध्वनी निर्माण करता येतात. मात्र हे आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे की केवळ ध्वनी म्हणजे भाषा नाही. म्हणून तो विचार करून बुद्धीनं काहीही निर्माण करतो आणि विकासाची वाट चालू शकतो. जेन गुडाल या विदुषीनं चिंपांझीचा अभ्यास करावा यासाठी आयुष्याची बरीच वर्षे जंगलात घालवली, परंतु ती चिंपांझीला मानवी भाषा शिकवू शकली नाही. माणूस असा वैशिष्ट्यपूर्ण प्राणी ठरतो, तरीही कधी कधी माणसाला रानटी म्हटलं जातं. असं का? याचं कारण तो केव्हा तरी प्राण्यासारखं वागतो, जनावरासारखं वागतो. माणसाला मानवता हा फार मोठा दागिना मिळालेला आहे. मानवता म्हणजे काय? संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी म्हटलंय की या हृदयीचे त्या हृदयी एका माणसाला दुसऱ्या माणसाविषयी जी संवेदना जाणवते ती स्वसंवेदना असते. आपलं जे काही आहे ते त्याचंही किंवा त्याचंही आपलं आहे ही भावना फार मोठी आहे. दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं तर आपल्याही डोळ्यात पाणी यायलाच पाहिजे. दुसऱ्याचं सुख पाहून आपणही सुखी झालं पाहिजे. भारतीय संस्कृती जगात महान आहे, कारण इथं मानवतेचा वसा घेतलेली जनता आहे. ही मानवता कुठं कुठं दिसते? भारतातच नाही तर जगात काही अनिष्ट गोष्टी घडल्या तर भारतीय माणूस मदत घेऊन धावून जातो. भूकंप, महापूर, आग, साथीचे रोग अशी कोणतीही आपत्ती आली तर कुणी मदत मागायच्या आधी माणूस जमेल तशी मदत करतो. कोरोना काळात भारतात हाहाकार माजला असतानाही भारतानं इतर देशांना औषधांची मदत केली. महापुरानं लोकांचं होत्याचं नव्हतं होतं. हजारो माणसं बेघर होतात, घरच्या घर दरडी कोसळून त्या ढिगाऱ्याखाली गाडली जातात, तेव्हाही इथला माणूस जमेल तशी मदत करतोच. ही भारतीय संस्कृतीची मानवता आहे. इथली मानवता विविधतेत साकार होते आणि भारतीय म्हणून अभिमानानं साऱ्या जगात मिरवते. मानवतेला जगणं ही आपली सहज प्रवृत्ती आहे. मानवतेची मूळ भूमिकाच विश्वव्यापी आहे. ज्ञानेश्वरांनी समर्पकपणे म्हटलंय, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर तोची झाला. ज्ञानेश्वरांनी सांगितलेली विश्वची माझे घर हीच तर खरी मानवता आहे. ही मानवता शक्तिशाली करता यावी म्हणून

0: माणसानं दया, माया, करुणा, सहानुभूती, सत्यप्रियता, ममता, निस्वार्थपणा, सहनशीलता या चांगल्या गुणांतून निर्माण केली. मानवतेचा खरा अर्थ विश्वकल्याणाशीच संबंधित आहे. हे विश्वविविधतेमध्ये एकता साधणारं आहे, म्हणजे विश्वातील सर्वच घटकांमध्ये मी सामावलेलो आहे हेच मानलं पाहिजे, कारण ही धारणाच मानव कल्याणाशी बांधलेली आहे. विश्व म्हणजे तरी काय? स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी म्हटलं की जग म्हणजे आपल्या इंद्रियांनी सर्व वस्तूंच्या रूपात पाहिलेला ईश्वर आहे. म्हणूनच कोणत्याही प्रेमपूर्वक माणसानं मानवतेचाच वसा घ्यायला पाहिजे. सदा सर्वदा सत्कर्म करण्यातच केवळ मानवता दिसते. मानवता हे शिकवते की कशाचीही आसक्ती नको. अवघड आहे हे, खरंच अवघड आहे. म्हणूनच भारतीय संस्कृती माणसाला आपल्या घासातला घास दुसऱ्याला भरवायला शिकवते.
1: श्रोतेहो, आताच आपण विचारपुष्प हे सदर ऐकलं. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM बँड 101.5 MHz. ठीक 6:45 झालेले आहेत. आता आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर लगेच 6:50 परिसर हे दोनही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहारतज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोते हो, कालच्या भागात आपण बालपण आणि किशोर अवस्थेमध्ये वाढीसाठी पोषणाचा मजबूत पाया कसा असावा याची माहिती घेतली. तर आजच्या भागात युवा आणि प्रौढावस्थेत ऊर्जा, कार्यक्षमता आणि आरोग्यासाठी संतुलित आहार कसा असावा याविषयी जाणून घेऊया. आजची युवा आणि प्रौढ पिढी अत्यंत वेगवान जीवनशैली जगत आहे. कामाचा वाढता ताण, लांब कामाचे तास, प्रवास, झोपेची कमतरता आणि अनियमित जेवण यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेकदा सकाळचा नाश्ता टाळला जातो, दुपारचे जेवण उशिरा होते आणि भूक लागली की चटपट मिळणारे जंक फूड किंवा पॅकेटचे पदार्थ खाल्ले जातात. सुरुवातीला ही सवय फारशी त्रासदायक वाटत नाही, मात्र दीर्घकाळ अशी जीवनशैली राहिल्यास वजन वाढणे, पोटाची चरबी वाढणे आणि जीवनशैलीशी संबंधित आजाराचा धोका वाढू शकतो. आपल्या शरीराला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ आणि आरोग्यदायी चरबी यांची गरज असते. त्यामुळे

0: प्रत्येक मुख्य जेवणात धान्य, भाकरी किंवा पोळी, डाळ किंवा कडधान्य, भरपूर भाज्या, दही किंवा इतर योग्य पदार्थ आणि आवश्यकतेनुसार प्रथिनांचा स्रोत असावा. नाश्ता टाळणे ही चांगली सवय नाही. सकाळचा नाश्ता पौष्टिक आणि संतुलित असावा. पोहे, उपमा, थालीपीठ, इडली, डाळीचे पदार्थ, अंडी, दूध, दही किंवा फळे यासारखे पर्याय वापरता येतात. कामाच्या ठिकाणी भूक लागल्यावर चिप्स, बिस्किटे किंवा गोड पेय घेण्याऐवजी फळ, भाजलेले चणे, मखाने, सुका मेवा किंवा घरगुती स्नॅक्स निवडणे अतिशय योग्य राहील. आहारातील साखर, मीठ आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ कमी करणे आवश्यक आहे. पुरेसे पाणी पिणे आणि नियमित शारीरिक हालचाल करणे तितकेच महत्त्वाचे आहे. कामाच्या ताणामुळे अनेक जण भावनिक खाण्याकडे वळतात. ताण आला की गोड किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी थोडा वेळ चालणे, खोल श्वास घेणे, विश्रांती घेणे किंवा इतर आरोग्यदायी पर्यायांचा विचार करावा. आपल्या शरीराला आपण रोज काय देतो यावर आपल्या कार्यक्षमतेचा मोठा भाग अवलंबून असतो. म्हणूनच वेळ कमी असला तरी आरोग्यासाठी वेळ काढा. जेवण अनियमित करू नका. जंक फूडवर अवलंबून राहू नका आणि संतुलित आहाराला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा. कारण निरोगी शरीर असेल तरच काम करण्याची ऊर्जा, एकाग्रता आणि जीवनाचा आनंद टिकून राहतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहारतज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. परिसर.
1: परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो, आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या विपुल वनसंपदेमध्ये औषधी वनस्पतींचा प्रचंड मोठा बहुमूल असा खजिना आपल्याला लाभलेला आहे. त्याच्या संवर्धन आणि जतनामध्ये शाश्वतता यावी यासाठी कार्य करणाऱ्या पूर्वाताई जोशी यांच्याशी आपण बातचीत करतो आहोत. नमस्कार पूर्वाताई.
2: नमस्कार
1: पूर्वाताई. काय काम करायचं, का करायचं, ते कशासाठी तुम्ही सुरू केलेत हे सगळ्या पहिल्या भागात आपण बघितलं. पण हे सगळं ठरवल्यानंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पच का आणि प्रत्यक्ष कामाला तिथे कशी काय सुरुवात झाली?
2: कसं झालं की पहिल्या काही काळामध्ये म्हणजे 2007-8-9-10 या काळामध्ये वाचन काही ना काही चालू होतं, काही ना काही. आणि ह्या औषधी वनस्पतींचं नेमकं मी सुद्धा पाहत होते त्यांच्याकडे की काय करता येईल, कसं करता येईल, कुठे वापरणार आपण, मोठ्या इंडस्ट्रीज, छोट्या गोष्टी, ह्या सगळ्या समजून घेणं हा कुठेतरी एक भाग चालू होता. आणि त्याच दरम्यान एक प्रकल्प ताडोब्याच्या बफर झोन मध्ये सुरू झालेला होता. तो मेनली असा होता की गावाच्या एकंदरीत विकासाच्या दृष्टीने युवक आणि युवती काय करू शकतील, असा तो खरा एक मोठा विषय होता. डीएसटीचा एक प्रकल्प होता हा. आणि त्यात एक माझ्या वाट्याला अगदी छोटस काम आलेलं होतं त्यात, खरं सांगायचं तर. त्या अनुषंगाने ताडोब्याला जाणं माझं सुरू झालं. आणि मग ताडोब्यातला एक अतिमहत्वाचा प्रश्न या सगळ्या प्रकल्पाच्या दरम्यान समोर आला, तो होता शेतीचं होणारं अतिप्रचंड नुकसान जे वन्यजीवांद्वारे होतं. म्हणजे आपण सगळे वन्यजीवांकडे वाव, मला बघायला जायचंय, मला वाघ बघायचा आहे, मला
1: हा मानव वन्यजीव संघर्षातला
2: अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा. आणि शेतीचं होणारं खरंच नुकसान जे आहे ते अतिप्रचंड आहे. मग त्या अनुषंगाने शास्त्रीय उपाययोजना काही या करता येतील का, असा एक पुढचा प्रकल्प.
1: वन्यजीव शेतापर्यंत पोहोचणार नाहीत
2: किंवा शेतकऱ्यांच्या बाजूने आपण दुसरा काही विचार करू शकतो का, अशा पद्धतीचा तो प्रकल्प पुढे जात होता. आणि मग त्याच्यात माझं वनस्पती शास्त्राचं बॅकग्राऊंड मला काही स्वस्थ बसू देईना की आता काय करायचं, की हे इतका मोठा इथे क्रॉप लॉस होतो आहे, इतक्या मोठ्या प्रमाणावर वन्यजीव शेतात शिरतायत, तर आपल्याला काहीच नाही करता येणार का असं मला वाटायला लागलं. आणि मग नॉन पॅलेटेबल प्लांट्स म्हणजे अशा वनस्पती की ज्या रानडुकर, नीलगाय, ससे, हरण यांना खायला नाही आवडणार, आणि असे काही रेफरन्सेस

0: वनस्पतीशास्त्र शिकताना वाचलेले होते. अशा वनस्पतींची जर लागवड शेतकऱ्यांनी समजा बांधावर केली,
1: बरोबर,
0: किंवा जिथून प्राणी सहज शेतात येत आहेत किंवा जिथून प्राणी सहज एंट्री घेत आहेत गावाकडे, तिथे समजा सुद्धा आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून लावलं तर काय होईल असा विचार यायला लागला. आणि हा उपाय म्हणून विचार करता येईल का असं समोर आल्यावर एक प्रकल्प संकल्पना लिहून दिली आणि ती होती वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्टला. आणि त्यांना ते अतिशय आवडलं आणि त्याच्यातनं एक अतिशय उपयुक्त मॅन्युअल तयार झालं. म्हणजे शेतकऱ्यांना सहज लावता येतील अशा महत्वाच्या औषधी वनस्पती आणि ज्या विकासाची साथ देतील, म्हणजे ज्याला आपण ड्युअल बेनिफिट असं म्हणूया, दुहेरी फायद्याच्या, की ज्या औषधी वनस्पती ट्रेड मध्ये अतिशय महत्वाच्या आहेत, औषधी वनस्पती आपल्याकडनं एक्सपोर्टही होत आहेत त्यातल्याही असू शकतील आणि शेतकऱ्यांच्या बांधावरही जातील. तर हा एक विचार त्याच्यातनं समोर आला. आणि आज आता मला सांगायला खूप आनंद होतोय की जंगलकडेची वनौषधी शेती एक बहुउपयोगी पर्याय असे मॅन्युअल सगळ्यांना उपलब्ध केलेलं आहे.
1: बरं, पण मग याचा उपयोग कसा होतोय, काय म्हणजे कोण करून घेत आहे?
0: शेतकऱ्यांना त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे, पण त्याच्यासाठी कदाचित शेतकऱ्यांच्या बरोबर काही टीमवर्क ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा करावं लागेल एका पॉइंटला, की कसं लावायचं, का लावायचं, तर त्याचे एक्सपर्ट्स आणि त्याच्या अनुषंगाने प्रकल्प.
1: सुरुवातही काम कसं सुरू झालं, काय सुरुवात केली तुम्ही, अहवाल, आढावा, मार्गदर्शिका, या सगळ्यातनं तुम्ही तिथे काम सुरू केलं, तुमची पहिली पावलं तशी पडली. तुमच्या पुढच्या कामाच्या मार्गक्रमणाबद्दल आपण बोलून घेऊयाच. तूच या भागामध्ये आपण निरोप घेऊया, भेटूया पुढच्या भागात.
0: नमस्कार.
1: नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2.
3: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर लगेच परिसर हे दोन्ही कार्यक्रम ऐकलेत. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केलेत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 6:55 आणि 19 सेकंद झालेली आहेत. आता ऐकूया इतिहासातील आजच्या दिवसाच्या काही ठळक नोंदी अर्थात दिनविशेष. 6 सप्टेंबर याच दिवशी 1939 दुसरं महायुद्धामध्ये दक्षिण आफ्रिकेनं जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारलं. 1952 कॅनडातील पहिलं दूरचित्रवाणी केंद्र मॉन्ट्रियल इथे सुरू झालं. आजच्याच दिवशी 1965 पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली. 1993 ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड झाली. अमेरिकेच्या नॅशनल एंडोमेंट फॉर द आर्ट्स संस्थेची प्रख्यात सरोदवादक अमजद अली खान यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप मिळाली. 2022 कोविड-19 महामारी दरम्यान भारताने कोविड-19 अनुनासिक अर्थात नॅसल व्हॅक्सिन लस मंजूर केली आणि चीन नंतर असं करणारा भारत दुसरा देश बनला. 2025 आजच्याच दिवशी मुलींच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या भारतीय एज्युकेट गर्ल या स्वयंसेवी संस्थेला 2025 रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आणि ही मान मिळवणारी भारतीय ही पहिली संस्था ठरली. आता जाणून घेऊया आजच्या दिवशी काही ठळक व्यक्ती ज्यांचा जन्म झाला आणि ज्यांचं निधन झालं त्याबद्दलची माहिती. आजच्याच दिवशी 1889 बॅरिस्टर शरदचंद्र बोस यांचा जन्म झाला, जे भारतीय स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते. वकील आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे मोठे भाऊ म्हणून ते प्रसिद्ध होते. 1892 आजच्या

के सर एडवर्ड एपलटन ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते यांचा जन्म झाला. श्रोतेहो, आपण जो आजकाल बारकोड वापरतो किंवा आपल्याला दिसतो, या बारकोडचे सहनिर्माते नॉर्मन जोसेफ वोडलँड यांचा जन्म 1921 सालचा. प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते यश जोहर यांचा जन्म 1929 सालचा दिवस आजचाच. पोर्तुगालचे पंतप्रधान जोशे सॉक्रेटिस यांचा जन्म 1957 सालचा 6 सप्टेंबर. आता जाणून घेऊया ज्यांचा आजच्या दिवशी इतिहासामध्ये निधन झालं. 1938 साली सली प्रुडहॉम, फ्रेंच लेखक आणि नोबेल पुरस्कार विजेते यांचं निधन. प्रख्यात कन्नड कवी आणि राष्ट्रकवी गोविंद पै यांचं निधन 1963 साली. जगप्रसिद्ध सरोदवादक आणि संगीतकार अल्लाउद्दीन खान यांचं निधन 1972 साली. ॲडिडास या कंपनीचे संस्थापक ॲडॉल्फ डॅसलर यांचं निधन 1978 साली. ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे अध्यक्ष पी के मुखिया तेवर यांचं निधन 1979 साली. झिम्बाब्वे देशाचे दुसरे राष्ट्रपती रॉबर्ट मुगावे यांचं निधन 2019 साली दिवस आजचाच. प्रसिद्ध भारतीय राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते अरविंद गिरी यांचं निधन 2022 साली झालं आजच्याच दिवशी अर्थात 6 सप्टेंबरला.

तर श्रोते हो, या होत्या इतिहासातील आजच्या दिवसाच्या काही ठळक नोंदी अर्थात दिनविशेष. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: आणि चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
2: आकाशवाणी अमरावती,
3: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
2: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
3: एकाकी मनाला भावनांची साथ,
2: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
3: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती.
2: ऐकत रहा सदैव आणि दररोज सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत 101.5 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी अमरावती केंद्र.

0: दर वर्षी कित्येक जण रस्ते अपघातात बळी पडतात. कित्येकांना कायमचं अपंगत्व येतं. आपला अनमोल असा जीव गमावून बसतात.
1: जीवन इतकं मातीमोल आहे का आपलं? आपल्या कुटुंबाला पोरक करून निघून जाण्याची चूक करू नका.
0: वाहने हळू चालवा. वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा.
1: वाहतूक नियमांचे पालन करा.
0: अल्पवयीन मुलामुलींच्या हातात वाहने देऊ नका. जीवन अनमोल आहे, स्वतःसाठी आणि इतरांसाठीही. ते जगायला शिका, गमवायला नाही. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

0: खरे ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं.
1: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया. दृष्टिहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर.
0: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया.
1: मृत्यूनंतरही जग बघूया. चला नेत्रदान करूया. आकाशवाणी अमरावती तर्फे.

0: शरीर एक संपत्ती, दीर्घ काळ टिकणारी।
1: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो। या शरीराला निरोगी ठेवूया, आजारांपासून मुक्त करूया।
0: नियमितपणे व्यायाम करा,
1: योगासन प्राणायामांची सवय लावा,
0: शुद्ध हवेच्या वातावरणात चालण्याचा छंद लावा,
1: आवश्यक तोच आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर रहा। आपल्या शरीराला सुदृढ ठेवूया, रोगमुक्त समाज घडवूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
2: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत। गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे। ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंडगार गार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया, आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
3: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।

पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहित

0: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 7:07 झालेली आहेत. 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या काही क्षणातच आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला काही महत्वाचे संदेश आणि त्यानंतर लगेच प्रादेशिक मराठी बातम्या. ठीक 7:10 प्रतीक्षा फक्त काही क्षणांची.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान। राज्यातील 9 शिक्षकांचा सन्मान। मुंबईत ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 दुसऱ्या पर्वाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। दहीहंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र या संकल्पनेला बळकटी देण्याचं काम व्हावं, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। महिलांच्या T20 आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय। आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश। आता सविस्तर बातम्या। देशभरात काल शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात येतो। शिक्षकांचा आदर करणारा समाजच खऱ्या अर्थानं प्रगत असून आपल्या संविधानातील समान संधीचे आदर्श प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी माध्यम असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं। शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 सोहळ्याला संबोधित करताना त्या काल बोलत होत्या। दर्जेदार शिक्षणाशिवाय विकसित भारत साकारणं शक्य नसून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याचं प्रमाण नगण्य पातळीवर आणणं शिक्षकांच्या प्रयत्नांमुळेच शक्य झाल्याचं त्या म्हणाल्या। शिक्षण तसंच महिलांचे अधिकार याबाबतीत सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या,
3: जो समाज शिक्षकों का सन्मान करता है वो समाज से ही अर्थ में प्रगतिशील होता है। सावित्रीबाई फुले आधुनिक युग में विद्यालय में पढ़ाने वाले भारत की पहली शिक्षिका के रूप में जाने जाती है। बालिकाओं की शिक्षा के क्षेत्र में उन्होंने क्रांतिकारी पहल की थी और 19वीं सदी में बालिका विद्यालय की स्थापना की थी। आज के दिन क्रांति ज्योति स्वरूपा महान शिक्षिका सावित्री बाई फुले की स्मृति को मैं सादर नमन करती हूँ।
2: राष्ट्रपतींच्या हस्ते काल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले। यात महाराष्ट्रातील

9 गुणवंत शिक्षकांचा समावेश होता. या कार्यक्रमात प्रत्येक पुरस्कार विजेत्याच्या उल्लेखनीय कार्यावर आधारित लघुपटही दाखवण्यात आले. या प्रसंगी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, शिक्षण राज्यमंत्री जयंत सिंह आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता. शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकांपुरतं मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतानाच त्यांचं बालपण जपण्यातही महत्वाची भूमिका बजावावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकांना केलं आहे. नवी दिल्ली इथं काल राष्ट्रीय शिक्षक दिन पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विचार मांडले. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेच्या वाढत्या धोक्याचा उल्लेख करून अंमली पदार्थांच्या सेवनाविरोधात सतत जागरूकता निर्माण करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. शिक्षक हे समाज आणि राष्ट्राचे खऱ्या अर्थानं शिल्पकार आहेत, तर आजचे विद्यार्थी हा उद्याचा भारत आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केलं. शिक्षक दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं आयोजित जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते, अध्यक्ष चषक विजेते आणि शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात त्या काल बोलत होत्या. सांस्कृतिक पैलू आणि तर्कावर आधारित विधायक प्रथा परंपरांमागील विज्ञान हे नव्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे अशी भावना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या डॉक्टर जे पी नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराचं वितरण पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात त्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. जगातील विविध देशांच्या संस्कृती, परंपरा, विचारसरणी आणि जीवनपद्धती वेगवेगळ्या असल्या तरी मानवतेला जोडणारी सार्वत्रिक मूल्य समान आहेत. या समान मूल्यांचा शोध घेत सांस्कृतिक देवाणघेवाण, परस्पर सन्मान आणि संवादाची व्याप्ती वाढवणं ही आजची गरज असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 दुसऱ्या पर्वाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी विविध देशांचे महावाणिज्य दूत, ब्रिक्स देशातील राजनैतिक प्रतिनिधी, उद्योगपती, अभ्यासक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. फडणवीस यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत भगवान श्रीकृष्णांच्या सर्वसमावेशकता, धर्मनिष्ठा आणि सत्याच्या विजयाच्या संदेशाचा उल्लेख केला. भारतीय संस्कृतीच्या मूलभूत विचारांचा पाया वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेत असून भारतानं वस्तू आणि व्यापार यांच्याबरोबर विज्ञान, ज्ञान आणि जीवन मूल्यांचाही जगभर प्रसार केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात काल दहीहंडीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबई, पुणे, ठाणे यासह विविध शहरात गोविंदा पदकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. परभणी जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये दहीहंडीचं आयोजन करून लहान मुलांना बाळ गोपाळाच्या वेशभूषेत सजवण्यात आलं होतं. नंदुरबारमध्ये युवकांनी मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्यासाठी केलेल्या थरारक प्रयत्नांनी उपस्थित नागरिकांची मनं जिंकली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिली. उत्साहानं भरलेल्या दहीहंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र या संकल्पनेला बळकटी देण्याचं काम व्हावं असं आवाहन वरळीतील दहीहंडी उत्सवप्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी केलं. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी योगदान द्यावं, यासाठी सामाजिक उपक्रमांना व्यापक लोकसहभागाची जोड देणं आवश्यक आहे असं ते म्हणाले. कोपरी इथं आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला. यावेळी त्यांच्या हस्ते नशामुक्तीची दांडी फोडण्यात आली. दहीहंडी उत्सवादरम्यान काही ठिकाणी दुर्घटना घडल्या. मुंबईच्या मालाडमधल्या मालवणी भागात कच्ची भिंत पडून 7 वर्षाच्या मुलाचा, तर ऐरोली इथल्या साईनाथवाडी इथं दहीहंडीसाठी मनोरा रचताना 34 वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला. पुण्यात दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा हटवताना सांगाडा कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. पुण्यात परवानगीपेक्षा जास्त आवाजात ध्वनिक्षेपक लावण्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचंही वृत्त आहे. राज्य शासनाच्या वतीनं 2025 पासून महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. या राज्य उत्सवाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2026 साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी सांगितलं आहे. यावर्षीपासून देशभरातील आणि देशाबाहेरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठीही स्वतंत्र बक्षिसं ठेवण्यात आली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. बालकांचे हक्क, संरक्षण, सुरक्षितता, शिक्षण, आरोग्य, पोषण आणि सहभाग याबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या पुढाकारानं राज्यात 5 सप्टेंबर ते 20 नोव्हेंबर 2026 या कालावधीत बालस्नेही पंचायत आणि बालस्नेही

0: प्रभाग हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे. महिला आणि बाल विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, युनिसेफ आणि यशदा यांच्या संयुक्त सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींमध्ये बालस्नेही पंचायत तर शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बालस्नेही प्रभाग या संकल्पनेअंतर्गत विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. क्रिकेट. महिला आशिया चषक T20 स्पर्धेत दुबई इथं काल झालेल्या एकतर्फी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानचा संघ 19व्या षटकात केवळ 55 धावात सर्वबाद झाला. बिनबाद 27 अशी सुरुवात केल्यानंतर पुढील 28 धावात त्यांनी 10 खेळाडू गमावले. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांची ही आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या ठरली. युवा फिरकी गोलंदाज श्रीचरणी 7 धावात 3 बळी घेतले तर रावतनं 9 धावात 3 बळी घेतले. दीप्ती शर्माच्या खात्यात 2 बळी जमा झाले. भारतानं 8 षटकं आणि 4 चेंडूत हे लक्ष गाठलं. श्रीचरणीला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. आतापर्यंत T20 आशिया चषकात पाकिस्तान विरुद्ध झालेल्या 8 सामन्यांपैकी भारतानं 7 सामने जिंकले आहेत. बॅडमिंटन. भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी काल चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करत आपली प्रभावी कामगिरी कायम ठेवली. या भारतीय जोडीनं काल शेंझेन इथं झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मलेशियाच्या नूर मोहम्मद अयुब अझरीन आणि टॅन वी क्योंग यांचा पराभव केला. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान. राज्यातील 9 शिक्षकांचा सन्मान. मुंबईत ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026च्या दुसऱ्या पर्वाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. दहीहंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र या संकल्पनेला बळकटी देण्याचं काम व्हावं, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. महिलांच्या T20 आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय आणि सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते, आताच आपण प्रादेशिक मराठी बातमीपत्र ऐकलं. हे बातमीपत्र आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM बँड 101.5 MHz आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: श्रीकृष्ण रुक्मिणीच्या स्वयंवराची साक्ष ठरलेली ही इंद्रपुरी अंबाबाईचं अस्तित्व जिथं कणाकणात आणि रोमारोमात भरून उरलंय अशी अमरावती नगरी. गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांच्या अस्तित्वाच्या खुणा जिथं आजही जाणवतात तिथंच आता शब्द स्वरांची अखंड संजीवक धारा वाहणार आहे. लक्ष मनावर नभोवाणीची सुवर्ण मुद्रा कोरायला आलेली अमरावती आकाशवाणी ऐकत राहा.

0: 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी
1: मन का रेडियो बजने दे जरा, गम को भूल कर जी ले तू जरा, स्टेशन कोई नया ट्यून कर ले जरा।
2: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका, हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला, त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया, चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावती तर्फे

बाबा न प्रस्थींना मदत करूया, चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।

आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR ॲपवर. ठीक 7:25 झालेले आहेत. आता अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता सहक्षेपित करीत आहोत.

0: यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत राज्य मराठी विकास संस्था ही संस्था कार्यरत आहे. ज्ञान आणि भाषा या दोन संकल्पना वेगवेगळ्या आहेत, मात्र या दोन संकल्पनांचा एकमेकींशी अत्यंत घनिष्ठ असा अनन्य संबंध आहे. कोणत्याही भाषेत ज्ञानाची वाढ आणि विकास होतानाच त्या भाषेची वाढ आणि विकास होऊ शकतो. या तत्वानुसार राज्य मराठी विकास संस्था ही संस्था अनेक प्रकल्प राबवत असते आणि त्या संस्थेचं काम देखील अविरतपणे चालू असतं. गेल्या 30 वर्षात संस्थेने अनेक प्रकल्प आतापर्यंत यशस्वीरित्या पार पाडले आहेत. या संस्थेचा पूर्ण झालेला एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे शालेय मराठी शब्दकोश. याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे राज्य मराठी विकास संस्थेचे गिरीश पत्के सर आलेले आहेत, जे प्रकल्प प्रमुख आणि कार्यासन अधिकारी म्हणून देखील तिथं काम करतात. सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
3: नमस्कार.
2: सर, बाजारामध्ये अनेक शब्दकोश उपलब्ध आहे आणि राज्य मराठी विकास संस्थेला खास शालेय मराठी शब्दकोश तयार करण्याची गरज का भासली, याविषयी जरा थोडक्यात सांगा.
3: नाही, बाजारामध्ये खूप शब्दकोश आहेत हे म्हणतो आपण, बरोबर आहे. परंतु ते जर शब्दकोश आपण बघितले तर ते शब्दकोश आकाराने मोठे आहेत, बृहद शब्द संख्या असलेले आहेत आणि शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारे असे मुद्दाम त्यांच्यासाठी म्हणून केलेले असे ते शब्दकोश नाहीत. आणि ही एक उणीव आहे. राज्य मराठी विकास संस्थेनी ज्या वेळेला काम करायला सुरुवात केली त्यावेळेला संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये दोन प्रकारची उद्दिष्ट होती. एक म्हणजे अकॅडमिक स्वरूपाचं काम, विद्यापीठीय स्तराचं संशोधन करणं हा एक भाग होता आणि दुसरा भाग ज्याला आपण दैनंदिन उपयोजन म्हणतो, ते वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांसाठी, म्हणजे विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, अगदी रंगारी असतील, त्यांच्यासाठी उपयुक्त ठरतील अशी भाषाविषयक कामं करावीत. त्याच्यातलं हे एक काम म्हणजे शालेय मराठी शब्दकोश हे काम होत. आणि हे 1995 आम्ही चालू केलं. वसंत आबाजी डहाके हे ज्येष्ठ कवी आणि मी असं दोघांनी मिळून त्या शालेय मराठी शब्दकोशाची काम करून त्याचं संपादन केलं. आज त्याची तिसरी सुधारित आवृत्ती बाजारामध्ये उपलब्ध आहे.
2: सर, शब्दकोश तयार करताना कोणता वयोगट किंवा शालेय इयत्तेतील विद्यार्थी आपल्या डोळ्यासमोर होते? कारण की शालेय म्हटल्यानंतर अगदी बालवाडीपासून 10वीपर्यंतचा जो वयोगट येतो, तर नेमका हा जो शालेय शब्दकोश आहे हा कोणत्या वय

0: गटाला उपयुक्त होईल.
1: मी जसं आधी म्हणालो तसं शालेय विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून केलेला शब्दकोश मराठीमध्ये नव्हता, त्याच्यामुळे हा पहिला शब्दकोश आहे लक्षात ठेवून आम्ही इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी हा वयोगट आणि या इयत्ता आम्ही डोळ्यासमोर ठेवलेल्या होत्या. आणि जरी त्या ठेवलेल्या असल्या तरी अगदी पहिलीपासून ते पदवीपर्यंत जे सगळी पाठ्यपुस्तकं आम्ही विचारात घेतली होती, आणि नुसती पाठ्यपुस्तकं नाही तर वर्तमानपत्रातले शब्द, त्याच्यानंतर आपल्या वेगवेगळ्या मालिकांमधनं येणारे शब्द, काही इतिहासातल्या पुस्तकांमधनं येणारे शब्द, ललित साहित्यामधनं येणारे शब्द, असे सगळे विज्ञानातले शब्द, असे सगळे आम्ही निवडलेले होते आणि त्या याच्यानुसार आम्ही ते काम करायला सुरुवात केलं होतं. म्हणजे हा शब्दकोश हा विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये त्यांच्या पाठ्यपुस्तकांच्या बरोबर त्यांना दररोज शाळेत घेऊन जाता यावा आणि तो विद्यार्थ्यांचा सोबती व्हावा ही आमची त्या पाठीमागची संकल्पना होती.
0: सर, मगाशी आपण म्हणालात की बाजारात अनेक प्रकारचे शब्दकोश उपलब्ध आहे, मग त्यामध्ये आपल्या एका शब्दकोशाची या भर पडली, तर हा शब्दकोश इतरांपेक्षा वेगळा किंवा वैशिष्ट्यपूर्ण कशा प्रकारे ठरतो?
1: मुळामध्ये उद्दिष्टांमध्येच फरक आहे.
0: हा,
1: जसं मी म्हणालो तसा हा शब्दकोश हा शालेय विद्यार्थ्यांचा सोबती व्हावा याच्यासाठी म्हणून आम्ही जो तयार केला. तर सोबती असणं म्हणजे काय? तर आपण ज्या वेळेला काही गोष्टींचा अभ्यास करत असतो त्यावेळेला अनेक शब्दांचे अर्थ आपल्याला कळत नसतात, त्यावेळेला ते शब्द आपण ज्या वेळेला मोठ्या शब्दकोशांमध्ये बघायला जातो त्यावेळेला त्याचे फक्त प्रतिशब्द आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे उदाहरणार्थ पटू म्हणजे काय? तर हुशार, कुशल, निपुण. पण कफल्लक म्हणजे काय? तर कंगाल, भिकारी, अत्यंत गरीब. आता मुळामध्ये कफल्लक हे नाव मुळात एका पौराणिक काळातल्या चोराचं नाव होत हे आपल्याला माहितीही नसत, आम्ही ती माहिती सुद्धा त्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर आता लक्षणेनी त्याला अत्यंत गरीब असा त्याचा अर्थ होतो. जरा म्हणजे वृद्धत्व, म्हातारपण. आता एका अनोळखी शब्दाला आपल्याला समजून घ्यायचंय तर ते कशा पद्धतीने आपण हे करतो? तर जे शब्द आपल्याला त्याचा अर्थ कळत नसतो ते आपण वेगवेगळ्या दिशांनी त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्या वेगवेगळ्या दिशा आम्ही या शब्दकोशातनं मांडण्याचा प्रयत्न केला. आता वेगवेगळे वाक्प्रचार असतात, म्हणी असतात, क्रियापद असतात, ते आपण कशा पद्धतीने वापरतो आणि त्याचा दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग काय होतो हे आम्ही सांगण्याचा त्याच्यात प्रयत्न केला. दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या शब्दांचे आम्ही वाक्यात उपयोग करून दाखवलेले. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे जिथे आज आता अशी गोष्ट झालेली आहे की खूप जुने शब्द जे आहेत ते पाठ्यपुस्तकांमधनं येतात, धड्यांमधनं येतात, पण ते आपल्याला माहिती नसतात, आपल्या रोजच्या पाहण्यातले, वाचण्यातले, ऐकण्यातले नसतात, पण ते शब्द तर पाठ्यपुस्तकात आलेले आहेत पण ते दिसत कुठंच नाहीत. मग अशा न दिसणाऱ्या, ज्याला समजत नाहीत, अशा गोष्टींची आम्ही रेखाटनं दिली. म्हणजे अडणा म्हणजे काय, ओगराळ म्हणजे काय, त्याच्यानंतर नांगराचे वेगवेगळे भाग असतात त्याला काय म्हणलं जातं, हे आम्ही रेखाटनं करून दाखवली. आणि ते सगळं देत असताना हा जास्तीत जास्त वेगवेगळ्या, म्हणजे केवळ ललित साहित्य नाही, केवळ पुस्तकांमधनं आलेल्या धड्यांच्या संदर्भातलं नाही, विज्ञानातल्या संज्ञा संकल्पना, गणितामधल्या संज्ञा संकल्पना, सूत्र, असे सगळे विषय, म्हणजे त्याच्यामध्ये भाषा विषय तर आहेच आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, वेगवेगळी शास्त्र आहेत, समाजशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, असे जवळपास 22 विषय आम्ही या शालेय शब्दकोशामध्ये घेतलेले आहेत. आणि ते करत असताना मुलांची ही संपूर्ण, ज्याला आपण भाषिक जाण म्हणतो, ती भाषिक जाण अतिशय उत्तम पद्धतीने विकसित होण्यासाठी म्हणून केलेला एक त्यांच्यासाठीचा हा सोबती आहे.
0: सर, खूपच छान, कारण की अनेक शब्द जे आहेत ते मुलांनी न पाहिलेले तर ते रेखाटनामुळे त्यांना ते कळत असतील, हे खूप छान आहे यामध्ये. आता पाठ्यपुस्तकाबाहेरील पण दैनंदिन व्यवहारात अनेक शब्दांचा तुम्ही यामध्ये समावेश केला असं म्हणालात, तर तो कशा प्रकारे केला आहे?
1: आम्ही 2-3 प्रकारे त्याचा विचार केला.
0: हा,
1: मुळामध्ये हा आम्हाला विद्यार्थ्यांना शालेय उपयोगासाठी शब्दकोश असावा हे आमचं पहिलं उद्दिष्ट होत. परंतु भाषिक समज ही केवळ पाठ्यपुस्तकातून निर्माण होत नाही,

0: आपण दैनंदिन व्यवहारामध्ये वागत असताना वेगवेगळे शब्द आपल्या कानावर येत असतात. वर्तमानपत्रातनं वेगळे शब्द येत असतात, समाज माध्यमांमधनं वेगळे शब्द येत असतात, टीव्हीवरनं आपल्याला वेगळे शब्द ऐकायला येत असतात. या सगळ्या शब्दांचा आम्ही वर्तमानपत्र, मासिक, त्याच्यानंतर दूरदर्शन माध्यम या सगळ्या याच्यातनं शब्द निवडले आणि ते शब्द आम्ही याच्यामध्ये घेतले. शिवाय इतर काही महत्वाचे शब्दकोश, आपण काही वेळेला असं म्हणतो की हा शब्द मला माहिती आहे, त्याच्यामुळे आम्ही सुरुवातीच्या पहिल्या आवृत्तीमध्ये ते शब्द गाळले होते, परंतु अनेक विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकडनं आलेल्या सूचनांनुसार आम्ही ते परत दुसऱ्या आवृत्तीमध्ये ते शब्द घेतले. आणि शिक्षकांच्याकडनं आम्हाला काही सूचना आल्या, काही विद्यार्थ्यांच्याकडनं सूचना आल्या, त्याच्यामुळे त्यांचाही समावेश आम्ही त्या शब्दांच्या नोंदीमध्ये केलेला आहे.
1: हा, मी त्याच प्रश्नाकडे जाणार होते की भाषा तज्ज्ञ, शिक्षक, बाल साहित्यिक या सगळ्यांचा कोश बनवताना उपयोग होऊ शकत असेल किंवा झाला असेल तर तो कशा प्रकारे त्यांची मदत झाली?
0: निश्चितपणे आम्ही जेव्हा कोश तयार केला त्याचा, ज्या वेळेला आपण एक मसुदा म्हणतो, तो मसुदा तयार झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये भाषा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना आम्ही तो वाचायला दिला आणि त्यांच्याकडनं त्यांना तो कसा वाटतो, त्यांना तो योग्य वाटतो का, त्यांच्या काही सूचना आहेत का, त्यांना काही सुधारणा अपेक्षित आहेत का, हे आम्ही त्यांच्याकडनं त्यांचे अभिप्राय मागितले. आणि नुसते भाषाविषयक नाही तर वेगवेगळ्या शास्त्रांचे शिक्षक सुद्धा आम्ही त्यांच्याकडेही तो दिला आणि त्यांच्याकडनं अरे हा फार छान हे झालेला आहे असं म्हणल्यानंतर मग आम्ही पुढे गेलो. पण त्यांच्याकडनं त्यांचे अभिप्राय शिक्षकांचे, काही विद्यार्थ्यांचे सुद्धा घेऊन आम्हाला त्याची खूप मदत झाली.
1: सर, आता अनेक मुलं इंग्रजी माध्यमामध्ये शिकतायत, तर ह्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना हा कोश मराठी शिकण्यासाठी कसा मदत करतोय?
0: निश्चितपणे मदत करतो. त्याचं कारण असं आहे की जर एखाद्या चांगल्या शिक्षकाकडे हा जर कोश असेल तर तो शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा कोश नेतो आणि तुम्हाला कुठला शब्द अडलेला आहे तर त्या शब्दाचे अर्थ तुम्ही इथे बघू शकता. आणि कोश कसा बघायचा असतो, तो शब्द जेव्हा आपल्याला एखादा शब्द अडलेला असतो त्याचा अर्थ तर आपण बघतोच, पण कोश वाचायची एकदा सवय लागली की केवळ तो शब्द नाही वाचला जात, त्याच्या आजूबाजूचे शब्द सुद्धा आपण बघतो, वाचतो आणि त्याचे अर्थ कळतात. इथे रेखाटनं दिलेली आहेत, वाक्यात उपयोग दिलेले आहेत, जुन्या जुन्या म्हणजे अगदी ज्ञानेश्वरांपासून ते अगदी आत्ताच्या कवींपर्यंतची उदाहरणं आम्ही त्याच्यामध्ये दिलेली आहेत. आणि अशा पद्धतीने काही शिक्षकांनी हा कोश त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत नेला, याच्यावरती काही शाळांमधनं अभ्यासक्रम तयार केले गेले आणि त्याच्यावरती परीक्षा घेतल्या गेल्या. म्हणजे कोश कसा बघावा, शब्दकोशातनं शब्दाचा अर्थ कसा शोधावा, त्याच्या आजूबाजूचा परिसर जो असतो शब्दांच्या त्याला काय पद्धतीने त्याचा अभ्यास करावा, याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला त्याचे प्रतिसाद मिळाले आणि त्याच्यामुळेच आम्ही याच्यामध्ये वारंवार सुधारणा करतो आहोत. आता आम्ही हा चौथा आवृत्ती त्याची येते.
1: सर, शाळांमध्ये शिक्षकांनी किंवा घरामध्ये पालकांनी मुलांकडून या कोशाचा सराव नेमका कशा प्रकारे करून घेतला पाहिजे असं आपल्याला वाटतं?
0: बघितला पाहिजे कोश. या कोशाचं मी मगाशी काही वैशिष्ट्य सांगितलीच आहेत, तो वाचला पाहिजे. आणि याच्यातलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही या कोशामध्ये जशी रेखाटनं दिलेली आहेत तशीच शुद्ध लेखनाचे नियम आणि 22 वेगवेगळी परिशिष्ट दिलेली आहेत की जी शालेय विद्यार्थ्यांपासून ते पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा उपयोगी ठरतील अशी 22 परिशिष्ट याच्यामध्ये आहेत आणि ती सगळी परिशिष्ट त्यांना उपयोगी ठरतील. खूप जणांचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे, अगदी मेपूम रेगेन पासून ते अगदी प्रभा गणोरकर, सुरज सुनेकर या सगळ्या लोकांनी आम्हाला या सगळ्या याच्यामध्ये मदत केली. आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या सगळ्यात जास्त खपणाऱ्या आणि लोकांपर्यंत, मुलांपर्यंत, शिक्षकांपर्यंत पोहोचलेल्या प्रकाशनांपैकी हे एक प्रकाशन आहे.
1: गिरीश पत्के सर, आज आपण इथं आलात आणि आम्हाला शालेय मराठी शब्दकोश याविषयी खूप विस्तृत माहिती दिली, आपले खूप खूप आभार.
0: मनापासून धन्यवाद. आता याची चौथी आवृत्ती येते, ती सगळ्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी जरूर घ्या, सगळ्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्याचा निश्चितपणे उपयोग होईल याची मला खात्री आहे.
1: श्रोते हो, आपली

0: मत सूचना अभिप्राय अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. यासाठी आम्ही आपल्याला एक ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे, आपली मराठी 210@gmail.com, aapliamarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते, नमस्कार.
1: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: Rocky.
1: Hockey, Rocky.
0: Hockey, Jock, Rocky.
1: Hockey, Rocky.
2: श्रोते हो, आता आपण अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.
3: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
4: बोला.
3: हे KYC अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
4: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं.
3: पण हे होईल कसं?
4: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
3: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
4: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
3: बस
4: बस
3: समजलं.
4: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
2: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 7:41 आणि 43 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत. आणि आजच्या या सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करताना ऐकवतोय आशा भोसले यांचा स्वर. शब्दरचना आहे रमेश अणावकर यांची आणि संगीत नियोजन वसंत प्रभू यांचं.

0: श्रोतेहो, आपण आनंद घेत आहात सुगम संगीत या कार्यक्रमाचा. पुढील गीत ऐकण्यापूर्वी घेऊया एक क्षणभर विश्रांती.
1: प्रत्येक बँकेचे वेगवेगळे केवायसी पेपर्स, खरंच एक चावी असती तर.
2: आहे ना बाबा, सी केवायसी आयडी.
1: सी केवायसी म्हणजे?
2: बँक तुमचे केवायसी डिटेल सी केवायसी रजिस्ट्री मध्ये अपलोड करते, ज्याने तुम्हाला एक युनिक 14 डिजिट सी केवायसी आयडी मिळतो, जो सगळ्या आर्थिक व्यवहारांमध्ये वैध आहे. एका जागी केवायसी अपडेट ने बाकी बँक मध्ये पण अपडेट होतो.
1: अरे वा, आरबीआय सांगते
2: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
0: श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमातील यानंतरचं गीत ऐकवतोय दत्तप्रसाद रानडे यांच्या स्वरामध्ये. शब्दरचना आहे मीना शिंदे यांची आणि संगीत संयोजन आशिष मुसुमदार यांचं.

श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांचा स्वर, मंगेश पाडगावकर यांची शब्दरचना आणि संगीत सौंदर्य श्रीनिवास खळे यांचं.

श्रोतेहो आता ऐकूया आजच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमातील शेवटचं गीत. स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरामध्ये शब्दरचना मयूर देवल यांची आणि संगीत नियोजन विक्रम पेंढारकर यांचं.

श्रुती हा स्वर होता स्वप्नील बांदोडकर यांचा आणि या गीतासोबतच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपवित आहोत.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संविधानातील समान संधीचे आदर्श प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षण हे प्रभावी साधन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतानाच त्यांचं बालपण जपण्यात शिक्षकांनी महत्वाची भूमिका बजावावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी. ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरीच्या अंतिम फेरीत. आणि महिला आशिया चषक T20 स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. आता सविस्तर बातम्या. शिक्षकांचा आदर करणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगत असून आपल्या संविधानातील समान संधीचे आदर्श प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी साधन असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 सोहळ्याला संबोधित करताना त्या काल बोलत होत्या. दर्जेदार शिक्षणाशिवाय विकसित भारत साकारणं शक्य नसून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याचं प्रमाण नगण्य पातळीवर आणणं शिक्षकांच्या प्रयत्न शक्य झाल्याचं त्या म्हणाल्या. शिक्षण तसंच महिलांचे अधिकार या बाबतीत सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणासाठी क्रांतिकारी कार्य केलं असून त्यांना राष्ट्रपतींनी अभिवादन केलं. राष्ट्रपतींच्या हस्ते काल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात 27 राज्य, 7 केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या 6 संस्थांमधील 48 निवडक शालेय शिक्षकांचा समावेश होता. यामध्ये महाराष्ट्रातील 9 गुणवंत शिक्षकांचा समावेश होता. या कार्यक्रमात प्रत्येक पुरस्कार विजेत्याच्या उल्लेखनीय कार्यावर आधारित लघुपट देखील दाखवण्यात आले. या प्रसंगी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, शिक्षण राज्यमंत्री जयंत सिंह आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते. शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरतं मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतानाच त्यांचं बालपण जपण्यात देखील महत्वाची भूमिका बजावावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकांना केलं आहे. नवी दिल्ली इथं काल राष्ट्रीय शिक्षक दिन पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विचार मांडले. पंतप्रधानांनी अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेच्या वाढत्या धोक्याचा उल्लेख करून मुलं नकळतपणे या पदार्थांच्या आहारी जाऊ शकतात, त्यामुळे याविषयी सतत जागरूकता निर्माण करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उल्लेख करत मुलांना वर्गाबाहेर नेऊन त्यांना प्रत्यक्ष जगातील कौशल्य आणि विविध प्रकारच्या कामांशी जोडण्याच्या महत्वावर त्यांनी भर दिला. भारतीय तरुणांनी आधीच्या पिढ्यांपेक्षा मोठी स्वप्न पाहावीत आणि जागतिक स्तरावर नेतृत्व करणाऱ्या कंपन्या उभाराव्यात असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. भारतात निर्माण झालेल्या सल्लागार, लेखा, वित्तीय आणि कायदेविषयक कंपन्यांनी जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता विकसित करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दिल्ली विद्यापीठातील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. जागतिक पातळीवरील अनिश्चिततेच्या वातावरणात भारताने नोंदवलेला 7.8% तिमाही आर्थिक विकास दर हा देशाच्या आर्थिक सामर्थ्याचं प्रतिबिंब असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. आज जग भारताकडे वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून पाहत असल्याचं त्यांनी नमूद केलं. तरुणांची ऊर्जा, उद्योजकता, नवोन्मेष आणि मोठी स्वप्ने यांच्या बळावर भारताला जागतिक नेतृत्वाच्या नव्या टप्प्यावर नेण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केलं. जगातील विविध देशांच्या संस्कृती, परंपरा, विचारसरणी आणि जीवनपद्धती वेगवेगळ्या असल्या तरी मानवतेला जोडणारी सार्वत्रिक मूल्ये समान आहेत. या समान मूल्यांचा शोध घेत सांस्कृतिक देवाणघेवाण, परस्पर सन्मान आणि संवादाची व्याप्ती वाढवण्याची गरज असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 दुसऱ्या पर्वाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी मुंबईतील ब्राझीलचे महावाणिज्यदूत जोसे मौरो फोनिस्का कोस्टा काउटो, रशियाचे महावाणिज्यदूत इव्हान फेतिसोफ, चीनचे महावाणिज्यदूत किंती, दक्षिण आफ्रिकेचे महावाणिज्यदूत गेडियन लाबाने यांच्यासह ब्रिक्स देशातील राजनैतिक प्रतिनिधी, उद्योगपती, अभ्यासक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. फडणवीस यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत भगवान श्रीकृष्णांच्या सर्वसमावेशकता धर्मनिष्ठा आणि सत्याच्या विजयाचा संदेशाचा उल्लेख यावेळी केला. भारतीय संस्कृतीच्या मूलभूत विचारांचा पाया वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेत असून भारताने वस्तू आणि व्यापार यांच्याबरोबर विचार ज्ञान आणि जीवन मूल्यांचाही जगभर प्रसार केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉक्टर दिनेश शर्मा यांची अंदमान आणि निकोबार बेटांचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. डॉक्टर शर्मा हे निवृत्त ऍडमिरल देवेंद्र कुमार जोशी यांची जागा घेतील. डॉक्टर शर्मा हे सध्या उत्तर प्रदेशातून राज्यसभेचे खासदार आहेत आणि त्यांनी यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसांच्या गोवा दौऱ्यासाठी काल रात्री दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान ते पश्चिम विभागीय परिषदेच्या 28व्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील. शहा यांच्या अध्यक्षतेखाली गृह मंत्रालयाची आज बैठक होणार आहे. त्यानंतर ते पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. तसंच भाजपाच्या नव्या प्रदेश कार्यालयाचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्रासह देशभरात काल दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. मुंबई पुणे ठाणे यासह विविध शहरात गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिली. दहीहंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र या संकल्पनेला बळकटी देण्याचं काम व्हावं असं आवाहन फडणवीस यांनी केलं. ओपीएस अर्थात जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी. 8वा वेतन आयोग कर्मचारी हिताच्या दृष्टीनं लागू करावा. कंत्राटी आणि मानधन कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण करावे. सरकारी विभागातील रिक्त पदे भरावीत. तसंच सार्वजनिक क्षेत्रातील खासगीकरणाला आळा घालावा. या प्रमुख मागण्यांसाठी 12 डिसेंबरला नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या वतीनं राष्ट्रीय मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात देशभरातून लाखो कर्मचारी पेन्शनधारक आणि कामगार सहभागी होणार असल्याची माहिती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष लांबा यांनी काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत दिली. छत्तीसगडमध्ये झीरम खोऱ्यातील नक्षलवादी हल्ला प्रकरणात जगदलपूरमधील राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयानं सर्व 10 आरोपींना दोषी ठरवलं आहे. या प्रकरणात एकंदर 11 आरोपींवर खटला चालवण्यात आला होता. त्यापैकी एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. 29 जणांच्या हत्येला तसंच अन्य 15 जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी 2 महिलांसह सर्व 10 आरोपी दोषी आढळले आहेत. शिक्षेबाबतचा निर्णय न्यायालयानं येत्या 16 तारखेपर्यंत राखून ठेवला आहे. मे 2013 झीरम खोऱ्यात नक्षलवाद्यांनी काँग्रेस नेत्यांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह 29 जणांचा मृत्यू झाला होता. होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या आणि अमेरिकेशी संबंधित असलेल्या आरोप असलेल्या 3 जहाजांवर इराणनं हल्ले केले असल्याचा दावा इराणच्या IRGC अर्थात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या नौदलानं केला आहे. अमेरिकेनं पर्शियन आखात आणि ओमानच्या समुद्रात 3 इराणी तेलवाहू जहाजांवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर हे वृत्त आलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काल क्रेमलिनमध्ये अमेरिकेचे विशेष दूत स्टीव विटकॉफ आणि जारेड कृष्णर यांच्याशी चर्चा केली. रशिया युक्रेन संघर्ष संपवण्यासाठीच्या प्रयत्नांना पुन्हा गती देण्याच्या उद्देशानं ही चर्चा झाली. दरम्यान रशिया आणि युक्रेन दरम्यान हवाई हल्ले सुरूच आहेत. पुतीन यांनी कीववरील रशियन हल्ल्यांना 3 दिवसांची स्थगिती देण्याचे आदेश दिले. भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी काल चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या भारतीय जोडीनं काल शेंझेन इथं झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मलेशियाच्या नूर मोहम्मद अयुब अझरीन आणि टॅन

वी क्युंग यांचा 21-15, 18-21, 21-11 असा पराभव केला. आज अंतिम सामन्यात चीनच्या हे जी टिंग आणि ट्रेन शियांग यू यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे. महिला आशिया चषक T20 स्पर्धेत दुबई इथं काल झालेल्या एकतर्फी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानचा संघ 19व्या षटकात केवळ 55 धावात सर्वबाद झाला. बिनबाद 27 अशी सुरुवात केल्यानंतर पुढील 28 धावात त्यांनी 10 खेळाडू गमावले. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांची ही आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या ठरली. श्रीचरणीनं 7 धावात 3, प्रेमा रावतने 9 धावात 3 तर दीप्ती शर्माच्या खात्यात 2 बळी जमा झाले. श्रीचरणीला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संविधानातील समान संधीचे आदर्श प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षण हे प्रभावी साधन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतानाच त्यांचं बालपण जपण्यात शिक्षकांनी महत्वाची भूमिका बजावावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी. ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरीच्या अंतिम फेरीत. आणि महिला आशिया चषक T20 स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकलं। हे बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित केलं। आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर। आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच।
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण। ठीक 8:42 झालेले आहेत। आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एक ही फिल्म से। अर्थातच या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला ऐकवतो आहे एकाच सिनेमातील गाणी। आणि आज तुमच्याकरता आणलेला चित्रपट आहे शाहरुख खान आणि काजोल अभिनीत बाजीगर हा चित्रपट। ऐकूया या चित्रपटातील आजच्या कार्यक्रमामध्ये काही गाणी। या चित्रपटाला पार्श्वसंगीत दिलेलं अनु मलिक यांनी आणि गीतं गायली आहेत कुमार शानू, अलका याज्ञिक, विनोद राठोड यांनी। ऐकूया या कार्यक्रमाकरता आजच्या या सिनेमातील पहिलं गीत कुमार शानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरामध्ये। शब्दरचना आहे नवाब आरजू यांची।

आता ऐकूया याच बाजीगर चित्रपटातील पुढलं गीत आशा भोसले आणि विनोद राठोड यांच्या स्वरामध्ये. शब्द आहे जाफर गोरखपुरी यांचे.

आता ऐकूया कुमार शानू आणि अनु मलिक आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये भाजीगर या चित्रपटातील देव कोहली यांनी लिहिलेलं हे गीत. संगीत आहे अनु मलिक यांचं.

श्रुते हो हे गीत होतं बाजीगर या चित्रपटातील आणि स्वर होता के कुमार शानू आणि अनु मलिक यांचा. हा कार्यक्रम होता एक ही फिल्म से आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकली आज बाजीगर या चित्रपटातील गाणी. या गीतासोबतच आजचा हा एक ही फिल्म से कार्यक्रम या ठिकाणी संपवित आहोत.

0: आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर ठीक 9 वाजता आहेत. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत. पुन्हा आपली भेट होईलच ठीक 10 वाजता आपल्या स्थानिक प्रसारणातील इतर कार्यक्रमांसोबत. परंतु तोपर्यंत आनंद घ्या विविध भारतीच्या विविध कार्यक्रमांचा.
1: भारती से गूंजते हैं कुछ अनमोल लगवे.
2: तेरा जवाब नहीं
1: छिड़ता है मोहब्बत का राग.
2: प्यार का राग सुनो रे.
1: बजता है छाया गीत विविध भारती से.
2: सदा रही है सदा रहेगी.
1: तो सुनिए रोज रात 10 बजे छाया गीत सिर्फ विविध भारती पर.
3: विविध भारती से इस समय आप चित्रलोक कार्यक्रम सुन रहे हैं. इस कार्यक्रम में एक छोटा सा ब्रेक.

0: न्यूज ऑन AIR या ऐप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।

0: FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोतेहो आपण आनंद घेत आहात आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा. ठीक 10:55 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसागर.
3: लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर
4: श्रोत्यांनो, लोकजागर या कार्यक्रमात आज ऐकूयात मत्स्य व्यवसायातील विविध संधी, पारंपरिक व्यवसायापासून नवीन उद्योजकतेपर्यंत या विषयावर डॉक्टर अमोल गोविंदराव राठोड, सहाय्यक प्राध्यापक, मत्स्य संवर्धन विभाग, मत्स्य विज्ञान महाविद्यालय, मोर्शी जिल्हा अमरावती यांच्याशी अवंती मोरे यांनी साधलेला संवाद या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
5: नमस्कार श्रोते हो, आजच्या लोकजागर या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मत्स्य व्यवसाय हा केवळ मासेमारीपुरता मर्यादित राहिलेला नाही. शीतसाखळी, मत्स्य विक्री तसंच विविध आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या क्षेत्रात व्यवसाय आणि रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण होत आहेत. या संधी, त्यातली आव्हानं, शासकीय योजना आणि तरुणांसाठी उपलब्ध असलेल्या उद्योजकतेच्या शक्यता याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी आज आपण लोकजागर या कार्यक्रमाअंतर्गत आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय डॉक्टर अमोल गोविंदराव राठोड, सहाय्यक प्राध्यापक, मत्स्य संवर्धन विभाग, मत्स्य विज्ञान महाविद्यालय, मोर्शी, जिल्हा अमरावती यांना. सर, आपलं आजच्या लोकजागर या कार्यक्रमात खूप स्वागत. नमस्कार.
6: नमस्कार. नमस्कार मॅडम.
5: सर, आजचा जो आपला विषय आहे तो आहे मत्स्य व्यवसायातील विविध संधी, पारंपरिक व्यवसायापासून आधुनिक उद्योजकतेपर्यंत. तर या अनुषंगानेच मला आता सुरुवातीला आपल्याला विचारायचंय की सर्वप्रथम मत्स्य व्यवसाय म्हणजे नेमकं काय आणि आजच्या काळात त्याची व्याप्ती किती व्यापक प्रमाणात झालेली आहे. म्हणजे बरेचदा असं होतं की आपल्याला ऐकिवात असतं की मत्स्य व्यवसाय आहे, पण विदर्भासारख्या ठिकाणी जिथे समुद्र किनारा नाहीये, तर अशा वेळी लोकांना हा प्रश्न पडतो की नेमका मत्स्य व्यवसाय म्हणजे काय, काय सांगाल आपण?
6: ह्यामध्ये प्रामुख्याने मॅडम मत्स्य व्यवसाय म्हणजे अगोदर आपण जसे म्हणायचो की नदी किंवा आपल्या इकडचे छोटी तलाव असतील, नैसर्गिक तलाव असतील किंवा समुद्र असेल. आपण पहिल्यांदा असं पूर्वी नदीत मासे पकडायला जायचो ही आपली धारणा होती पहिल्यांदा की असं ह्यालाच मत्स्य व्यवसाय असे म्हणतात का, किंवा नदीत मासे पकडणे, समुद्रातून मासे पकडणे. पण आता असं झालेलं आहे की मासे असतील, कोळंबी असतील, खेकडे असतील, ह्याचं उत्पादन हे आपण नैसर्गिकरित्या न म्हणजे कृत्रिमरित्या करून त्याचे संगोपन करून, त्याचे प्रजनन करून, त्याचे मत्स्य बीज बनवून आणि त्याच्यावरती खाद्याचे व्यवस्थापन व्यवस्थित करून, मत्स्य प्रक्रिया व त्याचे मूल्यवर्धन करून आपण ह्याची निर्यातही करू शकतो.
5: अच्छा, म्हणजे आता आपल्या बोलण्यात आलं की ही जी पारंपरिक पद्धत होती, म्हणजे जसं आपण ऐकतो की समुद्रात मासेमारी करायला, मासे पकडायला जातात, व्यवसाय करतात किंवा नदीत जातात, तर त्याच्यात जे नैसर्गिकरित्या आहे त्याच्यावरच जीविकोपार्जन किंवा व्यवसाय करणं म्हणजे पारंपरिक पद्धती झाली. पण आता जो आपण म्हणतोय की त्याच्यात नवीन संधी कशा येऊ शकतात, तर त्या अनुषंगाने आपण सांगताय की त्यात आपण कृत्रिमरित्या पण बीजोत्पादन केलं पाहिजे आणि त्याच्यातनं आपल्याला व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तर या अनुषंगाने पुढे मला आपल्याला असं विचारायचं की महाराष्ट्रासारख्या राज्यात विशेषतः विदर्भातील युवक आणि शेतकऱ्यांसाठी मत्स्य व्यवसायामध्ये कोणत्या प्रमुख संधी उपलब्ध आहेत असं आपल्याला वाटतं?

0: निश्चितच मॅडम, ह्याच्यात मला असं सांगावंसं वाटेल की आज महाराष्ट्रात इनलँड सेक्टर खूप मोठा आहे. इनलँड सेक्टरमध्ये मेन आपलं महाराष्ट्राचा समुद्र किनारा समजा जर सोडला, अगदी विदर्भात पूर्ण अगदी आपल्या गोड्या पाण्यातली जास्त जलसाठे आहेत, जसे तलाव झाले, जलाशय झाले, मोठ धरणं झाली, तर ह्यांमध्ये खूप साऱ्या अशा जसे महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना असेल, मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना असतील, त्यांच्या अनुषंगाने आपल्या विदर्भातील युवकांना मत्स्य शेततळे आपल्या स्वतःच्या शेततळ्यामध्ये करता येतील, जसे जलाशयांमध्ये पिंजरा पद्धती आहे त्या आपल्याला करता येतील, ज्यांच्याकडे कमी जागा आहे, मुबलक जागाच नाहीये, त्याच्यासाठी बायोफ्लॉक किंवा रास म्हणतो आम्ही, रासला रिसर्क्युलेटिंग अॅक्वाकल्चर सिस्टम असे म्हटले जाते, ह्या पद्धतींचा उपयोग संवर्धनासाठी केला जातो. तसेच मत्स्यबीज उत्पादन केंद्र असतील, ज्याच्यातनं आपल्याला विविध प्रकारच्या मत्स्यबीजाची निर्मिती करू शकतो. त्याच्यानंतर मत्स्य त्यांना लागणारे जे मत्स्यबीज बनेल, त्यांना जे लागणारे खाद्य असेल, त्या खाद्य कारखान्यांची निर्मिती करणे, त्यांच्यामध्ये जसे आपले मत्स्य प्रक्रियाचे काही व्हॅल्यू ऍडिशन्स असतील तेही करू शकतो. मत्स्य व्यवसायाची वाहतूक करून त्याची कोल्ड चेन आणि त्याची मार्केटिंग सुद्धा ह्यानं करता येते. तसेच आपल्या विदर्भातील काही जे युवक असतील, त्यांना असं वाटत असेल की आपल्याला रंगीबेरंगी मासे आपण ज्याला म्हणतो, जसं आता आपल्या शास्त्रीय भाषेत आपण म्हणतो की शोभिवंत मत्स्य, त्याला ऑर्नामेंटल फिश फार्मिंग असे म्हटले जाते. त्याच्यात त्याची ब्रीडिंग असेल, प्रजनन असतील, त्याचे संवर्धन असतील, त्याची शॉप आपण करू शकतो. दुसरं आणखी एक सांगता येईल की एकात्मिक संवर्धन. तर एकात्मिक संवर्धनामध्ये जसे आपल्याकडे छोटे शेततळे आहे, आता काही शेतकरी असतील ज्यांच्याकडे जागा मुबलक नाहीये, ज्यांना शेती मत्स्य शेती बरोबर ती दुसरे आणखी संवर्धन करायचे, कमी जागेतून दुहेरी उत्पन्न कसे आपल्याला काढता येतील, मत्स्यपालनासोबत कुक्कुटपालन करता येते, शेळी पालन किंवा दुग्ध व्यवसायाशी निगडीत करता येते, भाजीपालाही लावता येतो ह्याच्यात.
1: सर, आता आपल्या बोलण्यात आलं की आपण जेव्हा हे सांगत होतात तर त्याच्यात एक शब्द असा आला की मत्स्यपालनामध्ये बायोफ्लोक रिसर्क्युलेटी अॅक्वाकल्चर सिस्टीम RAS आणि कॅक कल्चर हे शब्द आलेत, तर हे नेमकेपणाने काय आहेत, म्हणजे याबद्दल उत्सुकता आमच्या श्रोत्यांना पण असेल, कारण ही जी वैज्ञानिक भाषा आहे ही कदाचित सगळ्यांनाच कळेल असं नाहीये, तर त्याला आणखीन आपण सोपं करून काय सांगाल की काय आहे ही टर्म.
0: मला सांगायला आवडेल की बायोफ्लॉक आणि रास ह्या जवळपास एक समान प्रकारच्या संवर्धन पद्धती आहेत, फक्त ह्यामध्ये बायोफ्लॉक मध्ये त्यांना कंटिन्युअस फीडिंग मिळतं ज्याच्यामध्ये कार्बन सोर्स असेल, प्रथिने असतील, आणि रास मध्ये फक्त आपण पाण्यामध्ये फक्त त्याच्यामधनं फक्त वरण सप्लिमेंटरी फीडिंग फक्त आपण करतो, ज्याच्यात फिल्ट्रेशन फक्त केलं जातं. ह्या दोघांचा उपयोग फक्त ह्याच्यासाठी आहे की ज्यांच्याकडे जागा कमी आहे आणि मुबलक पाण्याचा स्रोत उपलब्ध नाहीये, तर अशा लोकांसाठी ही तंत्रज्ञान पद्धती आहे ज्यामध्ये पाण्याचा पुनर्वापर होतो. कॅक कल्चर ही जलाशयातील बायोफ्लॉक आणि रास रिसर्क्युलेटिंग अॅक्वाकल्चर सिस्टम्स ह्या दोघांकरिता हे पाण्याचा पुनर्वापर होऊ शकतो. एवढ्या मोठ्या जलाशयामध्ये आपण मासेमारी करणे किंवा संवर्धन करणे तेवढं फायदेशीर नाही ठरू शकत, तर आपल्याला जलाशयामध्ये पिंजरा पद्धती करता येते. जवळपास 1.5 ते 2 टन प्रति 6 मीटर बाय 4 मीटर बाय 4 मीटरच्या पिंजऱ्यामध्ये आपल्याला 1.5 ते 2 टन पर्यंत उत्पन्न घेता येते, तेही 6 ते 8 महिन्यात. म्हणून ह्या वेगवेगळ्या संवर्धन पद्धती आहेत.
1: आपण शेतीशी पूरक व्यवसाय म्हणून पण याला पाहू शकतो आहे. तर आता ज्या शेतकऱ्यांकडे आता शेततळ योजना आलेल्या आहेत, तर मग अशा वेळी जेव्हा शेततळी त्यांच्याकडे आहे आणि पिकांचा एक हंगाम असतो, ते निघून गेल्यानंतर शेतकऱ्याकडे काही नसतं, तर अशा वेळी हा जो पूरक व्यवसाय आहे मत्स्यपालन, तर त्या शेततळ्यामध्ये ते घेऊ शकतात का आणि त्याच्यासाठी त्यांनी काय वेगळं करायला पाहिजे?
0: निश्चितच मॅडम, मला वाटतं मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या अगोदर माजी मुख्यमंत्र्यांनी आपल्या महाराष्ट्राकरिता एक योजना आणली होती, मागेल त्याला शेततळे. या योजने अंतर्गत भरपूर युवकांनी किंवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये तळ्यांची योजना घेतली होती, त्याला पन्नीचे तलाव असेही म्हटले जाते. ह्याच्यामध्ये संवर्धन करणं निश्चितच शक्य आहे. ह्यामध्ये एकात्मिक संवर्धन पद्धतीही केली जाते, ज्याला आम्ही इंटिग्रेटेड अॅक्वाकल्चर सिस्टम असं म्हणतो. इंटिग्रेटेड अॅक्वाकल्चर सिस्टम मध्ये आपण मत्स्य संवर्धन त्या शेततळ्यात करणे आणि त्याच्या जोडीला तुम्ही कुक्कुटपालन जसे आपण त्याला म्हणतो, शेळी पालन असेल, त्याचबरोबर तुम्ही भाजीपालाही लावू शकता त्याच्या सोबतच त्या बांधावरती, म्हणजे जेणेकरून ह्याचा उपयोग असा होईल की एक मत्स्यपालनातून किंवा मत्स्य संवर्धनातून जे वार्षिक उत्पन्न मिळतं, पण कोंबडी किंवा शेळी पालनातून आपल्याला 2 महिने 6 महिन्यातनं

0: खेळतं भांडवल मिळतं आपल्या युवकांना किंवा शेतकऱ्यांना, ह्यातनं निश्चितच फायदा मिळेल. आणि हे वेगवेगळ्या प्रकारात करता येतं, ज्याला कंपोजिट फिश कल्चरही म्हणतो. कंपोजिट फिश कल्चर म्हणजे एकाच तलावामध्ये विविध प्रजाती सोडणे. तलावाचा पृष्ठभाग असेल, तलावाचा मध्य भाग असेल, तलावाचा खालचा थर असेल, तर असे हे तीन पाण्याचे थर असतात. जसे वरच्या थरात कतला, मधल्या थरात रोहू, खालच्या थरामध्ये मृगल किंवा कॉमन कार्प, असे एकात्मिक संवर्धन करता येते आणि हे निश्चितच शक्य आहे.
1: मत्स्यपालन सुरू करण्यासाठी सुरुवातीला कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? जागा, पाणी, मत्स्य बीज, खाद्य आणि तांत्रिक मार्गदर्शन, याबाबत नियोजन त्यांनी कसं करायला पाहिजे, काय सांगाल आपण?
0: मत्स्यपालन करण्या अगोदर त्यांची स्वतःची तयारी असली पाहिजे, कारण शेती आणि मत्स्यपालन ह्याला खूप मेहनत आणि चिकाटी लागते. आपल्याला समजा जर त्याची आवड असेल तरच हा व्यवसाय करण्यास हरकत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्याकडे समजा जर जमीन नसेल युवकांकडे किंवा नवीन शेतकऱ्यांकडे, तर त्यांनी जमीन नसेल तर गाव तलाव असतील, आपल्याकडे जे नैसर्गिक तलावांचा स्रोत असेल किंवा कमी जागा असेल, तर अगोदर त्यांनी अभ्यास करावा लोकल मार्केटचा. लोकल बाजारपेठेमध्ये कोणत्या माशांना जास्त मागणी आहे. समजा जर आपल्या अमरावतीच उदाहरण घ्यायला गेलो तर अमरावतीमध्ये कतला आणि रोहू याला बाजारपेठेत चांगला भाव आहे. हे लक्षात ठेवावं की ज्या माशांना आपल्या इथे लोकलला जो भाव चांगला मिळेल तो आपल्याला मिळणार नाही समजा आपण दुसऱ्या प्रजाती केल्या तर. म्हणून शेततलावामध्ये बनवताना शेततलावाचा शक्यतो आकार हा आयात असावा आणि त्याची खोली मिनिमम 1 ते 2 मीटर तरी असावी, जेणेकरून आपल्याला त्याच्यात 12 महिने पाणी असेल. आता आपल्या इथं असं आहे की काही असे तलाव आहेत की ज्याच्यामध्ये पाणी 12 महिने राहत नाही, मग काय करायचं? तर मग पन्नीचे तलाव आपल्या इकडे संबोधलं जातं, पी लाइनर म्हणतो आपण त्याला. तर असे तलाव आपण त्याच्यात करू शकतो ज्याच्यामध्ये पाणी 12 महिने राहत. दुसरी गोष्ट अशी की काही अशा प्रजाती आहेत ज्या 6 महिन्यातच आपल्याला 1/2 किलो 1 किलो साईज येतात. त्याच्यात असेल पंगेशियस किंवा सायप्रिनस, कॉमन कार्प म्हणतो त्याला. पण कतला, रोहू, मृगल ह्याला साधारणतः 1 वर्षाचा कालावधी लागतो 1 किलो साईज होण्यासाठी, जी बाजारपेठेत त्याची मागणी मिनिमम 1 किलोची असेल. अशा प्रजाती करत असताना आता आपल्याकडे तलाव झाला, त्याच्यानंतर पाण्याचा मुबलक स्त्रोत झाला, पण आता सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याकडे बीज कुठनं घेतो. मत्स्य बीज हे शक्यतो प्रमाणित असलेले हॅचरीज कडून, मत्स्य बीज उत्पादन केंद्राकडनंच घेतलेलं कधीही चांगलं. आता हे मत्स्य बीज घेताना त्याची घनता किती असायला पाहिजे. शेतकऱ्यांना असं वाटतं की जास्त मासे सोडले म्हणजे जास्त उत्पन्न मिळतं. कसं असतं की छोटी ज्या वेळेस मत्स्य बीज साईज असते त्याला 20 ते 25 mm मत्स्य बीज असे संबोधलं जातं. हे साधारणतः एका गुंठ्याकरिता अंदाजे 10,000 हे सोडले जातात. का? तर ते यावेळेस छोटे असतात ज्यावेळेस आपण त्याची स्टॉकिंग करतो, पण 6 महिने 8 महिने 1 वर्षाच्या कालावधीनंतर त्याची साईज ही वाढणार आहे. त्या साईज वाढल्याच्या नंतर त्याला लागणारा ऑक्सिजन असेल, त्याला लागणारं खाद्य असेल, ह्याचं एक प्रमाण आहे. त्यामुळे ही घनता ही सगळ्यात महत्वाची आहे. आपल्याला वाटलं म्हणून आपण टाकलं असं न करता त्याची ठराविक तज्ञांकडून, आता मत्स्य विज्ञान महाविद्यालय असतील, आपल्या इथे प्रत्येक जिल्ह्याला सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांचे कार्यालय आहे, जाऊन त्यांनी प्रॉपर तज्ञांकडनं मार्गदर्शन घ्यावं. संवर्धन कसं केलं जातं ह्याबद्दल आपल्या मनातले जे काही डाऊट असतील त्यांनी आपले समजून घ्यावेत, प्रशिक्षण घ्यावेत आणि नंतर त्याची सुरुवात करावी. शक्यतो मोठ्या प्रमाणात सुरुवात न करता सुरुवातीच्या काळात छोट्या प्रमाणात करावी. आपल्याला कॉन्फिडन्स आला तर ह्याच्यानंतर आपण हळूहळू वाढवत जाऊ.
1: पण मत्स्य बीज जगवण्यासाठी आपण ते काय, त्याच्यासाठी काय खाद्य द्यायला पाहिजे, पाण्याचं प्रमाण कसं असलं पाहिजे, पाण्याची शुद्धता कशी असली पाहिजे, या अनुषंगाने आपण काय सांगाल?
0: ह्यामध्ये पाणी हे शक्यतो आपल्याकडे स्त्रोत वेगवेगळे आहेत. आता हवामानातील जसे बदल होत चाललेत तसे असं नाही की कतला इथे झाला म्हणजे नांदेडलाही होईल, नागपूरलाही होईल, ते होईल. हवामानाच्या बदलामुळे प्रजातींचे वरही त्याचा इफेक्ट होतो. साधारणतः पाण्यात सर्वात महत्वाचं आहे की तलावामध्ये जे पाणी आहे ते पाणी, त्याचे नियोजन आपण कसे करत असाल. पाण्यामध्ये सर्वात महत्वाचं असं आहे की पाण्यात विरघळलेला प्राणवायू असेल, पाण्याचा सामू असेल ज्याला आपण pH म्हणतो, किंवा पाण्याचं टेम्परेचर असेल, ह्यावरती सगळ्यात मोठं मत्स्य संवर्धनाचं डिपेंडन्सी आहे. थोडक्यात समजा जर तुमचं पाण्यामध्ये अमोनिया किंवा तुमचे नायट्रेट वाढलेले असतील तर निश्चितच तुमचे मासे हे मरतील. पण हे येऊच नाही, यासाठी आपण काही काळजी घ्यावी. ती अशी की मत्स्य बीज ज्यावेळेस आपण स्टॉकिंग करतो त्या स्टॉकिंग केल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित त्याचे खाद्याचे प्रमाण दिले जाते. थोडक्यात आपण असं म्हणतो की त्याला ऍव्हरेज बॉडी वेट असं संबोधलं जातं. म्हणजे साधारणतः उदाहरण असं द्यायचं झालं तर 2 किलो समजा जर आपण मासे घेतले, ते 2 किलो मध्ये किती नग भरलेत, म्हणजे प्रत्येकी किती, एक एक नग मोजून आपण समजा जर ते सोडले तर 2 किलो मध्ये साधारणतः 200 मासे असतील. तर ते 1 भागीला केल्याच्या नंतर आपल्याला

0: असं कळतं की एका माशाचं वजन किती आहे, मग त्यानुसार त्या तलावाचा बायोमास काढला जातो. बायोमास म्हणजे आपल्याला टोटल एक अंदाजे 50 किलो आहे, 50 किलो हे त्याच्या वजनाच्या 20% प्रमाण आपल्याला खाद्य द्यावं लागतं, त्याला आपण डिमांड फीडिंग म्हणतो. म्हणजे त्याला लागेल तेवढंच खायला द्या, अतिरिक्त झालं तर ते खाली जाऊन कुजणार आणि अमोनिया पुन्हा तयार होत जाणार आणि पाण्याची क्वालिटी ही खराब होत. त्यामुळे आपण शक्यतो खाद्याचे नियोजन हे व्यवस्थित करणं गरजेचं आहे. तर त्याला खाद्य कोणतं द्यावं, तर आपल्या इथे लोकलला शेंगदाण्याची ढेप असेल, त्याच्यानंतर काही कमर्शियल फीड आहेत, राईस ब्रॅन पण आपण त्याला देऊ शकतो, जेडी ऑइल्ड असतं, आणि ह्याच्या वेगवेगळ्या फीडिंगच्या मेथड पण आहेत, त्याला ब्रॉडकास्टिंग फीडिंग म्हणतात किंवा बॅक फीडिंग आहेत, ज्याच्यामध्ये बॅक फीडिंग म्हणजे तलावामध्येच फक्त पोल टाकणे, पोलला छोटीशी बॅग लटकवणे आणि त्यात खाद्य टाकणे, तर त्याला खाली छिद्र असल्यामुळे त्या छिद्र पाडल्याच्या नंतर काय होतील की मासे त्याला येऊन तोंडाने खात राहतील थोडा वेळ, तर त्यांना एक हॅबिट होऊन जाते की इथं आपल्याला खाद्य मिळतं. तर हे खाद्याचं व्यवस्थापन असं, तर त्याला दिवसातनं 4 वेळेस मिनिमम त्याला खायला दिलं पाहिजे, त्याच्यानंतर प्रत्येक 15 दिवसानंतर त्याची सॅम्पलिंग करणं गरजेचं आहे. सॅम्पलिंग म्हणजे आपलं आपण जेवढं खाद्य माशांना वाढीसाठी देतोय तेवढं तो वाढला की नाही कळायला पाहिजे. आपण जे खाद्य त्याला देतोय ते कमी पडते का किंवा अतिरिक्त होते का, ह्याही गोष्टी तपासल्या जातात. तर हे कसं कळेल, तर आपल्याला प्रत्येक 15 दिवसानंतर त्याची सॅम्पलिंग करावी लागेल.
1: सर मला आता इथे एक असा प्रश्न येतो आहे, हाच प्रश्न साधारण आमच्या श्रोत्यांच्या पण मनात येईल की सॅम्पलिंग करणं, जो नवीन मत्स्य व्यवसायी आहे त्याला ते प्रमाण कळेलच असं नाही, तर मग तसं प्रशिक्षण यांना मिळू शकतं का?
0: ज्यांना या युवकांना किंवा मत्स्य शेतकऱ्यांना मत्स्य शेती करायची आहे, त्यांनी एकतर ह्याचं सर्वप्रथम प्रशिक्षण घ्यावं. प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर आपल्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी क्लिअर होतात. आता ह्यामध्ये काही मत्स्य सेवा केंद्र आहेत, काहीही अडचण आल्यास तुम्ही त्यांना विचारू शकता किंवा महाविद्यालयातील प्राध्यापकांनाही विचारू शकाल. ह्यामध्ये सॅम्पलिंग करणं असं काही अवघड नाहीये, हे काय रॉकेट सायन्स नाही की ह्याच्यामध्ये काय काय झाले काय काय झाले. सोपी गोष्ट आहे, किती मासे टाकले, त्याचं ठराविक वजन किती वाढलं, मग हे आपल्याला कसं कळेल, तर आपण 1 किलो मासे पकडले आपल्याच तलावातनं आणि त्या 1 किलो माशामध्ये किती नग भरले, म्हणजे साधारणतः समजा जर 1 ग्राम एका माशाचं वजन असेल, 10,000 असतील तर समजा थोडक्यात त्याचं 10 किलो वजन असेल, तर 10 किलो हे त्याच्या वजनाच्या 20% प्रमाणे सुरुवातीला त्याला खाद्य देणे. आता हे कसं असतं, जशी जशी माशाची वाढ होते तसं तसं ते खाद्याचं प्रमाण कमी कमी होत जातं. ह्या गोष्टी त्यांनी प्रशिक्षण आणि स्वतः पहिल्या करून घेतल्याच्या नंतर त्याला कळेल. काही अडचण आल्यास आम्हालाही संपर्क केला तर आम्हीही त्यांना मदत करू आणि ते स्वतः करतील. त्यावेळेस कसं असतं, आपण स्वतः केल्याच्या नंतर आपल्याला कळतं की ह्यातले अडचणी काय आहेत आणि ते आपल्या कायमस्वरूपी लक्षातही राहतात.
1: सर आता आपण म्हणालात की या अनुषंगाने आपण त्याचं प्रशिक्षण घ्यायला पाहिजे, तर आपलं महाविद्यालय असं प्रशिक्षण पुरवतं का, किंवा त्यांना काहीतरी नवीन करायचं असेल या अनुषंगाने विचार करत असेल की मत्स्य बीज पालन किंवा मत्स्य बीजासाठीच आणखीन जोड व्यवसाय काही त्यांना करायचा असेल असं काही त्यांचा मानस असेल, तर त्यांनी कोणाशी संपर्क साधायला पाहिजे आणि कुठनं त्यांना नेमकेपणाने चांगलं मार्गदर्शन या अनुषंगाने मिळेल, काय सांगाल आपण?
0: मत्स्य विज्ञान महाविद्यालय मोर्शी येथे निश्चितच प्रत्येक वर्षी प्रशिक्षण हे आम्ही घेत असतो. त्यात गोड्या पाण्यातले असतील, नवीन तंत्रज्ञान असतील, तंत्रज्ञानांवर आधारित मत्स्य संवर्धन असेल, शाश्वत मत्स्य संवर्धन असेल, तर मत्स्य विज्ञान महाविद्यालय आणि सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय अमरावती येथे प्रत्येक जिल्ह्याला आयुक्त कार्यालय आहेत, तेही प्रशिक्षण घेतात. मत्स्य विज्ञान महाविद्यालय प्रशिक्षण घेतात. आपलं महाविद्यालय हे मत्स्य विज्ञान महाविद्यालय सिंभोरा रोड मोर्शी येथे आहे, जिल्हा अमरावती. शनिवार रविवार सोडलं तर बाकी सोमवार ते शुक्रवार पर्यंत कधी येऊन भेट द्याल तरी आम्ही आपल्या सेवेत निश्चित आहोत.
1: अरे वा, कार्यक्रमात वेळ आहे एका गाण्याची, तर आपल्या आवडीचं कुठलं गाणं आमच्या सगळ्या श्रोत्यांना आपण ऐकवाल?
0: नेमकीच नारळी पौर्णिमा झालीये आणि मत्स्य संवर्धनाशी निगडीत किंवा मत्स्य व्यवसायाशी निगडीत असलेलं गाणं श्रोत्यांनी ऐकावं असं मला वाटतं, जे आहे नारळान पाणी.
1: तर श्रोते ऐकूया सरांच्या आवडीचं हे छानसं गीत.

0: श्रुती हो, या गाण्यानंतर परत एकदा आजच्या लोकजागर या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं खूप स्वागत. आणि आज आपण बातचीत करत आहोत मत्स्य व्यवसायातील विविध संधी, पारंपरिक व्यवसायापासून नवीन उद्योजकतेपर्यंत या विषयावर. आणि या विषयाच्या अनुषंगाने बातचीत करण्यासाठी आज आपण आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओत आमंत्रित केले डॉक्टर अमोल गोविंदराव राठोड यांना, सहाय्यक प्राध्यापक मत्स्य संवर्धन विभाग मत्स्य विज्ञान महाविद्यालय मोर्शी जिल्हा अमरावती इथे ते कार्यरत आहेत. सर, मला आता आपल्याला विचारायचं की मत्स्यपालनातील उत्पादन खर्च कमी करून नफा वाढवण्यासाठी कोणत्या बाबींवर विशेष लक्ष द्यायला पाहिजे, विशेषतः खाद्य व्यवस्थापनाचं महत्त्व किती आहे, आपण या अनुषंगाने काय सांगाल?
1: मत्स्यपालनात नफा मिळवण्यासाठी केवळ जास्त मासे उत्पादन करणे पुरेसे नाही मॅडम, तर उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि मिळणाऱ्या माशांना योग्य बाजारभाव मिळणे हे खूप महत्त्वाचंच आहे. जसं यामध्ये खाद्य व्यवस्थापनाला विशेष महत्व आहे, कारण व्यावसायिक मत्स्यपालनात खाद्य हा सगळ्यात महत्वाचा किंवा प्रमुख खर्च आहे, जो टोटल प्रोडक्शन कॉस्ट पेक्षा महत्वाचा असतो. सर्वप्रथम मत्स्यबीज स्टॉकिंग पासून आपण कुठनं मत्स्यबीज घेतोय, प्रमाणित हॅचरीकडनं घेतोय का, तर ह्याच्या मागचं मूळ कारण असं की आपण जे मत्स्यबीज घेतोय ते रोगमुक्त असलं पाहिजे आणि ते एक समान असलं पाहिजे. काही मासे मोठे आहेत, काही मासे छोटे आहेत, तर ह्यामध्ये आपल्या होणाऱ्या उत्पादनावरही परिणाम होतो. दुसरं म्हणजे असं, त्याची योग्य घनता, जसं मी आता बोललो की मासे कमी जागेमध्ये आपण जास्त टाकलेत त्याचेही दुष्परिणाम आहे, त्यामुळे ठराविक घनता असणे खूप गरजेचं आहे. माशाचे खाद्य ज्यामध्ये ठराविक वाढीसाठी प्रथिने, जीवनसत्व किंवा खनिजे यांचा समतोल असणं गरजेचं आहे. मत्स्यबीज, त्याच्यानंतर मत्स्य खाद्य, त्यानंतर मत्स्यपालन आणि नंतर त्याचे हार्वेस्टिंग, ह्यावरती आपण समजा जर प्रक्रिया करून पॅकेजिंग करून त्याची समजा जर मार्केटिंग केली, आपला सगळ्यात जास्त खर्च हा वाचू शकतो.
0: मत्स्य व्यवसायामध्ये केवळ मासे पाळणं एवढीच संधी आहे का? मत्स्यबीज निर्मिती, खाद्य निर्मिती, मत्स्य प्रक्रिया, पॅकेजिंग, कोल्ड चेन आणि विक्री अशा पूरक व्यवसायांच्या संधींबद्दल आपण काही सांगू शकाल का?
1: एक मत्स्यबीज निर्मिती पासून तर ते हॅचरी ब्रूड बँक म्हणतो आपण, प्रजनक माशांचे फक्त संवर्धन, ज्या काही मत्स्यबीज उत्पादन केंद्र आहेत त्यांना लागणारे जे नर मादे असतील पुरवठा करणे, किंवा मग जे मत्स्य उत्पादन केंद्र स्वतःचे आपण बनवले त्याच्यातनं फक्त मत्स्यबीजच न करता त्याचे संगोपन, त्याचे संवर्धन, तर त्याची काढणी, हा एक वेगळा पार्ट झाला. ह्यातनं जे मासे आपण विकतो, आता साधारणतः मच्छी शेतकरी काय करतात की मासे पकडले आणि ते बर्फात टाकून कोणत्याही एका व्यक्तीला किंवा बाजारपेठेत पाठवले,
0: त्याला प्रिझर्व करण्यासाठी,
1: टिकविण्यासाठी, एक दोन दिवस टिकतील असे. तर असे न करता जर त्याच्यात लाईव्ह फिश वेंडिंग सेंटर, स्वतःच जिवंत मासे एका टाकीमध्ये टाकून त्याला थोडस ऑक्सिजन वगैरे लागून ठेवून जेवढे आपल्याला मासे लागतील, साधारणतः 100 किलो असेल तर 1000 लिटरच्या टाकीमध्ये आपल्याला 2 टाके केलं तर 50-50 किलो मासे दिवसभर जिवंत राहतो. सगळ्यात महत्वाचं असं, मासे खरेदी करायला गेलो तर आपण मेलेले मासे असतील आणि जिवंत मासे असतील तर आपण जिवंत माशाला 2 पैसे जास्त देऊ, पण आपण ते घेऊ का, तर ते जिवंत आहेत, आपल्या डोळ्यासमोर आहेत. मेलेले माशांची अशी धारणा असते की किती दिवसाचा मासा आहे आपल्यालाही माहिती नाही, बर्फातच ठेवलेला आहे. तर ह्यांना सगळ्यात चांगली संधी अशी मिळेल की जिवंत मासे विक्री केंद्र सुरू करता येते आपल्या स्वतःच्याच फार्मच्या. आता हे झालं फूड फिशेस मध्ये, ह्याच्यामध्ये गोड्या पाण्यातील तर आहेत आहेत, समुद्राचेही वेगळे आहे. दुसरं आपल्याला शोभिवंत माशांचे संगोपनही करता येत, कारण ह्यामध्ये खूप मोठा स्कोप आहे. आपण ज्याला एग लेअर म्हणतो किंवा लाईव्ह बिअरर म्हणतो की डायरेक्ट पिल्लं देणे, अशा वेगवेगळ्या लाईव्ह बिअरर्स ज्यामध्ये गप्पी मासे असतील, हे छोट्या छोट्या माशांच्या म्हणजे लाईव्ह बिअरर्स यांच्यापासून सुरुवात करता येईल.
0: सर, आता मला आपल्याला विचारायचं की मत्स्य उत्पादनावर आधारित

0: व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे नेमकं काय आणि साध्या माशांपासून अधिक मूल्य मिळवणारी कोणती उत्पादनं तयार करता येतात, आपण काय सांगाल त्याबद्दल?
1: केवळ माशांची विक्रीच नाही तर मत्स्यबीज, मत्स्यखाद्य, त्यावरती प्रक्रिया, तसेच त्याचे मूल्यवर्धन, पॅकेजिंग अशा अनेक क्षेत्रात रोजगार आणि उद्योजकता आपल्याला करता येते. जसे विशेषतः महिला बचत गट असतील, त्यांनी सामूहिकपणे काम केलं की लहान प्रमाणात व्यवसाय सुरू करता येतो, त्यांना टप्प्याटप्प्यात त्याचा विस्तार करता येईल. जसे आपण म्हणतो की लोकल फिश मार्केट मधून त्यांनी मासे घेऊन यायचे आणि त्याची प्रोसेसिंग करणे, त्याच्यापासून आपल्याला माशाचे लोणचे बनवता येतील, त्याच्यानंतर माशाचे कटलेट बनवता येतील, नगेट्स बनवता येतील, फिश बॉल्स बनवता येतील, किंवा आपण जे म्हणतो वाळवलेले मासे, सुक्कट मासे, तेही त्यांना करता येतील. काही असे पदार्थ आपल्याला बनवता येतील जसे त्याला आपण रेडी टू कुक प्रोडक्ट म्हणतो, त्यांची स्वतः प्रोसेसिंग करून विक्री करता येतील. मासे विक्री करताना त्याची स्वच्छता करणे, त्याला व्यवस्थित कटिंग करणे, त्याची पॅकेजिंग करणे आणि ग्राहकापर्यंत चांगले नीटनेटके हायजीन कंडिशन मध्ये पोहोचवणे. व्हॅल्यू ऍडिशनचं समजा जर बोलायला झालं तर मत्स्य विज्ञान महाविद्यालयात व्हॅल्यू ऍडिशनच्या वेगवेगळे प्रशिक्षणही घेतले.

0: प्रमाणात व्यवसाय सुरू करता येतो त्यांना, टप्प्याटप्प्यात त्याचा विस्तार करता येईल. जसे आपण म्हणतो की लोकल फिश मार्केट मधून त्यांनी मासे घेऊन यायचे आणि त्याची प्रोसेसिंग करणे, त्याच्यापासून आपल्याला माशाचे लोणचे बनवता येतील, त्याच्यानंतर माशाचे कटलेट बनवता येतील, नगेट्स बनवता येतील, फिश बॉल्स बनवता येतील, किंवा आपण जे म्हणतो वाळवलेले मासे, सुक्कट मासे, तेही त्यांना करता येतील. काही असे पदार्थ आपल्याला बनवता येतील जसे त्याला आपण रेडी टू कुक प्रोडक्ट म्हणतो, त्यांची स्वतः प्रोसेसिंग करून विक्री करता येतील. मासे विक्री करताना त्याची स्वच्छता करणे, त्याला व्यवस्थित कटिंग करणे, त्याचे पॅकेजिंग करणे आणि ग्राहकापर्यंत चांगले नीटनेटके हायजीन कंडिशन मध्ये पोहोचवणे. व्हॅल्यू ऍडिशनचं समजा जर बोलायला झालं तर मत्स्य विज्ञान महाविद्यालयात व्हॅल्यू ऍडिशनच्या वेगवेगळे प्रशिक्षणही घेतले जातात. महिला बचत गट असतील यांनी निश्चितच तिथे संपर्क साधल्यास त्यांना ह्याबद्दल आणखी जास्त माहिती मिळू शकते.
1: काही काही लोकांना करायची इच्छा असते पण कधी कधी त्यांची आर्थिकता तेवढी नसते, तर यासाठी शासनाच्या काही योजना आहेत का, त्या कोणत्या आहेत?
0: केंद्र आणि राज्य शासनाची योजना आहे. जी योजना अशी की प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, ह्यामध्ये महिलांना खास करून 60% पर्यंत सबसिडी मिळते. आणि दुसरी एक आणखी योजना आहे मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना. ह्यातही अशा वेगवेगळ्या योजना आहेत. आता त्याचे वेगवेगळे वर्गीकरण करण्यात आलेले आहेत, जसे की मत्स्य उत्पादन केंद्र असेल, शोभिवंत माशाचे संवर्धन असेल, किंवा व्हॅल्यू ऍडिशन असतील, बर्फ कारखाने असतील, शीतसाखळी असेल, तर असे वेगवेगळ्या योजना आहेत. आणखी एक SC ST कॅटेगरीसाठी धरती आभा योजना आहे. अशा विविध योजना आहेत. योजना घेण्याकरिता आपल्याला सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय अमरावती विभागाची संपर्क साधावा लागेल. त्याच्यामध्ये विविध योजना आहेत. जसे आपल्याकडे भांडवल असेल त्याप्रमाणे ते आपल्याला योजना घेता येतील. त्याच्यामध्येही डिटेल रिपोर्ट, प्रोजेक्ट रिपोर्ट बनवावा लागतो, DPR असं म्हणतो. आता ह्याच्यामध्ये आपल्या जमिनीची कागदपत्र असतील, स्वतःचे काही डॉक्युमेंट्स असतील, तुम्ही समजा जर बँकेकडनं लोन घेत असाल तर त्या बँकेचा रिपोर्ट तुमचा, अशी काही निकष आहेत जी तुम्हाला त्या DPR सोबत जोडावी लागते.
1: सर, आता आपण जे म्हणालात की हे सगळं आपल्याला रिपोर्ट तयार करणं आहे, DPR तयार करणं आहे, तर याविषयी वेगळ्याने मार्गदर्शन कुठे मिळू शकेल?
0: DPR किंवा या योजना ह्या सगळ्या मत्स्य आयुक्त विभागच ह्या सगळ्या योजना राबवतो, त्यामुळे त्यांच्याकडनंच तुम्हाला काय काय निकष लागतील, काय काय कागदपत्र लागतील, हे त्यांनाच तुम्हाला जाऊन भेटावं लागेल.
1: सर, आता आपण मुलाखतीच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहे, तर जाता जाता आमचे जे तरुण युवक आहेत ज्यांना या क्षेत्रात यायचंय, जे शेतीत नवीन नवीन प्रयोग करून पाहतात, तसे जे आपले शेतकरी मित्र आहेत, बचत गटाच्या ज्या महिला आहेत की ज्यांना रोजगाराची एक नवीन दिशा बघायची आहे, तर या अनुषंगाने आपण त्यांना काय सांगाल, काय मार्गदर्शन कराल?
0: माझा तरुणांना एक महत्वाचा संदेश असा राहील की व्यवसाय सुरू करण्यापूर्वी व्यवसाय अगोदर शिका. प्रथम प्रशिक्षण घ्या, नंतर आपल्या परिसरातील आढावा घ्या. जसं की आपली जमीन कशी आहे, तिथे पाणी 12 महिने राहतं का, बाजारपेठेचा मेन अभ्यास करायला पाहिजे, नंतरच आपण गुंतवणूक करा. सुरुवात ही लहान जरी असली तरी चालेल, परंतु व्यवस्थापन हे वैज्ञानिक आणि नियोजन पद्धतीने असायला हवं. अनुभवातून हळूहळू सुधारणा होते. उत्पादक पासून ते उद्योजक होण्याचा हा बदलच आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि युवकांच्या भवितव्याला निश्चितच नवीन दिशा देऊ शकतो, चालनाही मिळू शकते. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आजच्या संवादातून आपल्याला स्पष्ट झालं असेल की मत्स्य व्यवसाय हा केवळ पारंपरिक व्यवसाय न राहता आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि नव्या कल्पनांच्या माध्यमातून एक सक्षम उद्योजकीय क्षेत्र म्हणून पुढे येत आहे. या क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या विविध संधींचा योग्य अभ्यास करून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन तरुण तसंच नवउद्योजक स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतात. डॉक्टर अमोल गोविंदराव राठोड सर, आज आपण इथे आलात आणि आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना इतकी सविस्तर आणि उपयुक्त माहिती दिलीत, त्यासाठी मी आकाशवाणीच्या वतीने आपली खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद मॅडम. नमस्कार.
2: श्रोत्यांनो, आताच आपण लोकजागरी या कार्यक्रमात मत्स्य व्यवसायातील विविध संधी, पारंपरिक व्यवसायापासून नवीन उद्योजकतेपर्यंत या विषयावर डॉक्टर अमोल गोविंदराव राठोड, सहाय्यक प्राध्यापक, मत्स्य संवर्धन विभाग, मत्स्य विज्ञान महाविद्यालय मोर्शी, जिल्हा अमरावती यांच्याशी अवंती मोरे यांनी साधलेला संवाद ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं अवंती मोरे यांनी, तांत्रिक सहाय्य सुनील किन्हीकर यांचं होतं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
3: लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम.

0: श्रोते, आताच आपण लोकजागर हा कार्यक्रम ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण, एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. ठीक 10:31:07 झालेले आहेत. आता आनंद घेऊया मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा. अर्थातच प्रसारित करत आहोत कार्यक्रम गीत गंगा.
3: गीत गंगा.
0: श्रोते, आजच्या गीतगंगा कार्यक्रमाचा प्रारंभ करतो आहे शांताराम नांदगावकर यांनी शब्दबद्ध केलेल्या आणि अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताने. चित्रपट आहे गम्मत जम्मत आणि स्वर आहे किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गीत गंगा आणि यानंतरचं गीत तुमच्याकरता आणलेलं आहे शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं आणि अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आपल्या स्वरांनी सजवलं आहे सुरेश वाडकर यांनी आणि चित्रपट धूमधडाका.

श्रोत्यो आपण आनंद घेत आहात गीत गंगा या कार्यक्रमाचा आणि आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. यानंतरचं गीत तुमच्याकरता आणलेलं आहे लय भारी या चित्रपटातील. शब्दरचना आहे गुरु ठाकूर यांची आणि संगीत नियोजन अजय अतुल आणि स्वर अर्थातच श्रेया घोषाल यांचं.

0: श्रुतयोग गीत होतं लय भारी या चित्रपटातील. गीतगंगा कार्यक्रमातील पुढील गीत ऐकण्यापूर्वी घेऊया एक क्षणभर विश्रांती.
1: प्रत्येक बँकेचे वेगवेगळे केवायसी पेपर्स, खरंच एक चावी असती तर.
2: आहे ना बाबा, सी केवायसी आयडी.
1: सी केवायसी म्हणजे?
2: बँक तुमचे केवायसी डिटेल सी केवायसी रजिस्ट्री मध्ये अपलोड करते, ज्याने तुम्हाला एक युनिक 14 डिजिट सी केवायसी आयडी मिळतो, जो सगळ्या आर्थिक व्यवहारांमध्ये वैध आहे. एका जागी केवायसी अपडेट ते बाकी बँक्स मध्ये पण अपडेट होतो.
1: अरे वा, आरबीआय सांगते
2: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
0: श्रोते, आपण ऐकत आहात कार्यक्रम गीत गंगा आणि यानंतरचं गीत तुमच्याकरता आणलेलं आहे नटरंग या चित्रपटातील. गीत गायलेलं आहे बेला शेंडे यांनी, शब्दरचना आहे गुरु ठाकूर यांची आणि संगीत संयोजन अजय अतुल यांचं.

श्रुतहो यानंतर ऐकूया नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील गीत अनुराधा पौडवाल आणि सचिन पिळगावकर यांचा स्वर. शब्दरचना आहे जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत नियोजन जितेंद्र कुलकर्णी यांचं.

0: श्रोतेहो, गीतगंगा कार्यक्रमातील पुढील गीत ऐकण्यापूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं

0: डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
0: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
0: बस
1: समजलं.
0: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते, आता ऐकूया आजच्या गीतगंगा कार्यक्रमातील शेवटचं गीत. उषा मंगेशकर आणि आनंद शिंदे यांच्या युगल स्वरामध्ये मनवेल गायकवाड यांची शब्दरचना, संगीत अनिल मोहिले यांचं आणि चित्रपट चल रे लक्षा मुंबईला.

श्रोते हो, चल रे लक्ष्या मुंबईला या चित्रपटातील उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकत होतात आणि कार्यक्रम सुरू होता गीतगंगा। या गीतासोबतच हा गीतगंगा कार्यक्रम

0: सर्वात ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
2: FM 101.5 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेवटी 11:19 आणि 19 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्र फरमाईशीचा कार्यक्रम, अर्थातच गीत गुंजन.
3: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
2: श्रोतेहो, आपले नियमित श्रोते आपल्याला पत्र पाठवतात आणि पत्रातून त्यांच्या आवडीचं गीत कळवतात आणि त्याच पत्रांना आणि त्यांनी आवड कळवलेल्या गीतांना आपण या कार्यक्रमात समाविष्ट करत असतो आणि ऐकवीत असतो त्यांना त्यांच्या आवडीचं गीत. तर आजच्या या भागामध्ये अशीच काही पत्रं मी समाविष्ट केलेली आहेत आणि आता ऐकूयात ही पत्र पाठवणारे श्रोते, त्यांची नावं आणि त्यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत. कार्यक्रमाचा प्रारंभ करतो आहे आणि सर्वात पहिलं पत्र या ठिकाणी घेतो आहे जे पाठवलं आहे राजपूतपुरा नांदगाव पेठ येथून मोहनकुमार रघुवंशी, माधवी रघुवंशी, निलेश रघुवंशी, मंगेश रघुवंशी, विनायक चान्ने आणि तात्या ठाकूर. सोबतच वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, धनश्री, स्वराज आणि मिलिंद सरकटे. आणि यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं कोरा कागज या चित्रपटातील. ऐकूया त्यांच्या आवडीचं हे गीत.

श्रोते हो, यानंतरचं पत्र आलेलं आहे आणि पाठवणारे श्रोते आहेत वलगाव रोड अमरावती येथून महेंद्र जावरकर, सामरानगर येथून सुधाकरराव केचे, उत्तमनगर येथून सुधाकरराव गुल्हाने, शेंदूरजना घाट येथून अमोल कपिले, त्यानंतर सोबतच सौ माया जावरकर, राणी जावरकर, शुभम जावरकर आणि समस्त जावरकर परिवार, दुर्गाई सेलू येथून चंदू कुलकर्णी, हेमलता, परभणी येथून सी आर कुलकर्णी, त्यानंतर दंडवत श्रोता संघ, मुक्काम पोस्ट कुष्टा बुजरुक, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती येथून प्रवीण हागोणे, योगिता हागोणे, प्रशांत हागोणे, कुमारी प्रियाली आणि पार्थ हागोणे आणि समस्त हागोणे परिवार आणि यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे अंदाज, या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं. ऐकूया त्यांच्या आवडीचं हे गीत.

श्रोते हो, यानंतरचं पत्र घेतलेलं आहे आणि ते पाठवणारे श्रोते आहेत अमरावती येथून रमेशचंद्र कांबळे, अनिरुद्ध कांबळे, सरोज कांबळे, हिरामन शेंडे, शीला शेंडे, सुहास शेंडे, सोबतच सरोज चौक अमरावती येथून कमरुल्ला ठेकेदार, नसीम बेगम, आयशा खान, हदिया खान, अस्मा सालिया, शोएब खान, पोत्रा मुजताबा खान, सादिक भाई, शाहिद भाई, उमरी अकोला येथून अनुप कुमार धोरण, मिथिल, निरल, स्वरूपा आणि उद्धव धोरण आणि यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे गुरु, या चित्रपटातील श्रेया घोषाल यांनी गायलेलं. ऐकूया त्यांच्या आवडीचं हे गीत.

श्रोते हो, यानंतरचे पत्र आहेत. पाठवणारे श्रोते आहेत दीप रेडिओ लिस्नर क्लब लेहेगाव रेल्वे तालुका दर्यापूर येथून दीपक कुऱ्हाडे, आशिष कुऱ्हाडे, कुमारी कल्पना कुऱ्हाडे, वंदना कुऱ्हाडे, बंटी कुऱ्हाडे आणि समस्त कुऱ्हाडे परिवार, सोबतच छत्री तलाव अमरावती येथून साधना राणी गुप्ता, किशोर गुप्ता, कमल गुप्ता, कविश गुप्ता, नेहा गुप्ता, कोमल गुप्ता, सोबतच मेन रोड बनोसा दर्यापूर जिल्हा अमरावती येथून यश चव्हाण, अंश चव्हाण, संदीप चव्हाण, माधवी चव्हाण आणि यांना ऐकायचं आहे मोनाली ठाकूर यांनी गायलेलं हे गीत लुटेरा या चित्रपटातील.

श्रुती हो, यानंतरचं आवडीचं गीत कळवलेलं आहे आणि ते आहे अनाडी या चित्रपटातील उदित नारायण आणि साधना सरगम यांनी गायलेलं. आणि या गीताची फरमाईश करणारे आमचे श्रोते आहेत ग्राम तरोडा तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ येथून बालू मनवर, रजनी मनवर, राहुल मनवर, श्वेता मनवर, लकी मनवर, मनीष मनवर. सोबतच रहाटगाव कॅम्प अमरावती येथून श्याम किटे, वंदना किटे, भाविका किटे, शंकर किटे, उषा किटे, आदेश किटे, यश किटे, कार्तिक किटे. गोपालनगर अमरावती येथून प्रल्हाद पद्मने, हिम्मत श्रृंगारे, यश मोहकर, रामेश्वर गोम. सोबतच बेर्डी येथून हुकुम करमरकर, सुनीता करमरकर, हार्दिक करमरकर, प्राची करमरकर आणि तनू करमरकर. आणि यांच्या आवडीचं गीत ऐकूया आपण अनाडी या चित्रपटातील.

श्रुती हो, यानंतरचं गीत कळवलेलं आहे आमच्या श्रोत्यांनी आणि ते आहे प्यासा सावन या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातील. आणि या गीताची आवड कळवणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव येथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ, सोबतच सागर रेडिओ श्रोता संघ शिवाजीनगर वडाळी देशमुख येथून राजेश खोबरखेडे, शिवसागर खोबरखेडे, सौ इंदिराबाई खोबरखेडे, सुनैना खोबरखेडे, सौ दीपाली धाडे, राम धाडे, सागर खोबरखेडे, राजू खोबरखेडे आणि स्वराज. ऐकूया यांच्या आवडीचं सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातील प्यासा सावन या चित्रपटातील हे गीत.

श्रोतेहो, यानंतरचं पत्र आहे. कृष्णानगर टीव्ही टॉवर सेमिनरी हिल्स नागपूर येथून पाठवणारे श्रोते आहेत नाना डोंगर दिवे, रमाताई डोंगर दिवे, सीमाताई डोंगर दिवे, रीमाताई डोंगर दिवे, दीक्षाताई डोंगर दिवे, राहुल डोंगर दिवे, जगदीश मोहोळ, सुवर्णा मोहोळ. सोबतच मुक्काम पोस्ट पात्रोडा खुर्द येथून मनोहर नांदोकार, आशिष नांदोकार, गायत्री मोकळकार, अथर्व लाहुडकार, आराध्य नांदोरकार आणि समस्त नांदोकार परिवार आणि यांनी कळवलं आहे त्यांच्या आवडीचं गीत अंधा कानून या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं. ऐकूया त्यांच्या आवडीचं हे गीत.

श्रोते हो, आता ऐकूया शब्बीर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरामध्ये बेताब या चित्रपटातील गीत. आणि या गीताची आवड कळवणारे श्रोत्यांचं पत्र प्राप्त झालेलं आहे. ते आहे मुक्काम पुष्ट मामूलवाडी, तालुका नांद.

येथून सोपान तायडे, विजया तायडे, अमोल आणि सरिता तायडे. मुक्कामपोस्ट जिगाव तालुका नांदुरा येथून वसंतराव भोजने, सुनंदा भोजने, राजू भोजने, सोनू भोजने. संभाजीनगर आरणी तालुका आरणी जिल्हा यवतमाळ येथून मांगेलालजी तुनगर, सौ वच्छला तुनगर, कुमारी प्रतीक्षा तुनगर, सुमित कुमार तुनगर परिवार. अमराईपुरा तालुका आरणी येथून नंदकुमार शिवराम वार आणि रीना शिवराम वार यांच्या आवडीचं गीत बेताब या चित्रपटातील ऐकूया.

श्रुतिको यानंतरचं पत्र आहे. तर संत सावतामाळी रेडिओ क्लब शाखा वडाळी चतुर्भुज येथून पाठवणारे श्रोते आहेत चक्रधर वाडोकार, प्रभाकर वाडोकार, ओम वाडोकार, अनुप बोरोडे, नितीन सुपासे, कुमारी श्रावणी. सोबतच नागपूर येथून विठ्ठल जाधव, अनुसया जाधव, मंगेश जाधव, आकाश आणि पप्पू. आणि यांनी कळवलं आहे त्यांच्या आवडीचं गीत सुहाग या चित्रपटातील.

श्रोते हो, आपण ऐकत आहात पत्र फरमाईशीचा कार्यक्रम गीत गुंजनाणी. या कार्यक्रमामध्ये समाविष्ट केलेल्या पत्रांपैकी आता वाचतोय पत्र पाठवणारे श्रोते आहेत सामरानगर अमरावती येथून संजय सनगर, रेखा सनगर, सोनाली सनगर, रजत सनगर, म्हैसवाडी तालुका मलकापूर येथून शत्रुघ्न धाडे, वाल्मिक धाडे, निनाजी धाडे, स्वप्नील धाडे, अजय किरोडकर, जरूड वरुड येथून बाबासाहेब वाडोदे आदि चरपे, प्रियंका पंकज वाडोदे आणि यांनी आवडीचं गीत कळवलेलं आहे. ते आहे चांदनी या चित्रपटातील. ऐकूया त्यांच्या आवडीचं हे गीत.

ऐकवत आहे आजच्या कार्यक्रमातील शेवटचं गीत ढाई अक्षर प्रेम के या चित्रपटातील आणि या गीताची आवड कळवणारे श्रोते आहेत भारती रेडिओ श्रोता संघ दसरा चौक अंजनगाव सुर्जी येथून अश्विनी धनंजय बोबडे दादाराव बोबडे नलिनी बोबडे चेतनाताई भारती कळसकर आर्यन अर्पण सोबतच सरोज कॉलनी अमरावती येथून विनोद ठाकरे स्वाती ठाकरे दिव्यानी ठाकरे पूनम ठाकरे कृष्णराव भुयार अश्विन भुयार योगेश ठाकरे महादेव ठाकरे आणि समस्त ठाकरे परिवार आणि यांनी कळवलेलं आहे अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं ढाई अक्षर प्रेम के या चित्रपटातील गीत आजच्या कार्यक्रमातील हे शेवटचं गीत

0: श्रोते हो, या गीतासोबतच आजचा गीतगुंजन कार्यक्रम या ठिकाणी संपवित आहोत. आपल्यालाही या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करायचं असेल आपल्या आवडीचं गीत, तर आम्हाला नक्की पत्र पाठवा आणि कळवा आपल्या आवडीचं गीत. पत्र पाठवण्याकरता आमचा पत्ता आहे कार्यक्रम गीतगुंजन, द्वारा कार्यक्रम प्रमुख, आकाशवाणी अमरावती केंद्र, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाजवळ, कॅम्प अमरावती, 444602. आपण पाठवलेल्या पत्राचा आम्ही नक्की आमच्या कार्यक्रमामध्ये समावेश करू आणि आपल्याला ऐकवू आपल्या आवडीचं गीत. तूर्त आजच्या भागातून मला द्या राजा. नमस्कार.
1: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन, गीतगुंजन.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या ॲपच्या माध्यमातून. ठीक 12:01 आणि 7 सेकंद झालेले आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आता आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा फक्त काही क्षणांची.

0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो। आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार। श्रोते हो, हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आपण यापूर्वी म्हणजे 16 ऑगस्टच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये ऐकला होता। भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाद्वारे हे डिजिटायझेशन केलं जातं। तर याविषयीचीच आणखी माहिती आजच्या भागातही आपण ऐकणार आहोत आणि यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा आलेले आहेत प्रियांका मुजुमदार भिडे। तर प्रियांका, तुमचं पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये स्वागत, नमस्कार।
1: नमस्कार।
0: एकंदरीत हे आपण आतापर्यंत बोललो ते हस्तलिखितांचं संकलन किंवा कुठं मिळाली हस्तलिखित या विषयावर आपण बोललो। आता यापुढे आपण थोडस जे आता सुरू आहे डिजिटायझेशन त्याबद्दल थोडस बोलूयात। मुळात ही आवश्यकता का भासली?
1: प्रत्येक जी वस्तू आहे त्याचं एक वय ठरलेलं आहे, बरोबर। पण आता कागदाचं उदाहरण घेऊ तर त्याला एक काहीतरी वय आहे, म्हणजे काही काळानंतर तो डिटोरिएट होणार आहे, म्हणजे तो नष्ट पावणार आहे,
0: बरोबर।
1: तर त्याच्यामुळे आपण ते जतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आणि जोपर्यंत मौखिकी परंपरा अस्तित्वात होती संस्कृत मध्ये किंवा या शास्त्रामध्ये, तोपर्यंत हे पिढ्यान पिढ्या मौखिकी परंपरेतनच ट्रान्समिशन झालं या ज्ञानाचं, म्हणजे एका पिढीतनं दुसऱ्या
0: पिढीकडे।
1: पण जेव्हा हे अशक्य झालं, ही गोष्ट जेव्हा आता अशक्य वाटू लागली माणसाला किंवा, तर तेव्हा हे लिहून ठेवावं ही पद्धत सुरू झाली।
0: बरोबर।
1: मग ही पद्धत सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये प्रक्षिप्तता येण्याचे चान्सेस म्हणू आपण किंवा शक्यता जास्त वाढल्या, कारण तुम्ही काही लिहिलं असेल ते तुमच्या हस्ताक्षरातलंय, मी काही लिहिलं असेल ते माझ्या हस्ताक्षरातलंय, मग मी काहीतरी वेगळं लिहिलेलं असतं।
0: बरोबर।
1: तुम्ही कोल्हापुरात लिहिलं, मी सांगलीत लिहिलं, कुणी वाडीत लिहिलं, कुणी नाशिकमध्ये लिहिलं, तर त्या त्या ठिकाणचा फरक त्याच्यामध्ये आपल्याला आढळून येतो। म्हणून पाठभेद किंवा संकलन किंवा समीक्षात्मक एडिटिंग हे करण्याची आवश्यकता तिथे निर्माण होते
0: आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही ते संकलन केलं, ही पहिली पायरी झाली। आता प्रत्यक्ष डिजिटायझेशन, मग ती प्रोसेस नक्की काय असते, कारण ते काय आपण उचलून कुठं आणू शकत नाही।
1: हो, तर पहिल्यांदा कॅटलॉगिंग करणं हे, तालिकीकरण करणं हे आवश्यक आहे याच्यामध्ये, किंवा एक हँडलिस्ट तरी आपल्याकडे असली पाहिजे। मग मी एकदा सॉर्टिंग केलं विषयानुसार, आता 3500 हस्तलिखित आहेत समजा, तर त्याचं मी विषयानुसार वर्गीकरण केलं, मग त्यांना नंबर दिले, त्याची बंडल्स बनवली, ती लाल कापडामध्ये बांधली, त्याच्यावरती टॅग लावले की हे इतक्या नंबरचे आहे बाबा आणि इतक्या हस्तलिखितांचा ह्या बंडल मध्ये समावेश आहे, ठीक आहे। ही झाली प्राथमिक प्रोसेस। मग आता ही मला जपायची आहेत,
0: बरोबर,
1: तर मला डिजिटायझेशन करायला पाहिजे। सुदैवानं जी चांगल्या स्वरूपात उपलब्ध आहेत त्याचं डिजिटायझेशन आपल्याला करता येतं,
0: बर।
1: आणि अगदी जी समजा बोट लावलं तरी तुकडे पडतात अशी जी असतील, ब्रिटल असं आपण म्हणतो त्याला, तर ती हस्तलिखित तुम्हाला कॉन्झर्वेशन करायला लागतात, म्हणजे प्रॉपर लॅब मध्ये नेऊन त्याला डीएसिडिफिकेशन असतं, मेंडिंग असतं, म्हणजे त्यातली जी होल आहेत ते भरणं, त्यांना आधी क्लीन करणं, त्यातली धूळ डस्टिंग म्हणतो आपण, त्यातलं ते डस्ट घालवणं, त्याचा पिवळेपणा घालवणं, मग ती थायमॉल मध्ये बुडवली जातात,
0: अरे बापरे,
1: आणि मग त्याच्यावरती टिश्यू पेपर असतो, तो दोन्ही बाजूनी लावून ते एक पान तयार होतो। ही खूप खर्चिक आणि स्किलची, म्हणजे सर्जन म्हणू शकतो आपण, सर्जनचा हात एखाद्या कसा असतो तसा त्याच्यामध्ये तुम्हाला काम करताना हात लागतो। तर ही झाली अगदी खराब जी झालेली आहे त्याची ही प्रोसेस आहे, पण जी चांगली आहे जी तुम्ही हाताळू शकता, एक एक पान असलं तरी ते हाताळता येऊ शकत असेल, तर तुम्ही त्याचं डिजिटायझेशन लवकरात लवकर करून घ्यावं लागतं, कारण तुम्हाला ते जतन करायचंय। मग आता अशा प्रकारचा एक प्रकल्प मला पतंजली

0: तर्फे मिळाला, तर म्हणजे मला ही सांगायला इथे गोष्ट आवडेल की काय होतं बघा. म्हणजे याच्यामध्ये 2019 साली आपल्याकडे महापूर आला, सांगली कोल्हापूर मध्ये महापूर आला, वाडीमध्ये पण आला.
1: हो,
0: तर मला हा प्रोजेक्ट त्यांनी सँक्शन करून दिला, म्हणजे बाळकृष्ण आचार्य यांनी स्वतः मला तिकडे इन्व्हाइट केलं होतं हरिद्वारला पतंजलीमध्ये. हा प्रोजेक्ट मला त्यांनी दिला की सांगली जिल्हा नगर वाचनालय जे आहे आपल्याकडे राजवाडा चौकामध्ये ते आहे, तर तिथं 600 हस्तलिखितांचा समावेश आहे. तर त्यातली 250 हस्तलिखित आयुर्वेदाच्या वर आधारित आहेत. तर त्यांना त्याच्यामधली म्हणजे डिजिटायझेशन करण्याचा प्रकल्प आम्ही एक सुरू केला. मग 2018 ते 2019 आम्ही हे काम पूर्ण केलं आणि 2019 साली महापूर आला. महापूर आल्यानंतर झालं असं की आता तिथे 2 मजले आहेत खरं तर लायब्ररीमध्ये सांगलीच्या. खाली ती हस्तलिखित जी झालेली होती ती आम्ही खाली ठेवत होतो. मग 100 झाली होती डिजिटाईज म्हणून ती आम्ही खालच्या कपाटात ठेवलेली. आणि पाणी असं रात्रीत चढलं, म्हणजे कुणाला अंदाजच नव्हता की इतकं पाणी येईल. आणि ते पण सांगलीमध्ये, म्हणजे पूर्ण म्हणजे सगळ्यांना माहिती आपल्या की शहरात पाणी घुसलं, म्हणजे दुर्दैवाने ती जी 100 होती त्यात ती 100 होती ती बुडाली. बुडल्यानंतर त्याचं सगळंच गेलं आणि खालच्या मजल्यावरच कॉम्प्युटर होता तो पण बुडाला. म्हणजे त्याचं काहीच नामोनिशाण नाही, फक्त माझ्या पेनड्राईव्ह मध्ये ती सुरक्षित होती. हे या कामाचं महत्व आहे.
1: खरंय.
0: म्हणजे याच्यामध्ये एक हस्तलिखिताच्या शेवटी हा श्लोक लिहिलेला असतो, तैलात रक्षेत जलात रक्षेत, रक्षेत शिथिल बंधनात, मूर्ख हस्तेन दातव्यम एवं वदती पुस्तकम. म्हणजे तेलापासून संरक्षण करा, पाण्यापासून करा, मूर्ख हस्तेन दातव्यम एवं वदती पुस्तकम.
1: खरं.
0: आणि शिथिल बंधन म्हणजे विस्कळीत होण्यापासून वाचवा किंवा त्याला पुस्त म्हणजे एकत्रित करून ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर मूर्ख असते ना दातव्य.
1: पण असं म्हणूयात की वेळेत त्या गोष्टी लक्षात आल्यामुळं की काही का असे ना ती कुठंतरी संकलित झाली माहिती.
0: म्हणून हीच या कामाची आवश्यकता किंवा गरज काय आहे तर ही आहे.
1: खरंय. डिजिटायझेशन म्हणजे एक्झॅक्टली कम्प्युटरवर काय केलं जातं, त्याचं फोटो प्रिंट का काय असतं?
0: आता तुमचा जो स्कॅनर असेल तो ज्या पद्धतीचा आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. पण मी तुम्हाला सांगते इथे की रिझोल्युशन आपण जे म्हणतो म्हणजे डॉट पर इंच किंवा डीपीआय, तर ते रिझोल्युशन साधारण 300 ते 600 डीपीआय तुम्हाला आवश्यक आहे. आणि हस्तलिखित हे खूप छानच असतात, म्हणजे हाताने लिहिलेली जी लोकांची अक्षरे साधारणतः अगदीच कोण असेल ज्यांना कंटाळून लिहिलं असेल तर त्याचा अक्षर घाण असू शकतो, पण पैसे देऊन लिहून घ्यायचे लोक, म्हणजे त्याचा त्यांना मेहनत ना दिला जायचा,
1: त्यामुळे ते व्यवस्थित लिहिलं जायचं.
0: ते व्यवस्थित लिहिलेलं असतं त्यामुळे ते क्लॅरिटी जी आपण म्हणतो
1: बरोबर
0: ती तुम्हाला त्याच्यामध्ये चांगली मिळतेच. मुळात फक्त पिवळेपणा जो आहे किंवा तुम्हाला तसा फील नको असेल तर ते तुम्ही सॉफ्टवेअर्स आणि तांत्रिक पद्धतीने ते करू शकता.
1: बरोबर. अगदी जुनी जी हस्तलिखित आहेत, तुम्ही मग असे सांगितलं की काही ती लॅबोरेटरी मध्ये घेऊन जावी लागतात, पण प्रक्रिया केल्यानंतर पण ती आपल्या हाताशी लागतात का, त्याच्यामध्ये काही नुकसान होऊ शकतं?
0: नाही, प्रक्रिया केल्यानंतर त्याचं आयुष्य वाढतं.
1: बर.
0: मग परत तुम्ही काय करायचं की पहिला ती डिजिटाईज करायची. एकदा तुम्ही डिजिटाईज केली की मग ती सुरक्षित झाली.
1: बरोबर.
0: कारण शेवटी कधी ना कधी तो कागद नष्ट होणार आहे.
1: बरोबर.
0: जरी तुम्ही त्याला हे केलं
1: बरोबर
0: तरी भविष्यात, म्हणजे आता पण एक त्याचं आयुष्य 200 वर्ष तरी वाढतं.
1: हे सगळं काम आपल्याकडे आता कुठे केलं जातं?
0: हे आता ज्ञान भारतम मिशन करत आहे. आणि काही लोक असं आहेत की ते पर्सनली पण करून घेतात. आता कुणाचे वैयक्तिक संग्रह ज्यांचे आहेत हे जिथं लॅब्स उपलब्ध आहेत तिथं जाऊन ते करून घेतात.
1: बरोबर. असे वैयक्तिक खजिना कुठला सापडला होता का हे काम करत असताना?
0: असे अनुभव यायचे, कारण कधी कधी लोकांची अनास्था पण त्याच्यामध्ये दिसून यायची, किंवा अनास्था म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की कुठं ते पूर्वीच्या आमच्या लोकांनी ठेवलंय ते आम्ही कशाला आता ठेवू, किंवा त्याची वाचन करण्याची म्हणजे ह्या सगळ्या शास्त्राची गरजच संपली होती ना त्यावेळी. ही का लिहिली गेली तर वेदपाठ शाळा होत्या किंवा आणि काही गुरुकुल होती याच्या अनुषंगानं हे सगळं झालं होतं.
1: बरोबर.
0: पण आता ह्या गोष्टींची आवश्यकता तशी कुणाला वाटत नसल्यामुळे

0: ह्या एकट्याकडे दुर्लक्ष झालं. इवन आता आमच्या घरात सुद्धा जी पेटी होती ज्यामध्ये काही असतं लिखितं, पुस्तकं महत्वाची, संस्कृतची खूप चांगली हे होती,
1: बरोबर,
0: पण त्याला उंदीर लागले, म्हणजे असं काही डिटोरिएशन होऊ शकतं, मग त्याच्यानंतर त्याला आपण काही करू शकत नाही. हे शास्त्र जे आहे ते आता अस्तित्वात आलंय असं आपल्याला वाटतं, पण हे पूर्वी होतच.
1: किंवा त्याच्या पुढं जाण्यासाठी एकतर ते कुणीतरी वाचायला हवं होतं की त्याची कॉपी काढायला पाहिजे होती, किंवा त्याचं काही का असे ना काहीतरी त्याच्यावर पुढे काम करायला हवं होतं, असेही अनुभव आले असतील.
0: काही लोकांनी असं पण झालेलं आहे की त्यांच्याकडे खूप हस्तलिखित होती पण काही कारणास्तव, म्हणजे त्यांना नको होती किंवा आता नाही आम्हाला कोण ह्याचं बघणार असं म्हणून त्यांनी ती देऊन टाकली कुणाला कुणाला. काहींनी बुडवून टाकली पाण्यामध्ये, जाळून टाकली, असं पण झालेलं आहे त्यामुळे. आणि काय होतं, काळानुसार त्याला वाळवी लागणे
1: हे
0: सगळ्या गोष्टी होतात. जो दर्दी आहे त्या
1: बरोबर
0: आणि ज्याला माहितीये की यामध्ये काय आहे तो माणूसच त्याची संरक्षण करेल, त्याच्यासाठी पैसे खर्च करेल.
1: बरोबर. वैयक्तिक असं गेल्यानंतर त्यांना सांगणं आणि त्यांच्याकडनं होकार येणं ही प्रक्रिया
0: ही गोष्ट आहे. म्हणजे मला तर असं होतं की एकावेळी मला जिथं मी नोकरीला लागले, म्हणजे लोकांना हे कळायचंच नाही की नेमकं हे काय करतात बाबा, म्हणजे तुम्ही नेमकं कुणातर्फे आलाय हा प्रश्न पडायचा. म्हणजे हे केंद्र सरकारचं ते होतं विद्यापीठात, त्यातनं काम करायला जायचं अनेक ठिकाणी, म्हणजे त्यांचं एक पत्र घ्यायचं, इकडून एक पत्र घ्यायचं की आम्ही हे काम करतोय आम्हाला तुम्ही परवानगी घ्या, आणि इकडे काम झाल्यावर काम पूर्ण झालं असे एक पत्र घ्यायचं. अशी ही सगळी मोठी प्रोसिजर यामध्ये आहे.
1: अनुभव दोन्ही सांगा, म्हणजे मी असं म्हणते की अगदी छान स्वागत झालेले ही सांगा आणि नाही बाबा आम्हाला हे करायचं नाहीये असंही सांगा.
0: तर मला खूप आवडतं आणि मला फार आठवण पण येते, धुळ्यामध्ये माझं जसं स्वागत झालं आणि मला जसं त्यांनी खूप सहकार्य तिथं केलं आणि पहिलंच माझं ते काम होतं, तर त्यांनी माझी राहण्याची व्यवस्था केली होती आणि आजही मला ते लोक बोलवत असतात की तुम्ही या मॅडम भेटूया आपण वगैरे. आणि इतके सुंदर लोक आहेत तिथं, म्हणजे लायब्ररियन असतील, अध्यक्ष असतील, मुंदडा सर म्हणून आहेत तिथं काम करणारे, देशपांडे सर, नांदेडकर सर, गद्रे सर, हे परिवार झाल्यासारखं झालं होतं. दिवस रात्र मी तिथं फक्त कामच करायचे कारण मला लवकर इकडे यायचं होतं, हे काम संपून खूप तिथे माझे ऋणानुबंध जोडले गेले धुळ्याशी. तसंच मुटाट म्हणून गाव आहे
1: बर,
0: देवगडला,
1: देवगड कोकणात.
0: इतकी टोक आहेत, म्हणजे ही
1: हो ना
0: तिकडे ते इतकं रिमोट गाव होत, छोटस गाव, तर तिथं आपलं कोकणी लोकांनी लळित म्हणून ते होते
1: बर,
0: त्यांनी माझं, म्हणजे मी 4 दिवसच तिथं काम केलं
1: बर,
0: कारण मला तेच ते संपवायचं असतं आणि मग पुढची प्रोसेस करण्यासाठी परत यावं
1: लागतं. बरोबर.
0: असं ते होतं, 290 साधारण मला तिथं हस्तलिखित मिळाली. तिथं एक काम माझं छान झालं आणि ते गाव पण खूप सुंदर आहे. आणखीन एक छान मला अनुभव आला, म्हणजे नाशिक मध्ये गायधनी म्हणून आहेत, जयंत गायधनी, तर त्यांचं खूप छोटसच काम होतं, 3 दिवसच मी होते तिकडे, 108च हस्तलिखित आहेत तिकडे, त्यांच्या घरीच मी राहिले, तर म्हणजे घरीच त्यांनी मला जागा उपलब्ध करून, त्यांनी मला एकांकडे जेवायला नेलं. तर तिथे त्या बाईने आम्हाला खापरावरती मांडा बनवून खायला घातला. ही गोष्ट मी कधी विसरू शकत नाही की माझा काय संबंध सांगा, पहिला मला कुठेही मी जिथे ज्या ज्या ठिकाणी मी ह्या कामाच्या निमित्ताने गेले कोणीतरी

0: झालं की दुसऱ्यांचे शेजाऱ्यांचे पाजाऱ्यांचे करून म्हणजे करताना जेव्हा त्यांनी बघितलं किंवा ह्यात काय वावग काही नाहीये आणि ह्यातून आपली हस्तलेखी त्यांचा काही म्हणजे दुरुपयोग काही कुणी करणार नाहीये हे जसं लक्षात यायचं त्यांच्या तसं ते स्वतःहून मला अप्रोच व्हायचं.
1: वा, एकंदरीत ही जी वैयक्तिक बाबतीत विचारायचं झालं तर काही वैयक्तिक मालकी किंवा कॉपीराईट अशा काही गोष्टी आल्या का आणि असं काही करावं लागतं का या तुमच्या कामामध्ये?
0: आता हे जे आहे म्हणजे आता समजा एखाद्या आता मी म्हणलं तसं माझाच संग्रह आहे समजा तर माझा संग्रह तो माझ्याच नावावर आहे ना.
1: बरोबर.
0: कारण माझं पत्ता नाव याच्या सकट तो अपलोड होतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे तुमचा तिथं मालकी हक्क सिद्धच होतो आणि ही हस्तलेखी तर तुमच्याकडून कुणीही घेऊन जातो. त्यामुळे तुमचा तिथं मालकी हक्क सिद्धच होतो आणि ही हस्तलेखी तर तुमच्याकडून कुणीही घेऊन जात नाही म्हणजे सर्वेअर सुद्धा घेऊन जात नाही. पण काही लोकांना असं पण असतं की आमच्याकडून नाही बाबा होणार आहे याचं पालन तर आम्ही ही डोनेट करू इच्छितो असं पण केलेलं आहे
1: लोकांना. संग्रहालय
0: निकुडकर वेतपाटशाळा म्हणून इचलकरंजीमध्ये होती त्यांची खूप छान हस्तलिखित होती पण ती त्यांची खराब झाली आणि आणखीन जी काही वाचली होती 23च वाचली होती त्यातली पण त्यांनी ती देऊन टाकली विद्यापीठाला डोनेट केली. किंवा आता सप्रे गुरुजी होते आपल्याकडे त्यांची पण अशीच थोडीफार हस्तलिखित होती. किंवा आता महिंदरगीकर म्हणून आहेत इथं ताराबाई रोडलाच राहतात त्यांची पण हस्तलिखित आहेत मोडीतली आहेत ती सगळी त्यांच्याकडे समिती उलट त्यांना हे भारी वाटायचं की असं कोणतरी काम करून देतय सरकार हे असं काम करून देतय हे पण लोकांना वाटत
1: आवडलं
0: आणि तुमचं बोलणं तुमचं वागणं याच्यावरती सगळं अवलंबून
1: खरंय.
0: तुम्ही जसं लोकांना अप्रोच होता मला हे सांगायला आवडेल की काम आमचं चोख असतं.
1: खरंय.
0: म्हणजे आम्ही व्यवस्थित कायदेशीर रित्या पत्र घेऊन जाणार काम पूर्ण झाल्यावर पत्र घेऊन येणार याची सगळी नोंद माझ्याकडे आहे.
1: बरोबर. आत्ता सध्या हे काम सुरू आहे
0: तर आत्ता काम असं सुरू आहे की हे जसं 25 साली हे लॉन्च झालं अजून त्याची केंद्र मिळत आहेत लोकांना किंवा त्या त्या संस्था आणि ऑर्गनायझर्स ना तर त्याची मी वाट पाहतेय आणि दरम्यान मी आत्ता असं एक संकल्पना माझी आहे की हस्तलिखितांचं गाव तर नरसोबावाडी मी मगाशी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे हे हस्तलिखितांचं गाव किंवा हब आपण म्हणू शकतो तर देशातलं नाही तर जगातलं सगळ्यात पहिलं हे गाव होऊ शकतं कारण तिथं 5000 अधिक हस्तलिखित आपल्याला बघायला मिळतात म्हणजे त्याच्यामध्ये कराडचा कृष्णाकाट सांगली जिल्हा नगर वाचनालय म्हणजे त्या परिक्षेत्रातली 50 किलोमीटरच्या परिक्षेत्रातली हस्तलिखित मी त्यात अंतर्भूत केली आहेत आणि कुरुंदवाड असा तो पट्टा आहे. तर इथं 5000 अधिक किंवा जवळजवळ 5000 हस्तलिखित उपलब्ध आहेत. याच्या संबंधी मी 1:31 डॉक्युमेंटरी केली आणि ती भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयानं अप्रूव्ह केली. तर ही संकल्पना अजून मला एक्झिक्यूट करायची प्रत्यक्षात आणायची.
1: अजून हस्तलिखित मिळत आहेत म्हणजे त्याचा शोध सुरू आहे की नाही?
0: अजून पण हस्तलिखित मिळणार आहेत.
1: बरं.
0: कारण तो शोध कायमच सुरू असतो.
1: अगदी.
0: अजून असे बरेच भाग आहेत अशी बरीच लोक आहेत की ज्यांना हे काम करायचं आहे पहिल्यापासून म्हणजे सर्वेक्षणापासून काम अजून पण आवश्यकच आहे करा.
1: पण मग ते सुरू आहे.
0: हा ते सुरू आहे.
1: बरं.
0: जसे की वाडीत मी तुम्हाला म्हटलं बोरगावकर शास्त्री जे आहेत त्यांचं मी 16 साली मी हे वाडीतलं काम केलं होतं.
1: बरोबर.
0: 2014-17 पहिला प्रोजेक्ट जो होता त्यामध्ये. पण आज 26 साली मी जेव्हा परत सर्वे केला वाडीचा तेव्हा त्यांना नवीन दिलेली आहेत कोणीतरी.
1: बरं.
0: असं पण असत मग त्यांना आता माईणकर घराणं म्हणून आहे खारेपाटण तिकडची हस्तलिखित त्यांना दिलेली आहेत.
1: बरं.
0: मग ते त्याची त्याच्यात भर पडली असे त्याच्यामध्ये लोक आहेत.
1: सुरुवातीला आपण बोलताना असं म्हटलं होतं की ही खुली केलेली आहेत आता हस्तलिखित ज्ञान भारतमवरती तर त्याची प्रोसेस काय म्हणजे एखाद्या व्यक्तीला ती हस्तलिखित बघायची असतील तर काय करायचं?
0: तर याच्यामध्ये जे आता 25 साली जे लॉन्च केलं ज्ञान भारतम ऍप तर त्याच्यामध्ये हस्तलिखितांचे ही जी केंद्र आहेत म्हणजे ज्ञान भारतम मिशनची जी केंद्र आहेत ती कोण आहेत याची माहिती तिथं आता एक आता याच्यामध्ये एआयचा एक खूप मोठा सहभाग आहे. तर मला सांगायला आवडेल की ज्ञान भारतम मिशन बरोबर ज्ञान सेतू म्हणून एक त्यांनी संकल्पना राबवली तर त्याच्यामध्ये एआय सायंटिस्ट आहेत किंवा

0: डेटा सायंटिस्ट आहेत, या सगळ्यांचा एक मत घेऊन त्याच्यावर आधारित त्यांनी प्रकल्प तयार करून देण्यास सांगितलं होतं.
1: बर,
0: तर त्यामध्ये त्यांनी 3 लोकांना बक्षीस पण दिलं. मग ते सगळे लोक IIT आणि अर्थात इकडचे जे लोक होते ते होते, आणि काही लोक असे पण आहेत की जे संस्कृत पण जाणतात आणि इंजिनियर पण आहेत आणि AI मधली पण त्यांना माहिती. तर ह्या सगळ्या लोकांचा उपयोग आपण यामध्ये करून घेतोय. ही जी डिजिटाईज केलेली हस्तलिखित आहेत, म्हणजे आता आपण तुम्ही हे सहजच करता AI GPT वर, म्हणजे इमेज क्रिएट करता, किंवा आता तुम्ही OCR म्हणतो ज्याला, ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन, म्हणजे तुम्ही ह्या वहीतल्या पानाचा जर फोटो काढला तर ते टाकलं गुगलवर की ते तुम्हाला सांगतं ट्रान्सलेट करून. तसं हस्तलिखितांना करता येऊ शकतं का, हा एक संशोधनातला त्यातला विषय आहे. प्लस त्याचं रिझोल्युशन आणि HD क्वालिटी हे सगळं जे आहे, म्हणजे क्लॅरिटी येणे, या अनुषंगानं त्याचं डिजिटायझेशन करणे. त्याच्यानंतर हे अपलोड केलं ज्ञानभारतमच्या पोर्टलवर की ते समजा आता मला पाहायचं असेल तर मला काही पेमेंट भरायचं तिथे, ते ठरवतील, म्हणजे त्याच्यावर त्यांची अजून अभ्यास सुरू आहे. आणि मग ते हस्तलिखित तुम्हाला पेमेंट गेटवे करून, जसं तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी करता जीपे वर UPI वर ट्रान्झॅक्शन करून, त्याप्रमाणे पेमेंट गेटवेज बनवून ते तुम्हाला उपलब्ध होईल. आणि त्याच्यामध्ये मग पानांनुसार ते दर घेतील किंवा जसं काही आहे.
1: पण ही अजून सुरुवात नाही झाली,
0: नाही आता आपण संकलनच केलंय फक्त, आणि अजून शोध लागत आहेत, म्हणजे इथे आहेत बाबा, इथे आहेत बाबा, हे अजून कळतंय आपल्याला.
1: म्हणजे संकलन करून त्याचं डिजिटायझेशन झालेलं आहे पण अजून अपलोड झालेलं
0: नाही. अपलोड नाही झालेलं, फक्त आता कामाला सुरुवात झालेली आहे. आता महाराष्ट्रामध्ये जे हे आहे कालिदास संस्कृत विद्यापीठ, तिथं ह्याचं जे केंद्र आहे ज्ञानभारतमचं, तिथं सुरुवात झालेली आहे.
1: फक्त मग याविषयी आपण श्रोत्यांना काही आवाहन करू शकतो का?
0: खूप चांगला प्रश्न आहे हा, आणि खूप छान तुम्ही मला सूचित केलं. माझं आवाहन लोकांना हे आहे की तुमच्याकडे कुठेही खेडोपाडी, शहरामध्ये, ऑफिसमध्ये, मठामध्ये, मंदिरामध्ये जर हस्तलिखित उपलब्ध असतील तर त्यांनी कृपया संपर्क करावा. यासाठी माझा संपर्क क्रमांक आहे 89 99 69 19 95.
1: तर श्रोते हो, तुम्ही सगळेजण ही मुलाखत ऐकत आहात, जर खरंच असा काही अमूल्य साठा तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही प्रियांकाशी संपर्क साधू शकता. तुम्ही संपर्क साधल्यानंतर ती तुम्हाला पुढची जी काही प्रोसेस आहे ती नक्की सांगेल. पण हा साठा किती चांगल्या पद्धतीनं संकलित होऊ शकतो हे सुद्धा तुम्हाला आजच्या मुलाखतीतून कळलं असेल, त्यामुळे नक्की तुम्ही प्रियांकाशी संपर्क साधू शकता. तर आत्ता सध्या तुमचं काही या क्षेत्रातलं काम सुरू आहे का?
0: इथे सांगायला आवडेल की 2022 साली एक स्टार्टअप योजना म्हणून असं जे आपल्या सरकारनी काढली होती, तर त्याच्यामध्ये मी उद्यम आधार या रजिस्ट्रेशन खाली लिपिका आर्काइवल मॅनेजमेंट सोल्युशन्स एक कंपनी रजिस्टर केली आहे. तर याच्याद्वारे आम्ही काय करतो की आर्टिफॅक्ट्स असतील, आर्टिफॅक्ट्स म्हणजे पुरातत्वीय वस्तू, हस्तलिखित नाणी किंवा आणखीन अशा जर काही गोष्टी असतील तुमच्याकडे, तर त्याची मॅनेजमेंट किंवा त्याचं कॅटलॉगिंग, त्याचं प्रिझर्वेशन, डिजिटायझेशन, कागद असतील तर आम्ही करून देतो.
1: तर हस्तलिखितांचं डिजिटायझेशन हा खरं तर खूप मोठा विषय आहे. आपण आता फक्त त्याची प्रक्रिया जाणून घेतलेली आहे. तर हे काम काही साधं सोपं सरळ नाहीये, हा अव्याहतपणे चालणारा एक प्रकारचा यज्ञ आहे म्हटलं तरी चालू शकेल.
0: अगदी बरोबर.
1: कदाचित हा विषय माहितही नसेल, पण आता आपण ही जी मुलाखत प्रसारित केली या अंतर्गत काही जणांना या विषयाची माहिती होईल, कदाचित काही जणांना ह्याची आवड असेल, काम करण्याची इच्छाही असेल. एकंदरीत या बाबतीत तुम्ही काय आवाहन कराल श्रोत्यांना या क्षेत्रात काम करण्यासाठी? पण
0: ज्या लोकांना याच्यामध्ये काम करायचंय त्यांनी ज्ञान भारत मिशन ह्या वेबसाईटला भेट द्यावी, त्याच्यावरती ही सगळी माहिती उपलब्ध आहे. तिथे स्कॉलर्स किंवा तज्ज्ञ लोकांची आवश्यकता आहे, आणि याच्यामध्ये खूप प्रकार आहेत. मी म्हंटल तसं, म्हणजे लिपींचा तज्ज्ञ हवा, डिजिटायझेशनचा तज्ज्ञ हवा, म्हणजे MCA BCA ची झालेली लोक आहेत ती हवी आहेत, कॉन्झर्वेशनची हवी आहेत, संकलन म्हणजे सर्वे करणारी हवी आहेत, MLib झालेली म्हणजे लायब्ररीचा कोर्स जो माझा पण झाला आहे ती हवी आहेत. या सगळ्या प्रकारच्या लोकांची आवश्यकता इथं आहे.
1: नक्कीच.
0: संस्कृत तज्ज्ञांची तर आहेच आहे.
1: बरोबर.
0: आणि याच्यासाठी जर तुम्ही कोर्स करू इच्छित असाल

0: ते पण सांगून ठेवते. सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी किंवा पूर्वीचा राष्ट्रीय संस्कृत संस्थान जे आहे, त्या ऑनलाईन कोर्स याचा चालू असतो.
1: बर.
0: वैदिक संशोधन मंडळ पुण्यामध्ये तो आहे आता पण.
1: बर बर.
0: आणि सगळ्यात पहिला तुम्ही ज्ञान भारतमच्या वेबसाईटला भेट दिल्यावर तुमच्या हे सगळं लक्षात येईलच
1: किंवा
0: आता संस्कृत शिकवणारे म्हणा किंवा शिकणारे पण खूप लोक आहेत
1: आपल्याबरोबर,
0: त्यांना सुद्धा हे माहित नाहीये अशी पण लोक आहेत. कारण हे सगळं आता त्याला या 10 वर्षांमध्ये जास्त गती आली आणि एक प्रकारचं आपण म्हणतो ना की ग्लॅमर ते आता या म्हणजे याचं आयकेएस किंवा इंडियन नॉलेज सिस्टीम याचं हे एक सुवर्ण युग आहे असं आपण म्हणू शकतो.
1: नक्कीच. जाता जाता एक महत्वाचा प्रश्न, जसं मी मगाशी म्हटलं की हे काम सहज सोपं नाहीये, घरच्यांचा कसा सपोर्ट होता या कामासाठी?
0: सपोर्ट म्हणताना मी असं म्हणेन की आई आणि बाबा माझे, यांचा सपोर्ट शिवाय मी हे काहीच करू शकले नसते.
1: बरोबर.
0: आणि मी तर आता सांगते ही थोडीशी डार्क साइड आहे माझ्या आयुष्यातली. 2010 साली मी एम ए करण्यासाठी पुण्यामध्ये गेले. 12 ला माझं एम ए पास आउट झालं. मला तिथे नोकरी

0: सपोर्ट होता या कामासाठी?
1: सपोर्ट म्हणताना मी असं म्हणेन की आई आणि बाबा माझे, यांचा सपोर्ट शिवाय मी हे काहीच करू शकले नसते.
0: बरोबर.
1: आणि मी तर आता सांगते, ही थोडीशी डार्क साइड आहे माझ्या आयुष्यातली. 2010 साली मी एम ए करण्यासाठी पुण्यामध्ये गेले. 12 माझं एम ए पास आउट झालं. मला तिथे नोकरी पण मिळाली, पण मला अत्यंत कमी पगार होता म्हणजे. आणि त्यानंतर मी शाळेमध्ये नोकरी पण शोधली परत. दरम्यान माझी आकाशवाणीत पण नेमणूक झाली होती, आता इथे सांगायला आवडेल मला. तिथे पण मी काम केलं. बाकीचा दिवस काय करायचं म्हणजे आकाशवाणीत आपले कॅज्युअल जी 6 दिवसाची ड्युटी झाल्यावर ते काय करायचं बाकीचं? तर मला मी खूप शोधली नोकरी म्हणजे शिकवण्यासाठी शाळेमध्ये, पण मला ती मिळाली नाही. त्यामुळे मी पुणे सोडलो आणि कोल्हापूरला आले. म्हणजे माझ्या पुढे काय करायचं हा प्रश्न होता तेव्हा. मग मी फक्त वाचन करायचे जाऊन. पुराबी लेखागार जे आहे आपल्याकडे टाउन हॉलचं, तर तिथे जाऊन मी 6 महिने फक्त चालत जायचे. म्हणजे माझं घर मंगळवार पेठेत आहे, तिथून मी टाउन हॉल पर्यंत चालत जायचे, कारण तेव्हा माझी गाडी पण नव्हती. मग नुसतं वाचन केलं मी. आणि तिथं मला स्वतःला पण हे जाणवलं की एक गूढ शोधणे किंवा लेखन कला, विविध अक्षरांमध्ये लिहिण्याची आवड ही मला आधीपासून होतीच, पण एक काय म्हणतात की असं काहीतरी शोधणं कधीच कुणी पाहिलेलं नाही किंवा कधीच कुणाच्या दृष्टीस पडलेलं नाही, याच्याकडे माझा एक कल होता. किंवा इतिहासाची आवड, संस्कृतची आवड, त्यामुळं मी ती ती पुस्तकं वाचायचे तिकडे. म्हणजे मी ढेरेंची खूप पुस्तकं वाचली, राचीन ढेरेंची, परत नकाशे आहेत तिथं विविध उपलब्ध. आणि हे सगळं फ्री मध्ये वाचायला मिळायचं. मी प्रॉपर डबा घेऊन जायचे 11 ते 5 तिथून बाहेर पडायचे. आणि मग तिथले जे एक सर आहेत आवळे म्हणून, त्यांनी मला हे सांगितलं की विद्यापीठामध्ये अशी काहीतरी जॉब आहे बाबा, तू जाऊन बघ. म्हणून मग मी विद्यापीठात गेले. आणि मग तिथं डॉक्टर नमिता खोत या त्यावेळी ग्रंथपाल होत्या, त्यांनी मला खूप सपोर्ट केला या कामामध्ये. त्यांनी मला असं सांगितलं की तुझी नेमणूक होऊ शकते, कारण तुझं हे प्रोफाईल जे आहे, जॉब करिअर जे आहे, किंवा हा जो कोर्स आहे म्हणजे मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी आणि एम ए संस्कृत, हे याच्यासाठी आवश्यक असणारच आहे. आणि कॅन्डिडेट म्हणायचं तर 7 होते उमेदवार, कारण हे माहीतच नाही ना कुणाला. विद्यापीठानं जी ऍड दिली त्याच्यामध्ये 7 लोक आले.
0: बरोबर.
1: आणि अशी मग ती सुरुवात झाली. मी आई बाबांची एकच मुलगी आहे, म्हणजे मला भाऊ नाही बहीण नाही, सिंगल चाइल्ड आहे. तर त्यामुळं त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून मी एवढ्या उड्या मारू शकले खरं सांगायचं तर. म्हणजे मला आज इथे जायला लागेल, उद्या तिथे जायला लागेल. एक मुलगी म्हणून पाठवताना काळजी असते. अजून ही आपल्या समाजामध्ये तेवढा खुलेपणा नाही आहे म्हणा, किंवा तेवढ्या मुलींच्या नोकरी करण्यापासून ते अशा प्रकारची नोकरी करण्यापासून पाठिंबा समाजाचा असलेला आपल्याला दिसत नाही. लग्न झाल्यानंतर सुद्धा माझ्या सासरच्या मंडळींनी पण या कामात मला खूप सपोर्ट केला, कारण माझ्या सासूबाई स्वतः एम ए संस्कृत आहे, त्यामुळे त्यांना पण आवड आहे यातली. तर हे असं जमून गेलं.
0: बरोबर.
1: आणि घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत.
0: कारण याचं आपण म्हटलं तसं स्थिरता नाहीच आहे या गोष्टीला, त्यामुळे हा सपोर्ट खरंच खूप महत्वाचा आहे.
1: नवनवीन माणसांना भेटावं लागतं, म्हणजे ही एक आपल्याला वाटतच ना की आता ह्या माणसाला मी भेटायला चालले, मीच कधी त्या माणसाला बघितलेलं नाही, तर ही काय बाबा आता करेल किंवा काय असेल तिकडे. किंवा आता मला ह्याचे जे वर्कशॉप असतात ते माझे 2 झाले.
0: बर.
1: एक वर्कशॉप माझा गुजरातला झाला.
0: बापरे.
1: तिथं गुजरात आयुर्वेद युनिव्हर्सिटी म्हणून आहे, ही जगातली एकमेव आयुर्वेदाची युनिव्हर्सिटी आहे.
0: बरोबर.
1: तिथे झाला. आणि जे बंगाल आहे शांतिनिकेत, रवींद्रनाथ टागोरांचं गाव, तिथे एक वर्कशॉप झाला. अशा लांब ठिकाणी जाताना तुमच्या घरच्यांचा
0: बरोबर
1: सपोर्ट आणि पाठिंबा आणि तुमच्यावरचा विश्वास आवश्यक असतो.
0: खरंय. आणि हे महत्वाचं आहे.
1: ज्ञान भारतम मिशन असं जेव्हा आपण म्हणतो, भारतातलं सर्व प्रकारचं ज्ञान याच्यामध्ये दडलेलं आहे, आणि ते आपण अभ्यासूया. आणि आपल्या राष्ट्राच्या पुनर्निर्माणात किंवा राष्ट्राच्या उत्तम निर्माणासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत, त्याचं जतन करूया, संवर्धन करूया आणि हस्तलिखितांना जपूया.
0: खूप छान. हस्तलिखितांचं डिजिटायझेशन जे ज्ञान भारतम द्वारे केलं

0: याविषयीची सखोल माहिती आपल्या या आजच्या मुलाखतीमध्ये आपल्याला प्रियांका मुजुमदार भिडे यांनी दिली. आणि खरंच हा विषय खूप मोठा आहे, पण जास्तीत जास्त या विषयीची माहिती घेण्याचा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण प्रयत्न केलेला आहे. तर प्रियांका, तुम्ही आज इथे आलात आणि ही माहिती दिलीत, याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
1: धन्यवाद.
0: हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आत्ताच आपण ऐकलात. त्यांच्याशी बातचीत केली होती ऐश्वर्या बेहरे यांनी. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत.

श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. याविषयीचीच अधिक माहिती आजच्या मुलाखतीतून आपण आता जाणून घेणार आहोत. ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूया. पंचवीस ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. डोळ्यांचं महत्व आपण सगळेच जण जाणतो आणि डोळे नसणं याचं दुःख देखील आपल्याला माहितीये. त्यामुळंच याविषयीची जनजागृती होण्यासाठी हा नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो. तर याबद्दलची अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ

0: म्हणजे मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये खूप तफावत आहे.
1: खरंय.
0: आपण समाजाला समजावून सांगितल्याशिवाय, त्यांच्याकडे जनजागृती केल्याशिवाय हे काम वाढणार नाही आणि आपल्याला नेत्रदानामधून जास्त बोबड मिळणार नाहीत, ही
1: बरोबर.
0: परिस्थिती आहे.
1: नेत्रदान म्हणजे नक्की काय आहे?
0: नेत्रदान म्हणजे ज्या रुग्णाला बुबळामुळे अंधत्व आलेलं आहे, काही खराबीमुळे त्याचं बुबळ खराब झालेलं असतं, त्याला दिसायचं दृष्टीहीन तो झालेला असतो, अशा रुग्णामध्ये आपण काय करतो, ज्या व्यक्तीने आपल्याला नेत्रदान केलेलं असतंय त्याचं आपण बुबळ काढून रुग्णामध्ये त्याचं खराब झालेलं बुबळ काढून त्या ठिकाणी प्रत्यारोपण करतो, ह्यालाच आपण नेत्रदान म्हणतो.
1: आता हे जे नेत्रदान आहे, तुम्ही म्हणालात की हे बुबुळ आपण काढतो, तर साधारण ती प्रोसेस काय आहे की किती वेळापर्यंत ते बुबुळ काढलं पाहिजे किंवा काय, याबद्दल सांगा.
0: पहिली गोष्ट अशी आहे की आपण नेत्रदान हे जिवंतपणे करू शकत नाही. ज्या वेळेला एखादी व्यक्ती मृत्यू पावते त्यावेळेला त्याची काही आपण काळजी घ्यावी लागते. मृत्यू पावल्यानंतर त्याचे डोळे बंद करावेत पहिल्यांदा,
1: बर,
0: थोडे डोळे उशीत द्यावी डोक्याच्या खाली, डोळ्यावर पाण्याच्या पट्ट्या किंवा कापूस भिजवून ठेवला तरी चालतो. एखाद्या आय बँकेला त्वरित फोनवर कळवून त्यांना माहिती द्यावी लागते.
1: बर,
0: त्याच्यानंतर जी डॉक्टरांची टीम आपल्या घरी येते तोपर्यंत पंखे असतील तर ते बंद करून ठेवावेत, एसीचा ब्लोअर असेल तो टर्न करावा बाजूला, जेणेकरून बाह्य पटल ड्राय होऊ नये आणि त्याला हवा लागू नये आणि ते चांगल्या स्थितीत राहावं. ज्यावेळेला डॉक्टरांची टीम येते त्यावेळेला डॉक्टर त्यांच्याप्रमाणे म्हणजे घरच्या लोकांची परवानगी घ्यावी लागते, शपथपत्रावर त्यांची साईन घ्यावी लागते, मृत्यूचं कारण काय आहे ह्याचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. कारण मृत्यूचं कारण काय असलं तर आपल्याला माहित नाही काय कशाने त्यांचा मृत्यू झाला किंवा किती धोका आहे ते घेऊन, ह्या गोष्टी सगळ्या आपण पाहायला पाहिजे.
1: आणि मग ती नंतर काढून घेतल्यानंतर पुन्हा नेत्रपेढीपर्यंत जाईपर्यंतचा अवधी काही ठराविक आहे का?
0: हाय हाय, नेत्र आपण काढून घेतल्यानंतर ठराविक त्याला काही माध्यम आहेत, एक मीडिया आहे, जसं एमके मीडिया आहे, ह्याच्यामध्ये आपण ते नेत्र ठेवतो आणि आपण त्या बँकेला आपण देतो ते
1: नेत्रपेढीला. आणि नंतर ते तिथं किती दिवस ठेवले जातात?
0: नेत्रपेढीमध्ये कमीत कमी 3 ते 7 दिवस तुम्ही ते दान केलेलं बुबुळ ठेवू शकता त्या मीडियामध्ये.
1: बर,
0: आणि ह्या काळामध्ये एखाद्या रुग्णाला गरज असेल ज्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे एखाद्या बँकेमध्ये हॉस्पिटलमध्ये, त्याला आपण बोलवून फोन करून त्याची सर्व तपासणी करून आणि ह्या बुबळाची सुद्धा जे दान केलेलं त्याची सुद्धा सर्व तपासणी करून आपण त्याचं प्रत्यारोपण करू शकतो.
1: या प्रत्यारोपणासाठी काही टेस्ट वगैरे असतात का?
0: प्रत्यारोपणाची टेस्ट असतात. ज्या आय बँकेत आपण नेत्रदान ठेवलं ती बँक पूर्ण त्याची तपासणी करून घेते, जेणेकरून काय असतं जन्मजात आपल्याला काही पेशी असतात त्या बुबळामध्ये, 3,000-5,000 दरम्यान ठराविक पेशी असतात आणि त्या पेशी वयानुसार कमी पण होतात,
1: बरोबर,
0: यंगेमध्ये चांगले असतात एंगेज मध्ये, पण ती तपासणी करावी लागते आपल्या किती पेशी आहेत, ते बुबळ आपण बसवल्यानंतर त्या रुग्णाला किती फायदा होईल, सक्सेस होईल का नाही ते, ह्या सगळ्या टेस्ट असतात. किंवा आणि काय कुठले डिसीजेस आहेत का ह्याची पण आपण तपासणी करू शकतो.
1: बरोबर. म्हणजे हे सगळं बघून
0: प्रोसेस करून मग
1: प्रत्यारोपण केलं जातं. बरोबर. नेत्रदानाचा संकल्प नक्की कोण करू शकतो?
0: नेत्रदान संकल्प करण्यासाठी त्याला जात म्हणा, वय म्हणा, वंश हे कशाची गरज असते, वयाची अटही नसते, त्याला कोणी नेत्रदान करू शकतो. पण काही बाबीमध्ये नेत्रदान करू शकत नाही, जसे की एखादी व्यक्ती रेबीज मुळे इन्फेक्ट झालेली आहे, कावीळ मुळे इन्फेक्ट झालेली आहे, किंवा एड्स मुळे किंवा एच आय व्ही पॉझिटिव्ह आहेत, किंवा ब्लड कॅन्सर बॉडीमध्ये स्प्रेड झालेला आहे,
1: बर,
0: अशा व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही.
1: बर.
0: आणि नेत्रदानामुळे आपल्याला जे बुबळ मिळालेले असतात ते प्रत्यारोपणासाठी योग्य आहेत का नाही हे पाहूनच आपण करतो. आणि काही बुबळ जर वापरायला येत नसतील तर आपण मेडिकल रिसर्च ह्याच्यासाठी आपण ते युटिलाइज करतो. दान केलेलं आपण वाया घालवत नाही.
1: डोळ्यांवरती काही शस्त्रक्रिया झाल्या असतील तर ते लोक करू शकतात?
0: हा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया असेल तर ते करू शकतात, नेत्रदान करू शकतात. मधुमेह असेल, उच्च दाब असेल, ह्या व्यक्ती सुद्धा नेत्रदान करू शकतात.
1: बर. एकंदरीत या नेत्रदान संकल्प जो आपण करतो त्याची प्रक्रिया काय आहे?
0: ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला नेत्रदान करायचं असतं पहिल्यांदा जो संकल्प फॉर्म असतो तो भरून द्यावा लागतो.
1: तो कुठे मिळतो?
0: तो आपल्या नेत्रपेढीमध्ये मिळतो, आय बँकेत मिळतो, जिल्हा रुग्णालय, मेडिकल कॉलेज, या ठिकाणी ते फॉर्म्स मिळतात आपल्याला.
1: बर.
0: आजकाल ऑनलाईन सुद्धा आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. हेल्पलाईन सुद्धा दिलेले आहे खेडेगावामध्ये, जेणेकरून लोकांना अप्रोच व्हावं.
1: बर.

0: 19 हा हेल्पलाईन नंबर आहे.
1: परत एकदा सांगता?
0: 1919 हा हेल्पलाईन नंबर आहे. ह्याला आपण कॉन्टॅक्ट केलो तर ते नेत्रपिढीला जोडून घेऊ शकतात. ज्यावेळेला मृत्यू होतो खेड्यामध्ये त्यावेळेला हॉस्पिटल नसतात, डॉक्टर जवळ नसतात, काय करायचं, अशा वेळेला 1919 हा नंबर उपयोगी पडतो आपल्याला. किंवा काही तालुक्यामध्ये सरकारी दवाखाने असतात, पीएससी असतात, तिथे डॉक्टर सुद्धा या गोष्टी करू शकतात. नेत्र
1: हा संकल्प आपण फॉर्म भरायचा असतो. एखाद्या व्यक्तीनं नेत्रदानाचा हा फॉर्म भरलेला आहे आणि समजा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबाची काय जबाबदारी असते?
0: कुटुंबाची जबाबदारी असते, समजा ती व्यक्ती जर मृत झाली तर पहिले त्यांनी आय बँकेला कळवलं पाहिजे.
1: पण यासाठी मुळात त्या व्यक्तीनं देखील घरात सांगणं गरजेचं आहे.
0: त्या व्यक्तीनं सुद्धा घरी चर्चा केली पाहिजे. किंवा जरी समजा त्यांनी नाही सांगितलं आणि घरच्या नातेवाईकांनी जरी मंजुरी दिली किंवा तुम्ही घेऊ शकता.
1: म्हणजे समजा संकल्प केला नसेल पण घरच्यांची इच्छा असेल,
0: संकल्प केला नसेल, फॉर्म भरले नसतील, घरी एखाद्या समजा चुकून सांगितलंच नसेल, पण नातेवाईकांची अशी इच्छा आहे की ह्यांचं नेत्रदान करावं जेणेकरून दुसऱ्याला उपयोग येईल. चालतं, काय नाही, नेत्रपिढीला त्यांना लगेच कळवायला लागतं. कारण नेत्रदान आपण जे डोळे नेत्रदान केलेले असतात ते विदिन 6 आवर्स म्हणजे 6 तासाच्या आत आपण ते घेतले पाहिजेत. काय त्याची इंटिग्रिटी आणि त्याची सक्सेसफुल रेट हे चांगला असतो. जसं वेळ जाईल तसं ड्रायनेस येतो, बोबूळ खराब व्हायला लागतं. 7 तासाच्या पुढं शक्यतो
1: होत नाही. साधारण कोणत्या वयोगटानं हा नेत्रदान करावं असं काही आहे
0: का? वयाचं काही बंधन नाही, कोणीही करू शकतं.
1: कधी कधी समजा लहान वयातल्या मुलांचा मृत्यू झाला असेल तर त्यांचंही करू शकतो.
0: मुलांचं आणि खूप वयस्क माणसांचं सुद्धा आपण नेत्रदान अबोबळे घेऊ शकतो. फक्त काय आहे त्याच्यामध्ये की त्यांचे जे बोबड आहेत त्यांच्या पेशी आतल्या चांगल्या पाहिजेत, जेणेकरून ज्यांना आपण प्रत्यारोपण करणार त्याला त्याचा फायदा झाला पाहिजे.
1: बरोबर,
0: चांगली बोबड आणि जरा फायदेशीर असतात पण हे नेत्रदान करू शकतात कारण इतर गोष्टीला पण आपल्याला उपयोगाला येतात.
1: बरोबर, त्याची प्रत्यारोपणाची जी प्रक्रिया आहे ती नक्की कशा पद्धतीनं असते?
0: प्रत्यारोपण आपण त्यालाच म्हणतो की कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन.
1: बर,
0: ज्या व्यक्तीला आपण बसवतो पहिल्यांदा त्या व्यक्तीची तपासणी केली जाते की त्याला बुबोळाला किती जखम आहे किंवा किती फूल पडलेले आहे किंवा बुबोळ किती खराब झालेले आहे. ह्याची इतर दवाखान्यामध्ये डोळ्यांच्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये तपासणी केली जाते प्राथमिक लेवलची. ती तपासणी केल्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे ऑलरेडी झालेलंच असते ना, नोंद केलेलीच असते की नाही वगैरे, आयपीडी मध्ये त्याची नोंद झालेली असते. ज्या वेळेला आपल्याला बुबोळ उपलब्ध होतं त्यावेळेला आपण त्यांना फोन करतो किंवा अशा या पद्धतीचं बुबळ आहे, त्याच्यामध्ये लाईन लिस्ट असते. फर्स्ट कम फर्स्ट, ज्यांना रजिस्ट्रेशन अगोदर केलेलं आहे त्यांना आपण बोलवून घेतो, त्याला गरज आहे. पण इमर्जन्सी एखाद्याचा डोळ्याला अल्सर झालेला आहे, जखम झालेला आहे, डोळा फुटायला आलेला आहे, आतले कंटेंट्स बाहेर येऊ शकतात, अशा याला इमर्जन्सी आपण कधीही घेऊन त्याला आपण प्रत्यारोपण करू शकतो. त्याला थेरापेटिक केराटोप्लास्टी म्हणतो आपण.
1: मग ती प्रॉपर आपलं नेहमीप्रमाणे ऑपरेशन असतं, ते शस्त्रक्रिया असते?
0: शस्त्रक्रियाच असते ती. काय असतं, त्या आपण जे खराब झालेलं बुबळ रुग्णाचं आहे ते आपण काढून टाकायचं आणि जे दान केलेलं बुबळ आहे त्याची तपासणी केल्यानंतर प्रॉपर योग्य आहे की नाही हे बघून आपण त्या ठिकाणी ते प्रत्यारोपण करायचं, सुचर घालायचे त्याला, प्रत्यारोपण करायचं. जसं आपण एखाद्या घड्याळाची ग्लास डायर बदलतो तसंच असतं, पण हे ऑपरेशन असतं. बाह्य पटल बसवतो, पूर्ण डोळा कुठेही जगात बसवला जात नाही. डोळ्याची रचना जर तुम्ही बघितला तर सर्वात पटल हे बाह्य पटल असतं, त्याला आपण कॉर्निया म्हणतो. तो ढगाळ झाला, काय ओरखडा उठला, काय त्याच्यावर फूल पडलं तर आतमधले प्रकाश किरण आतमध्ये जात नाहीत, त्या व्यक्तीला तो दृष्टीहीन होतो.
1: बरोबर,
0: त्याच्या आत बघितला तर काळा पडदा असतो, त्याला आपण म्हणतो आयरिस म्हणतो. ते डोळ्याचा रंग दाखवतो आपल्याला, रंग ठरवतं. त्याच्या आतमध्ये भावडी असते, ती प्रकाशाचं नियंत्रण करते, आत जाऊ शकत नाही. लेन्स, त्याच्या अगोदर एक लेन्स असते, ही लेन्स कॉन्वर्जिंग लेन्स म्हणतो किंवा अभिसारित लेन्स म्हणतो आपण. जे जे प्रकाश किरण आपल्या डोळ्यात जातात ते कॉन्वर्ज करतात, एका बाजूला प्रकाश कलेक्ट केले जातात आणि मागच्या दृष्टीपटलवर ते पडतात. ते त्याच्यापासून एक इमेज तयार होते असं आपल्याला लक्षात येते. रेटिनाच्या मागाटीभागा एक नस असते, तिचं फंक्शन काय तर ही इमेज आपल्या मेंदूपर्यंत कॅरी करते. मग आपल्याला कळते कोणतं व्यक्ती आहे, काहीतरी वस्तू आहे, हे त्याचं अशा पद्धतीने संरचना आपल्या डोळ्याची असते.
1: खरं, अंधत्वाच्या सगळ्या प्रकारांमध्ये प्रत्यारोपण यशस्वी होतं का?
0: आता आजकाल टेक्नॉलॉजी खूप चांगली आलेली आहे. एखाद्याने दान केलेले डोळे 2 पेशंटला आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीची कोणत्या पार्टची गरज आहे, जसं की आता काही लोकांना आता फिक्स एंडोथेलियल डिस्ट्रॉफी म्हणून ज्याच्यामध्ये एंडोथेलियल त्या कॉर्नियाचं खराब झालेलं असतं, तेवढंच आपण एक पार्ट बसवू शकतो.
1: बर,
0: एंडोथेलियल म्हणतो आपण त्याला, तर तेवढा पार्ट बसू शकतो. किंवा समजा त्या बाह्यपटलचे बरेच लेयर्स असतात, तर वरचं इपिथेलियल लेअर खराब झालेलं असेल तर

0: ते आपण तेवढंच बदलू शकतो. जेवढा पार्ट लागेल तेवढा आपण बदलू शकतो. ह्या पद्धतीच्या टेक्नॉलॉजी आता आलेल्या आहेत.
1: बरोबर.
0: आणि ज्याला पूर्ण गरज आहे पूर्ण, तर पूर्ण त्याला टोटल कॅरेक्टर प्लॅसिटी आपल्याला करावी लागते. फुल थिकनेस कॅरेक्टर प्लॅसिटी आपण त्याला म्हणतो.
1: जन्मत हा अंधत्व असेल तरी सुद्धा या प्रत्यारोपणानं होऊ शकतो.
0: होऊ शकतं. जन्मत अंधत्व त्याच्या तपासणी असतात मुलांच्या. हे मुलांच्या मध्ये तर खूप याचं प्रमाण आहे. लहान मुलं आणि यंग मुलं ह्याच्यामध्ये भुबळाचं अंधत्व ह्याचं प्रमाण खूप आहे. लहान म्हणजे 60% प्रमाण लहान मुलांच्यातच आहे.
1: बर.
0: हा, तर ह्यांना आपण ह्यांचं पुढं करिअर आहे, यांचं आयुष्य आहे पुढं. ह्यांना आपण जर प्रत्यारोपण यशस्वीपणे केलं तर ह्यांचं आयुष्य पुढे चांगलंच नाही. दोन डोळ्यांनी जर दृष्टी नसेल तर एक डोळ्याचं जरी ऑपरेशन केलं तर तरी पण त्याला किती त्याचा फायदा होतो. त्याचं आयुष्य पुढचं सगळं चांगलं जाऊ शकतो. आणि यंग एज मध्ये अपघात जास्त, यंग एज मध्ये ऍक्सिडेंट आहेत, डोळ्याचे बरेच खराब होऊ शकते.
1: जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला फोन करतो की असं असं हे अवेलेबल आहे आपल्याकडे नेत्रपेढीमध्ये आलेलं आहे, त्यांचा प्रतिसाद कशा पद्धतीचा असतो?
0: नाही, लोकांना काय, ज्याला आपण म्हणतो ना दुसऱ्याचं बघून आपल्याला काय दुःख वाटत नसते, पण त्या व्यक्तीला आपल्याला दिसत नाही त्याला खूप दुःख होत असतं.
1: खरंय.
0: आणि दोन्ही डोळ्यां जर अंध असेल तर ते जग त्याला बघायलाच मिळत नाही ना, त्याच्या आयुष्यात प्रकाश मिळतच नाही. अशा व्यक्तीला गरजच असते. इमिजिएटली तो येतो, आनंदित राहतो आणि ऑपरेशन केल्यानंतर तो आनंदित होऊन जातो. त्याच्या जीवनामध्ये कलरफुल जग बघायला मिळतं. आपण एक 2 मिनिटं जरी आपण डोळे बंद करून बसलो तर आपल्याला कसं वाटतं, पण हे कितीतर वर्ष दिवस हे असे म्हणजे त्यांनी अंधकारमध्ये जीवन काढलेलं असते.
1: बरोबर.
0: ह्या लोकांना आपण जीवनामध्ये प्रकाश दिला तर खूप आनंदित होतात ते.
1: खरे. नेत्रदानाबद्दलचे काही गैरसमज आहेत बरेचसे, त्याबद्दल काय?
0: बरेच लोकांच्या मध्ये गैरसमज आहेत, त्याच्यामुळे सुद्धा नेत्रदान ही प्रक्रिया थोडीशी कमी होते लोकांच्या मध्ये. म्हणून तर आपण जनजागृती करतो, म्हणून तर हा नेत्रदान पंधरवडा आपण साजरा करतो प्रत्येक वर्षाला 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर. निदान ह्या काळात बरेच संकल्प पत्रे आपल्याला मिळतील, बरेच आय डोनेशनला लोक तयार होतील.
1: बरोबर.
0: लोकांच्या मध्ये काय असतं की प्रत्यारोपण आपण म्हणजे कॉर्नर ट्रान्सप्लांटेशन किंवा मूळ प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया क्या करतो, लोकांना वाटते की पूर्ण डोळा बसवतात का? तर नाही, पूर्ण डोळा बसवत नाहीत, फक्त बाह्य पटल आपण प्रत्यारोपण केलं जातं. त्यांना लोकांना वाटते की बाबा डोळे काढल्यानंतर मृतदेह विद्रूप दिसेल, तसं काही नाही. आजकाल चांगलं टेक्नॉलॉजी आलेली आहे, फक्त बाह्य पटल घेतलं जातं आणि त्याच्यावरती कॉन्टॅक्ट लेन्स सुद्धा ठेवल्या जातात. म्हणजे जसं नॅचरल पूर्वी होतं तसं वाटायला लागतं आणि डोळे पूर्ण बंद केले जातात, त्यामुळे ते काही विद्रूपता येत नाही. काही लोकांना वाटतं तसं, पण तसं
1: बरोबर तसं काही नाहीये. त्यामुळे आपण असं लोकांना सांगूयात की आता हा पंधरवडा सुरू आहे सध्या, तर जास्तीत जास्त लोकांनी याबद्दलचा संकल्प करायला.
0: लोकांच्या मध्ये असं बी मनात असते की ह्या जन्मी नेत्रदान केलं तर पुढच्या जन्मी अंध आपण निर्माण होऊ.
1: बर.
0: असंही असतं लोकांच्या मध्ये. किंवा काही लोकांना असं वाटतं की फारच वय झालेलं आहे, आपण नेत्रदान करू शकत नाही. ह्या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत.
1: बरोबर.
0: तुमच्या मृत्यूनंतर सुद्धा तुम्ही जिवंत राहू शकता. एखाद्याच्या डोळ्यामध्ये नेत्ररोपण केलं.
1: बरोबर.
0: त्याच्या त्याच्या डोळ्याच्या रूपानं तुम्ही ह्या जगामध्ये जिवंत राहू शकता.
1: अगदी खरं. एखादं प्रत्यारोपण जेव्हा केलं जातं तिथे काही कायदेशीर बाबी येतात?
0: हो, कायदेशीर. नेत्रदान कुठलंही अवयवदान ह्याला थोटा हा लॉ आहे.
1: बर.
0: म्हणजे ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स हे जो 1994 मध्ये हा कायदा आलेला आहे. कायदेनुसार कुणालाही तुम्ही सेल आउट करू शकत नाही. ऑर्गन्स कॉर्नियाना आहे ते सेल आउट करू शकत नाही. त्याच्यानंतर प्रत्येक व्यक्तीची कन्सेंट लागते, नातेवाईकांची कन्सेंट लागते, त्यांची साईन लागते, परमिशन लागते. ह्या सगळ्या कायदेशीर बाबी आहेत. कुठल्या व्यक्तीला आपण प्रत्यारोपण केलेलं आहे सांगितलं जात नाही, ते आपण ओपन करतच नाही. ते
1: समजा एखाद्या व्यक्तीनं नेत्रदानाचा संकल्प केला असेल तर त्याच्या दैनंदिन जीवनातलं रुटीन म्हणा किंवा काही पथ्य पाणी अशा काही गोष्टी असतात का?
0: नाही, डोळ्याची आपण निगा ही ठेवलीच पाहिजे. आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या डोळ्याची निगा ठेवलीच पाहिजे. आजकाल आपल्याला माहिती आहे मधुमेहामुळे डोळे खराब होतात, रेटिना खराब होतो. आपल्या पूर्ण सवयी चांगल्याच पाहिजेत. चांगल्या प्रकाशात वाचन पाहिजे, चांगलं जीवनसत्व असलेले आपण फूड घेतलं पाहिजे. अजीवनसत्व असलेली काही फळे असतात जसे की पिवळी फळे, त्याच्यामध्ये अजीवनसत्व. अजीवनसत्व आपले डोळे पाणीदार चांगले लस्टर प्रमाणे चांगलं ठेवू शकतं जीवनसत्वामुळे.
1: बरोबर. डॉक्टर, एक नेत्रतज्ञ म्हणून तुम्ही श्रोत्यांना काय सल्ला द्याल?
0: ऍज अ नेत्रतज्ञ मला असं वाटतं की समाजामध्ये भुबळामुळे अंधत्व जे येतं त्या बऱ्याच गोष्टी मिळतात. जसे की आपण दीपावळीला फटाके उडवतो, एक्सपोजर आपल्या डोळ्यामध्ये जातात. लहान मुळ शार्प ऑब्जेक्ट खेळत असतात.
1: बरोबर.
0: धनुष्यबाण, शाळेमध्ये क्रिकेट घुसणं, ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि काही लोक इंडस्ट्रीमध्ये कामाला असतात, केमिकल कामाला असतात, केमिकल उडत असतात आपल्या डोळ्यामध्ये.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे बाह्य

0: पेट्रोल आपलं खराब होऊ शकते.
1: खरं
0: घरामध्ये आपल्या डिटर्जंट्स असतात, काही वस्तू असतात सहजासहजी जे आपण किचनमध्ये असतात, आपल्या बाथरूममध्ये असतात, काही सॅनिटायझर म्हणा किंवा काही आपलं परफ्युम्स असतात, क्लिनर्स असतात, हे आपल्या डोळ्यात चुकून जरी उडाले तर आपल्याला बाह्यपटल आपलं खराब करू शकतात, आपली नजर कमी करू शकतात. किंवा एखादा इन्फेक्टिव्ह आजार असतो डोळ्यामध्ये, इन्फेक्शन होतं, केराटायटिस म्हणतो आपण त्याला, हे त्वरित तुम्ही डॉक्टरला दाखवला तर त्याच्यावरती उपाय होऊन तुमचं बाह्यपटल चांगलं होऊ शकतं. अल्सर होतं, अल्सर कधी कधी अल्सर फुटून होऊन डोळा तो खराब होऊन अंधत्व येऊ शकतं. अशा लोकांनी फेस मास्क वापरावेत जेणेकरून ते कण उडणार नाहीत आणि त्यांचे बाह्यपटल खराब होणार नाहीत. किंवा लहान मुलं फटाके होत असते, कोणतर आपली एक मोठी व्यक्ती त्यांच्याजवळ असावी जेणेकरून एक्सपोजर त्यांच्या डोळ्यामध्ये जाणार नाहीत. रंग खेळताना त्यांनी सावधपणा बाळगावे, रंग काही केमिकल असतात रंगामध्ये, डोळ्यामध्ये गेले तर ते बाह्यपटल खराब करण्याची शक्यता असते. या सर्व गोष्टीकडे आपण जर लक्ष दिलं, आपण घरात सुद्धा वावरताना चांगल्या प्रकाशामध्ये वाचन असणे, ताट बसणे, ह्या गोष्टी आपल्याला सर्व सवयीच्या महत्वाच्या वाटतात.
1: खरंय, खरं तर डोळा हा खूप नाजूक अवयव आहे असं आपण म्हणत असतो, त्यामुळे त्याची काळजी सुद्धा तेवढी घेणं अतिशय महत्वाचं आहे. सध्याच्या पिढीकडं थोडस वळूयात, स्क्रीन टाइम सध्या
0: आता हे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम आलाय, त्याच्यानंतर मुलं मोबाईल कंटिन्युअस बघतात, बऱ्याच वेळा मोबाईल कंटिन्युअस बघून त्याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह एरर निर्माण होतात किंवा रिफ्रॅक्टिव्ह एरर वाढत असतात, त्याच्यामध्ये तो फरक पडतो. आता कॉम्प्युटरमध्ये 8-8 तास जर स्क्रीन टाईम असेल यांचा, तर त्यावेळेला ड्रायनेस येऊ शकतो, बरंच मग हेडेक होणे, टायर्डनेस होणे, ह्या गोष्टी होत असतात.
1: बरोबर,
0: त्यांनी एक 20 सेकंदाचा 20 फुटावर पाहणं हे जर फॉर्म्युला वापरलं तर त्यांचा ड्रायनेस कमी होतो आणि कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम जो आहे तो थोडा कमी होतो.
1: बर,
0: कॅलिब्रेटिंग ड्रॉप्स वापरले त्यांनी पण थोडस त्यांना रिलीफ वाटतं. कॉम्प्युटरवरती आयटी मध्ये काम करणारे जे मुलं आहेत त्यांना त्याचा शक्यतो खूप त्रास होत असतो.
1: बर बर बर. नेत्र रुग्णालयामध्ये एरवी सुद्धा नेत्रदानाबद्दल माहिती दिली जाते
0: जाते जाते. नेत्र रुग्णालयामध्ये मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये, आय बँकेमध्ये ह्याची माहिती दिली जाते की रजिस्ट्रेशन कसं करावं, नेत्रदान कसं करावं, याची माहिती दिली जाते.
1: आपण असं म्हणूया की थोडीशी ही सकारात्मकता
0: नातेवाईकांमध्ये
1: किंवा घर कुटुंबाने दाखवायला हवी,
0: म्हणजे आता बरेच दाखवत आहेत पण थोडस काम पण आता थोडस वाढायला लागले. आपण जनजागृती अजून ह्याच्यापेक्षा चांगली झाली पाहिजे लोकांच्या मध्ये आणि त्यांची गैरसमजुती सगळ्या केल्या पाहिजे. सतत प्रयत्न आपण
1: केले पाहिजे. आपण असं म्हणूया की आपले जे काही विशेष दिवस आहेत, वाढदिवस असेल किंवा आणखी काही विशेष दिवस आहेत, आपण इतर गोष्टी तर सगळ्या करतच असतो, सेलिब्रेशन प्रत्येक गोष्टीचं होतं. तर या दृष्टीनं काही जर आपण संकल्प केले, माझ्या आज वाढदिवस आहे या निमित्तानं मी नेत्रदानाचा संकल्प करतो, किंवा असं जर केलं तर तुम्ही म्हणालात तसं की गरज खूप आहे पण त्या मनानं मागणी इतका पुरवठा होत नाही, त्यामुळे समाजामध्ये ह्या दानाची गरज आहे. आणि एखादी समजा घरातल्या व्यक्तीनं जर असा काही तुमच्या समोर प्रस्ताव मांडला तर घरातल्या कुटुंबाने सुद्धा त्यांना सकारात्मकरित्या पाठिंबा दिला पाहिजे.
0: कुटुंबामध्ये आपण चर्चा केली पाहिजे नेत्रदान केल्यामुळे काय फायदा आहे, संकल्प करूया का सर्वांनी.
1: तर तुम्ही म्हणालात तसं डोळ्यांच्या रूपानं का असे ना ती व्यक्ती
0: जिवंत राहू शकते.
1: तर डॉक्टर, एकंदरीतच ह्या जो नेत्रदान पंधरवडा आहे याविषयी आपण बरीचशी माहिती आम्हाला दिलेली आहे, तर जाता जाता श्रोत्यांना या नेत्रदानाचं महत्व आणि एक समाजाची मानसिकता याविषयी काय सांगाल.
0: माणसाचा कुठल्याही शरीराचा भाग मार्केटमध्ये विकत मिळत नाही, माणसाने माणसाला दिलं तरच मिळतं. रक्तदान करतो जिवंतपणे आपण, माणसाने रक्त दिलं तर माणसाला उपयोगाला होतं. जसं आपण कॉर्निया डोनेशन करतो, बुबळांचं आपण दान करतो, हे लोकांनी दिलं तर मिळतं. ते
1: खरं,
0: कुठेही बाहेर मार्केटला ते मिळत नाही आणि बसवायचं असं कधी शक्य नाही ते.
1: बरोबर,
0: त्यामुळे लोकांनी हे ठरवावं की जास्तीत जास्त दान करण्याचा प्रयत्न करावा आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग व्हावा लोकांनी, त्याचे आशीर्वाद सुद्धा सर्वांना चांगले मिळतील.
1: बरोबर,
0: एखादी व्यक्ती आनंदात राहिली, प्रकाशमय राहिली, तर ते चांगलेच आशीर्वाद देतील ना त्याला. आम्ही लोकांना नेत्रदान पंधरवड्याचं महत्व सांगताना हे सांगतो की आपल्या मृत्यूनंतर हे जगात कुणाच्या तरी डोळ्याच्या रूपाने जिवंत राहण्याची संधी आपल्याला मिळते आणि म्हणजेच यालाच आपण नेत्रदान म्हणतो. आणि एका व्यक्तीच्या नेत्रदानाने 2 व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रकाश येऊ शकतो. आजच नेत्रदानाचा संकल्प करा व ह्या विषयावर आपल्या कुटुंबात मन मोकळेपणाने चर्चा करा.
1: डॉक्टर शिवाजी अजेटराव, आपण नेत्रदान पंधरवडा आणि एकंदरीतच नेत्रदानाविषयीची माहिती आणि डोळ्यांची काळजी याविषयीची अतिशय उपयुक्त अशी माहिती आमच्या

0: श्रोत्यांना दिलीत याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
1: नमस्कार.
0: श्रोतेहो, नेत्रदान पंधरवड्यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोगतज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. त्यांच्याशी बातचीत केली होती ऐश्वर्या बेहरे यांनी. आजचा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, तेव्हा ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

श्रोते हो वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. एनबीटी कोल्हापूर आकाशवाणी केंद्राची होती. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो प्रसारभारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन या

0: श्रोते हो, आज आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 1:09 झालेले आहेत. पुढील विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: ये विविध भारती है देश की सुरीली धड़कन. थोड़ी ही देर में आप सुनेंगे कार्यक्रम सुरीला सफर.

0: साथियों, आपके जवाब हमें मिले हैं। मुख्य कलाकार थे शम्मी कपूर, शर्मिला टैगोर, प्राण, नजीर हुसैन, मदन पुरी और टुनटुन। कश्मीर के कले इस फिल्म की शूटिंग श्रीनगर और वहां की मशहूर डल झील और उसके आसपास की खूबसूरत वादियों में की गई थी। निर्देशक थे शक्ति सामंत और कश्मीर की कली ये फिल्म थी शर्मिला टैगोर की पहली हिंदी फिल्म। हमारे साथियों ने हमें कुछ और मैसेज लिखे हैं कि फिल्म नमकीन का गीत सफर में होता है ट्रक में संजीव कुमार गाते हैं, ठीक है। फिल्म 9-2-11 का गीत हम है राही प्यार के देव आनंद ट्रक चलाते हुए गाते हैं और फिल्म जौहर महमूद के गाने हम दो दीवाने मिलके
1: राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये महाराष्ट्रातलं मेळघाट तसंच मध्य प्रदेशातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश। मध्य प्रदेशात विषारी दारू पिऊन 11 जणांचा मृत्यू। नेपाळमधल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1344 वर 5000 जण अद्याप बेपत्ता। आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय। महाराष्ट्रात मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्प ही गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणारी देशातली अव्वल वनक्षेत्र ठरलेत। डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान दोन्ही अभयारण्यांमध्ये सोडण्यात आलेल्या 29 गिधाडांमध्ये 78% जगण्याचा दर नोंदवला गेल्याची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं दिली। यामुळे गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ मिळणार असून निसर्ग साखळीत महत्वाचा घटक असलेल्या या पक्षाचं भविष्य सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे। मध्य प्रदेशातल्या सागर जिल्ह्यात बांदा तालुक्यातल्या 2 गावांमध्ये काल विषारी दारू प्यायल्यामुळे 9 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण आजारी पडले। त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बांदा तालुक्यात काल आणखी एका ठिकाणी विषारी दारू पिऊन 2 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे। या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असल्याचं

वार्ताहरानं सांगितलं. मुंबईत काल दहीहंडीच्या उत्सवादरम्यान गोविंदा पथकातल्या एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला तर 376 गोविंदा जखमी झाले. जखमींपैकी 53 जणांना शहरातल्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल केलं. त्यापैकी 37 जण उपचार घेत असून 286 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबईच्या धारावी परिसरात काल रात्री एका घरात एलपीजी सिलेंडरने पेट घेऊन लागलेल्या आगीत 4 जण जखमी झाले. यात 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या पथकानं आग आटोक्यात आणली. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईत लॅमिंग्टन रोडवरच्या एका इमारतीतल्या गोदामातही काल रात्री आग लागली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 1344 वर पोहोचलाय तर सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये 590 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत 13000 जास्त लोकांना वाचवलंय. मृत व्यक्तींची ओळख पटवण्यात अडचण येत असून त्यासाठी डीएनए चाचणीचा वापर केला जातोय. पूरग्रस्त भागात बचाव कार्य, मदत साहित्याचं वितरण, मृतदेहांची हाताळणी आणि रस्ते मोकळे करण्याच्या कामासाठी विविध संस्थांचे सुमारे 8000 कर्मचारी तैनात करण्यात आलेत. भारत आणि चीनच्या पथकांच्या सहाय्यानं विविध जलविद्युत प्रकल्पांच्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. तसंच प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीवरही संबंधित अधिकारी बारकाईने लक्ष ठेवत आहेत. नेपाळ तिबेट सीमा भागात 26 ऑगस्ट रोजी हिमनदीचा काही भाग कोसळल्यामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये प्रचंड हानी झाली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दुबईमध्ये झालेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत काल भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा संघ 18 षटकं आणि एका चेंडूत फक्त 55 धावा काढून तंबूत परतला. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट प्रकारातली ही त्यांची सर्वात कमी धावसंख्या आहे. श्रीचरणी आणि प्रेमा रावत या दोघींनी प्रत्येकी 3 तर दीप्ती शर्मा हिनं 2 गडी बाद केले. भारताने 3 गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 8 षटकं आणि 4 चेंडूत 57 धावा करून सामना जिंकला. कर्णधार हरमनप्रीत कौर ही 18 धावांवर नाबाद राहिली. हा तिचा भारतीय कर्णधार म्हणून 150 T20 सामना होता. हा टप्पा गाठणारी ती पहिली आंतरराष्ट्रीय कर्णधार ठरली आहे. चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा अंतिम फेरीचा सामना आज चीनच्या जी टिंग आणि रेन शियांग यू यांच्याशी होणार आहे. उपांत्य फेरीत या जोडीने मलेशियाच्या नूर मोहम्मद अझरीन अयुब आणि टॅन वी कियोंग यांचा 21-15, 18-21, 21-11 असा पराभव केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज गोव्यात पश्चिम विभागीय परिषदेच्या 28व्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. तसंच ते गृह मंत्रालयाच्या बैठकीत सहभाग घेणार असून त्यानंतर पत्रकार परिषदेलाही संबोधित करणार आहेत. येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेत सदस्य देशांमधले 500 जास्त संस्थात्मक गुंतवणूकदार, अर्थमंत्री आणि उद्योगपती सहभागी होत आहेत. ब्रिक्स सदस्य देश आणि भागीदार देशांमधलं भांडवल, बँकेच्या मान्यताप्राप्त पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि डिजिटल क्षमता प्रकल्पांशी जोडणं हे या 2 दिवसीय परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या सुमारे 5,72,00,000 खात्यांमध्ये 0 शिल्लक असल्याची माहिती अधिकाराअंतर्गत उघडकीला आले. अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने दाखल झालेल्या एका माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या उत्तरात ही माहिती दिली. यंदा 12 ऑगस्ट पर्यंत या योजनेतल्या 59 कोटीपेक्षा जास्त खात्यांमध्ये 3,15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा होती. 0 शिल्लक असलेल्या सर्वाधिक खात्यांची संख्या उत्तर प्रदेशात आहे. त्यानंतर बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि महाराष्ट्र याचा क्रमांक लागतो. याशिवाय अनेक खाती वापरात नसल्याची माहितीही

भागानं दिली आहे. तसंच 100 रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेली गेल्या 5 वर्षात बंद झालेली खाती आणि संशयास्पद व्यवहार किंवा सायबर फसवणुकीमुळे ब्लॉक किंवा गोठवलेली खाती याविषयीची माहिती केंद्रीय स्तरावर ठेवली जात नसल्याचंही या माहितीत नमूद करण्यात आलं आहे. राज्यात विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रत्येक मागणी न्याय्य असून सरकारनं त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि तातडीनं योग्य ती पावलं उचलावीत अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे केली आहे. हा प्रश्न एका परीक्षेचा किंवा भरती प्रक्रियेचा नाही तर संपूर्ण यंत्रणेवरचा विद्यार्थ्यांचा विश्वास उडाला आहे असं त्यांनी म्हटलंय. मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान मेट्रो लाईन 3 अर्थात अॅक्वा लाईनची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. सध्या कफ परेड आणि आरे JVLR या दोन्ही स्थानकांवरून शेवटची मेट्रो रात्री 10:30 वाजता सुटते. या कालावधीत ती रात्री 12 पर्यंत सुरू राहील. याशिवाय 45 सेंटीमीटर पर्यंतच्या गणेश मूर्ती मेट्रोमधून न्यायची परवानगीही देण्यात आली आहे. पश्चिम इराण मध्ये इंधनाच्या टँकरचा स्फोट होऊन 11 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले. इराणच्या सनांदाज इथं हा टँकर अनेक वाहनांवर धडकून ही आग लागली आणि त्याचा स्फोट झाला. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काल क्रेमलिनमध्ये अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुश्नर यांची भेट घेतली. रशिया युक्रेन संघर्ष संपवण्याच्या उद्देशानं सुरू असलेल्या वाटाघाटींना पुन्हा गती देण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांचा हा भाग आहे. शांतता प्रक्रियेचा भाग म्हणून युक्रेनची राजधानी कीव इथं अमेरिकी राजदूतांची ही पहिलीच भेट आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. चर्चेदरम्यान पुतीन यांनी युक्रेनवरचे रशियन हल्ले 3 दिवस थांबवण्याचे आदेश दिले तर येत्या सोमवारपर्यंत मॉस्कोवरचे हल्ले थांबवण्याची आपली तयारी असल्याचं युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये महाराष्ट्रातलं मेळघाट तसंच मध्य प्रदेशातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश. मध्य प्रदेशात विषारी दारू पिऊन 11 जणांचा मृत्यू. नेपाळमधल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1344 वर 5000 जण अद्याप बेपत्ता. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: अभी आप सुन रहे थे कार्यक्रम सदाबहार नखमी।
1: आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण मला ऐकू शकता। श्रोते हो, दुपारचे 3 वाजतायत। काही क्षणातच प्रादेशिक मराठी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत महाराष्ट्र मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून। प्रतीक्षा करावी।

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये राज्यातलं मेळघाट तसंच पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची नियुक्ती. मध्य प्रदेशात विषारी दारू पिऊन 11 जणांचा मृत्यू. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय. राज्यातलं मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्प ही गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणारी देशातली अव्वल वनक्षेत्र ठरली आहेत. डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान दोन्ही अभयारण्यांमध्ये सोडण्यात आलेल्या 29 गिधाडांमध्ये 78% जगण्याचा दर नोंदवला गेल्याची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं दिली. यामुळे गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ मिळणार असून निसर्ग साखळीत महत्वाचा घटक असलेल्या या पक्षाचं भविष्य सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केलेल्या शिफारशीनुसार देशातल्या 8 उच्च न्यायालयांमध्ये मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून, दिल्ली उच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या न्यायमूर्ती व्ही कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. छत्तीसगड उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संजय कुमार अग्रवाल हे राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम करतील. ओरिसा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्ण राम मोहपात्रा आता छत्तीसगड उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहतील. पंजाब

हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विनी कुमार मिश्रा यांची त्याच न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. याशिवाय न्यायमूर्ती अल्पेश कोगजे यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे तर न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंह भाटी यांची जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांचं शिक्षण आनंददायी असावं यासाठी सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये केंद्र शासनाच्या स्कूल बॅग पॉलिसी 2020 प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयानं दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन त्यांच्या स्वतःच्या वजनाच्या 10% जास्त होणार नाही याची दक्षता शाळांनी घ्यावी असे आदेश शिक्षण मंडळानं दिले आहेत. मध्य प्रदेशातल्या सागर जिल्ह्यात बांदा तालुक्यातल्या 2 गावांमध्ये काल विषारी दारू प्यायल्यामुळे 9 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण आजारी पडले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बांदा तालुक्यात काल आणखी एका ठिकाणी विषारी दारू पिऊन 2 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. दिल्लीच्या सत्य निकेतन भागात एक इमारत आज दुपारी कोसळली. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. अग्निशमन दलाचे 5 बंब आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. अधिक तपशील प्रतीक्षित आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दुबईमध्ये झालेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत काल भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला, मात्र त्यांचा संघ 18 षटक आणि एका चेंडूत फक्त 55 धावा काढून तंबूत परतला. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट प्रकारातली ही त्यांची सर्वात कमी धावसंख्या आहे. श्री जर्णी आणि प्रेमा रावत या दोघींनी प्रत्येकी 3 तर दीप्ती शर्मा हिनं 2 गडी बाद केले. भारताने 3 गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 8 षटक आणि 4 चेंडूत 57 धावा करून सामना जिंकला. कर्णधार हरमनप्रीत कौर ही 18 धावांवर नाबाद राहिली. हा तिचा भारतीय कर्णधार म्हणून 150 T20 सामना होता. हा टप्पा गाठणारी ती पहिली आंतरराष्ट्रीय कर्णधार ठरली आहे. मुंबईत काल दहीहंडीच्या उत्सवादरम्यान गोविंदा पथकातल्या एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला तर 376 गोविंदा जखमी झाले. जखमींपैकी 53 जणांना शहरातल्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल केलं होतं. त्यापैकी 37 जण उपचार घेत असून 286 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. पालघरमध्ये जखमी गोविंदांना घरी सोडण्यावरून रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण करून गोंधळ घातल्याप्रकरणी 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या विरारमधल्या एका गोविंदा पथकातल्या सदस्यांना उपचारासाठी पालघरमधल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी रुग्णालय प्रशासन आणि गोविंदा पथकातल्या सदस्यांमध्ये वाद झाला. रुग्णालयानं जखमी गोविंदांचं बिल वाढवण्याचा प्रयत्न केला आणि पैसे भरूनही त्यांना घरी सोडलं नाही असा आरोप शिवसेना जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी केला असून या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. मुंबईच्या धारावी परिसरात काल रात्री एका घरात LPG सिलेंडरने पेट घेऊन लागलेल्या आगीत 4 जण जखमी झाले. या 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या पथकानं आग आटोक्यात आणली. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईत लॅमिंग्टन रोडवरच्या एका इमारतीतल्या गोदामातही काल रात्री आग लागली. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 1344 वर पोहोचलाय तर सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये 590 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत 13,000 जास्त लोकांना वाचवलंय. मृत व्यक्तींची ओळख पटवण्यात अडचण येत असून यासाठी DNA चाचणीचा वापर केला जातोय. पूरग्रस्त भागात बचाव कार्य, मदत साहित्याचं वितरण, मृतदेहांची हाताळणी आणि रस्ते मोकळे करण्याच्या कामासाठी विविध संस्थांचे सुमारे 8,000 कर्मचारी तैनात करण्यात आलेत. नेपाळ तिबेट

0: सीमा भागात 26 ऑगस्ट रोजी हिमनदीचा काही भाग कोसळल्यामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीत प्रचंड हानी झाली. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या सुमारे 5,72,00,000 खात्यांमध्ये शून्य शिल्लक असल्याचं आढळून आलंय. अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागानं माहिती अधिकाराअंतर्गत दाखल झालेल्या एका अर्जाला दिलेल्या उत्तरात ही माहिती दिली. यंदा 12 ऑगस्ट पर्यंत या योजनेतल्या 59 कोटीपेक्षा जास्त खात्यांमध्ये 3,15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम होती. शून्य शिल्लक असलेल्या सर्वाधिक खात्यांची संख्या उत्तर प्रदेशमध्ये असून त्यानंतर बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि महाराष्ट्र याचा क्रमांक लागतो. याशिवाय अनेक खाती वापरात नसल्याची माहितीही विभागानं दिली. तसंच 100 रुपयापेक्षा कमी शिल्लक असलेली, गेल्या 5 वर्षात बंद झालेली खाती आणि संशयास्पद व्यवहार किंवा सायबर फसवणुकीमुळे ब्लॉक अथवा गोठवलेली खाती याविषयीची माहिती केंद्रीय स्तरावर ठेवली जात नसल्याचंही या माहितीत नमूद करण्यात आलंय. मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान मेट्रो लाईन 3 अर्थात एक्वा लाईनची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. सध्या कफ परेड आणि आरे JVLR या दोन्ही स्थानकांवरून शेवटची मेट्रो रात्री 10:30 वाजता सुटते. या कालावधीत ती रात्री 12 पर्यंत सुरू राहील. याशिवाय 45 सेंटीमीटर पर्यंतच्या गणेश मूर्ती मेट्रोमधून न्यायची परवानगीही देण्यात आली. राज्यात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना पूर्वलक्षी प्रभावानं लागू करावी अशी मागणी भंडारा इथल्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघानं केली. शासनानं तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यासाठी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक मोर्चा काढला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये राज्यातलं मेळघाट तसंच पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची नियुक्ती. मध्य प्रदेशात विषारी दारू पिऊन 11 जणांचा मृत्यू. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: रसिक हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
5: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े. आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
4: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयानं राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवायची गरज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अधोरेखित केली. गोव्यात वार्ताहर परिषदेत त्यांनी सांगितलं की 2014 ते 2024 या कालावधीत सुमारे 1,89,000 कोटी रुपये किमतीचे 1 कोटी किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले, तर 48,5 लाख किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ नष्ट केलेत. पुढच्या 3 वर्षात अंमली पदार्थांची 100 आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य जाळी उद्ध्वस्त करणं, अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 100 गुन्हेगारांना भारतात परत आणणं आणि अंमली पदार्थ तयार करणाऱ्या 100 प्रयोगशाळा उद्ध्वस्त करायचं लक्ष सरकारनं ठेवलं आहे, असं शहा यांनी सांगितलं. राज्यातलं मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्प ही गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणारी देशातली अव्वल वनक्षेत्र ठरली आहेत. डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान दोन्ही अभयारण्यांमध्ये सोडलेल्या 29 गिधाडांमध्ये 78% जगण्याचा दर नोंदवला गेल्याची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं दिली आहे. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 1,324 पोहोचला आहे, तर सुमारे 5,000 लोक अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये 590 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत 13,000 जास्त लोकांना वाचवलं आहे. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं चायना मास्टर्स स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. अटीतटीच्या अंतिम सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीवर 11-21, 21-13, 21-17 असा विजय मिळवला आणि या स्पर्धेतलं पहिलं वहिलं जेतेपद भारताला मिळवून दिलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: रसिक हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
5: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
4: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
1: श्रोतेहो, आता आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा मुंबई केंद्रावरून.

0: विश्व मानचित्र को लेकर भारत का रुख स्पष्ट किया है। विदेश मंत्रालय के प्रवक्ता रणधीर जायसवाल ने कहा कि भारत ने संयुक्त राष्ट्र महासभा में समान क्षेत्रफल वाले मानचित्र से जुड़े प्रस्ताव के पक्ष में वोट किया है। न्यायमूर्ति महेश चंद्र त्रिपाठी को बंबई उच्च न्यायालय का नया मुख्य न्यायाधीश नियुक्त किया गया है। राष्ट्रपति ने कल उनके नियुक्ति को मंजूरी दी। वे बंबई उच्च न्यायालय के 50वें मुख्य न्यायाधीश होंगे। सात्विक साईराज रंकी रेड्डी और चिराग शेट्टी ने चाइना मास्टर्स बैडमिंटन टूर्नामेंट का खिताब जीत लिया है। पुरुष डबल्स में फाइनल में भारतीय जोड़ी ने चीन के हे जी टिंग और रेन जियांग यू को हराया। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी हे नागपुर केंद्र है प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपुर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्पर्धा परीक्षा पारदर्शक करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांचं विद्यार्थ्यांना आश्वासन। शिक्षण व्यवस्था वाचवण्यासाठी एकजुटीनं लढा देण्याची गरज असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांचं राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अधिवेशनात प्रतिपादन। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची नियुक्ती। नागपूरचा ऐतिहासिक मारबत महोत्सव येत्या शुक्रवारी 11 सप्टेंबर रोजी आयोजित केला जाणार आणि गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश। आता सविस्तर बातम्या। स्पर्धा परीक्षा संदर्भात अतिशय पारदर्शी पद्धती विकसित करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे। त्यासाठी एक उच्चस्तरीय समिती सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे। ही समिती राज्यभर सर्व विभागात जाऊन विद्यार्थी शिक्षक पालक आणि सर्व संबंधितांशी सल्लामसलत प्रक्रिया करणार आहे। एकीकडे हे प्रयत्न होत असताना काही कठोर कायदे सुद्धा करण्यात येत आहे। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। एमपीएससी परीक्षा पद्धती संदर्भात स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं एक शिष्टमंडळ आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई इथं भेटलं। त्यावेळी त्यांनी काही मागण्या केल्या। त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं सांगितलं। औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाची सुद्धा गंभीर दखल घेण्यात आली असून या प्रकरणाचा पोलिसांकडून गतिमान तपास सुरू आहे। विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करून परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कायम राहावा यासाठी शासन कटिबद्ध आहे। भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रश्नपत्रिका निर्मितीपासून परीक्षा प्रक्रियेपर्यंत आवश्यक त्या सुधारणा सर्व घटकांना विश्वासात घेऊन तातडीनं अंमलात आणल्या जातील असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं। गेल्या काही वर्षांपासून शिक्षण व्यवस्था कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ही व्यवस्था वाचवण्यासाठी शिक्षण संस्था शिक्षक पालक आणि समाजानं एकत्र येण्याची गरज आहे। शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी केवळ आंदोलन करण्याऐवजी ठोस कृती कार्यक्रम आखून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे असं आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं। महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या नागपूर आणि अमरावती विभागाच्या संयुक्त अधिवेशनात त्या बोलत होत्या। नागपुरात कमला नेहरू महाविद्यालय सक्करदरा इथं आयोजित या एक दिवसीय अधिवेशनात शिक्षण संस्थांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। महामंडळानं आपली सदस्य संख्या वाढवून सर्व शिक्षण संस्थांना एका छत्राखाली आणावं आणि शासनाकडे मागण्यांसाठी प्रभावी पाठपुरावा करावा असं सुळे यांनी सांगितलं। मराठी माध्यमाच्या शाळांचं अस्तित्व टिकवण्यासाठी पालकांना विश्वासात घेणं, शाळांची गुणवत्ता वाढवणं आणि बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धतीत सुधारणा करणं आवश्यक असल्याचं त्या म्हणाल्या। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात देखील पुढील पिढीला सक्षम करण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची राहणार आहे, त्यामुळे शिक्षण संस्थांनी पुढील 25 वर्षांचं नियोजन करण्याची गरज आहे असं सुळे यांनी नमूद केलं। जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ पद्धतीने गुणांकन करण्यात येणार असून मागील 3 वर्षातील कामगिरीच्या आधारे त्यांची श्रेणी निश्चित केली जाणार आहे। या श्रेणीचा उपयोग जबाबदाऱ्यांचं वाटप, पुढील 3 वर्षाचं कार्य नियोजन, भविष्यातील नियुक्त्यांच्या वेळी केला जाणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य विभागात सेवा ज्येष्ठतेसोबतच प्रत्यक्ष कामगिरी, नेतृत्व क्षमता, रुग्णसेवा, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांना महत्व मिळणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने केलेल्या शिफारसीनुसार देशातल्या 8 उच्च न्यायालयांमध्ये मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यानुसार अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात

0: आली आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. नवीन मतदारांना मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर दरम्यान फॉर्म क्रमांक 6 भरता येणार आहे. 30 सप्टेंबर पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांची संबंधित अधिकाऱ्यांकडून पडताळणी करण्यात येणार असून त्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म क्रमांक 6 भरून आपला अर्ज सादर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूरच्या मारबत उत्सवाला 145 वर्षांची प्रदीर्घ ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. याद्वारे अनिष्ट गोष्टींना तिलांजली वाहिली जाते. ही समाजासाठी उत्तम बाब आहे. मारबत सारख्या इतर उत्सवात ज्यात जनतेचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो अशा पारंपरिक उत्सवांचं जतन संवर्धन प्रचार आणि प्रसार करण्याचा राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा मानस असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी सांगितलं. त्यांच्या हस्ते आज काळी आणि पिवळी मारबत यांची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी नागपूर महानगरपालिकेचे सर्व सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते. मारबत महोत्सव येत्या शुक्रवारी 11 सप्टेंबर रोजी आयोजित केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पिवळी मारबतचं आयोजन तरानी तेली समाज आणि काळी मारबतचं आयोजन काली मारबत उत्सव समितीच्या वतीनं केलं जात आहे. मारबत महोत्सवाचं औचित्य साधून नागपूरच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा प्रसार करण्यासाठी विशेष हेरिटेज वॉक देखील आज काढण्यात आला. विदर्भातील मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्प ही गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणारी देशातली अव्वल वनक्षेत्र ठरली आहेत. डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान दोन्ही अभयारण्यांमध्ये सोडण्यात आलेल्या 29 गिधाडांमध्ये 78% जगण्याचा दर नोंदवला गेल्याची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं दिली आहे. यामुळे गिधाडांची संख्या वाढण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ मिळणार असून निसर्ग साखळीत महत्वाचा घटक असलेल्या या पक्षाचं भविष्य सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे वर्धा शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात लेआउटच्या माध्यमातून विस्तार होत आहे. पूर्वी या लेआउट धारकांनी आवश्यक सुविधा निर्माण करून दिल्या नाही. यामुळे परिसरात रस्ते नाल्या पाणी पुरवठा वीज अशा आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. यासाठी नागरी सुविधा जिल्हा नियोजन समितीच्या निधीसोबतच म्हाडाच्या निधीमधून आवश्यक सुविधा निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी सांगितलं. म्हसाळा इथं डॉ भोयर यांच्या जनसंवाद कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते. वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील अमानवाडी परिसरात गेल्या 30 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं खरीप पिकं संकटात सापडली आहेत. मान्सूनच्या सुरुवातीला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी सोयाबीन तूर आणि कपाशीची पेरणी केली होती. मात्र पावसानं पाठ फिरवल्यानं पहिली पेरणी वाया गेली. त्यानंतर कर्ज आणि उसनवारी करून शेतकरी दुबार पेरणी करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. भारताच्या ज्युनियर महिला हॉकी संघानं दुसऱ्या एलिट पूल सामन्यात मलेशियाला 11-1 पराभूत करत AHF ज्युनियर आशिया कप मधील आपली विजयी मालिका कायम ठेवली आहे. भारतीय संघ आता 8 सप्टेंबर रोजी तिसऱ्या पूल सामन्यात जपानचा सामना करेल. शालेय विद्यार्थ्यांचं शिक्षण आनंददायी असावं यासाठी सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये केंद्र शासनाच्या स्कूल बॅग पॉलिसी 2020 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयानं दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन त्यांच्या स्वतःच्या वजनाच्या 10% जास्त होणार नाही याची दक्षता शाळांनी घ्यावी असे आदेश शिक्षण मंडळानं दिले आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्पर्धा परीक्षा पारदर्शक करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांचं विद्यार्थ्यांना आश्वासन. शिक्षण व्यवस्था वाचवण्यासाठी एकजुटीनं लढा देण्याची गरज असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांचं राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अधिवेशनात प्रतिपादन. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची नियुक्ती. नागपूरचा ऐतिहासिक मारबत महोत्सव येत्या शुक्रवारी 11 सप्टेंबर रोजी आयोजित केला जाणार आणि गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

बात है।

0: बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयानं राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवायची गरज केंद्रीय गृहमंत्र्यांकडून व्यक्त. गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये राज्यातलं मेळघाट तसंच पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश. नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 1344 वर सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता. आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयाने राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवायची गरज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अधोरेखित केली. ते गोव्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते.
1: 2029 तक भारत को नशा मुक्त बनाने के लिए एक रोड मैप बनाया है. 26 से 29 को हमने मिशन मोड अवधि के रूप में चिन्हित किया है. समय सीमाएं तय की है. 4 स्तंभों पर हमारा रोड मैप विजन डॉक्यूमेंट है. एक इंटेलिजेंस और ऑपरेशन आधारित एनफोर्समेंट, दूसरा प्रीकर्सर और सिंथेटिक ड्रग पर नियंत्रण, तीसरा डिमांड और हार्म रिडक्शन और चौथा क्षमता निर्माण और समन्वय.
0: 2014 ते 2024 या कालावधीत सुमारे 1,89,000 कोटी रुपये किमतीचे 1 कोटी किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आणि 48,500,000 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले अशी माहिती त्यांनी दिली. पुढच्या 3 वर्षात अंमली पदार्थांची 100 आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य जाळी उद्ध्वस्त करणं, अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 100 गुन्हेगारांना भारतात परत आणणं आणि अंमली पदार्थ तयार करणाऱ्या 100 प्रयोग शाळा उद्ध्वस्त करायचं लक्ष सरकारनं ठेवलं आहे असं शहा यांनी सांगितलं. अंमली पदार्थ मुक्त भारतासाठी सुरू केलेली मोहीम 50 कोटी नागरिकांपर्यंत पोहोचेल आणि 1,00,000 नशामुक्त मित्र तयार करेल, तसंच नशामुक्ती केंद्रांची संख्या 1,751 पर्यंत वाढवेल असंही ते म्हणाले. राज्यातलं मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्प ही गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणारी देशातली अव्वल वनक्षेत्र ठरली आहेत. डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान दोन्ही अभयारण्यांमध्ये सोडण्यात आलेल्या 29 गिधाडांमध्ये 78% जगण्याचा दर नोंदवला गेल्याची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं दिली आहे. यामुळे गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ मिळणार असून निसर्ग साखळीत महत्वाचं घटक असलेल्या या पक्षाचं भविष्य सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. गणेशोत्सवात डीजेच्या वापराला विरोध करण्यासाठी पुणेकरांनी आज बालगंधर्व रंगमंदिर ते पुणे महानगरपालिका असा मोर्चा काढला. सामान्य नागरिकांसह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. आगामी सणासुदीच्या काळात डीजेचा वापर करू नये असं आवाहन आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज केलं. छत्रपती संभाजीनगर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. शालेय विद्यार्थ्यांचं शिक्षण आनंददायी असावं यासाठी सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये केंद्र शासनाच्या स्कूल बॅग पॉलिसी 2020 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयानं दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन त्यांच्या स्वतःच्या वजनाच्या 10% जास्त होणार नाही याची दक्षता शाळांनी घ्यावी असे आदेश शिक्षण मंडळानं दिले आहेत. शिक्षण क्षेत्रातले प्रश्न सोडवण्यासाठी केवळ आंदोलन न करता ठोस कृती कार्यक्रम राबवून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करायला हवा असं मत महामंडळाच्या अध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मांडलं. महामंडळाच्या नागपूर आणि अमरावती विभागाच्या संयुक्त अधिवेशनात त्या बोलत होत्या. गेल्या काही वर्षांपासून शिक्षण व्यवस्था कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू असून ती वाचवण्यासाठी शैक्षणिक संस्था, शिक्षक, पालक आणि समाजानं एकत्र येण्याची गरज आहे असंही सुळे यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 1,344 वर पोहोचला आहे, तर सुमारे 5,000 लोक अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये 590 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत 13,000 जास्त जणांना वाचवलं आहे. मृत व्यक्तींची ओळख पटवण्यात अडचणी येत असून यासाठी DNA चाचणीचा

वापर केला जात आहे. पूरग्रस्त भागात बचाव कार्य, मदत साहित्याचं वितरण, मृतदेहांची हाताळणी आणि रस्ते मोकळे करण्याच्या कामासाठी विविध संस्थांचे सुमारे 8,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. नेपाळ तिबेट सीमा भागात 26 ऑगस्ट रोजी हिमनदीचा काही भाग कोसळल्यामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीत प्रचंड हानी झाली आहे. चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. अटीतटीच्या अंतिम सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीवर 11-21, 21-13, 21-17 असा विजय मिळवला. पहिला गेम गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये भारताच्या जोडीनं जोरदार पुनरागमन केलं आणि दुसरा गेम आपल्या नावावर केला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये एकेका गुणासाठी झगडत शेवटी मिळवलेली आघाडी त्यांनी कायम राखली आणि या स्पर्धेचं पहिलं विजेतेपद भारताला मिळवून दिलं. या जोडीचं या हंगामातलं हे दुसरं जेतेपद आहे. सिंगापूर ओपन सुपर 750 स्पर्धेतही त्यांनी अजिंक्यपद पटकावलं होतं, तर थायलंड ओपन सुपर 500 स्पर्धेत त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान मेट्रो लाईन 3 अर्थात अॅक्वा लाईनची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सध्या कफ परेड आणि RAJVLR या दोन स्थानकांवरून शेवटची मेट्रो रात्री 10:30 वाजता सुटते. ती या कालावधीत रात्री 12 पर्यंत सुरू राहील. याशिवाय 45 सेंटीमीटर पर्यंतच्या गणेश मूर्ती मेट्रोमधून न्यायची परवानगीही देण्यात आली आहे. राज्यातले जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातल्या अधिकाऱ्यांचं दरवर्षी वस्तुनिष्ठ पद्धतीनं गुणांकन करण्याचा निर्णय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं घेतला आहे. मागच्या 3 वर्षातल्या कामगिरीच्या आधारे त्यांची श्रेणी निश्चित केली जाणार आहे. या श्रेणीचा उपयोग जबाबदाऱ्यांचं वाटप, पुढच्या 3 वर्षांचं नियोजन आणि भविष्यातल्या नियुक्त्यांच्या वेळी केला जाईल. नागपूरची पारंपरिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या मारबत महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. या महोत्सवाचा मुख्य सोहळा येत्या 11 तारखेला होणार आहे. मारबत सारख्या ज्या पारंपरिक उत्सवांमध्ये जनतेचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो, अशा उत्सवांचं जतन, संवर्धन तसंच प्रचार प्रसार करण्याचा राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा मानस असल्याचं आशिष शेलार यांनी वेळी सांगितलं. नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग पाटील यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी आज रबाळे MIDC पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता. पोलीस प्रशासन याबाबत कारवाई करत नसल्याचा आरोप करत नातेवाईकांनी काही काळ ठाणे बेलापूर मार्गही रोखून धरला होता. नवी दिल्लीच्या सत्यनिकेतन भागात आज दुपारी 5 मजली इमारत कोसळून 2 जण ठार झाले तर इतर 5 जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक पोलीस, रुग्णवाहिका, इतर आपत्कालीन सेवा आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य करत आहेत. ढिगाऱ्याखाली नेमके किती जण अडकलेले आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात महिनाभर पाऊस नसल्यानं दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी अमानवाडी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे. पाऊस सुरू झाल्यावर शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र पावसानं पाठ फिरवल्यामुळे ती वाया गेली. त्यानंतर दुबार पेरणी करूनही महिनाभर पाऊस न आल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयानं राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवायची गरज केंद्रीय गृहमंत्र्यांकडून व्यक्त. गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये राज्यातलं मेळघाट तसंच पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश. नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 1344 वर, सुमारे 5,000 लोक अद्याप बेपत्ता. आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

सहित 558 किलोहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सायंकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी माधवी राणे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज रविवार भारतीय सौर दिनांक 15 शके 1948 म्हणजेच 6 सप्टेंबर 2026. जाणून घेऊयात सुरुवातीला ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. कमाल आणि किमान तापमान 32 डिग्री सेल्सिअस ते 26 डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे होतं हवामान वृत्त. वळूयात आजच्या विषयाकडे. आज आपण क्रांती देवता झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावरचं कीर्तन ऐकणार आहोत. कीर्तनकार आहेत नीता जोशी, त्यांना हार्मोनियम साथ आहे धनंजय गाडगिळ यांची, तबला साथ आहे प्रसाद लोहार यांची. सादर करते आहेत मुक्सित मुजावर. ही सांगली केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोते हो नमस्कार. राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारणामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मंडळी, आज या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत क्रांती देवता झाशीची राणी लक्ष्मीबाई आख्यानावर आधारित नीता जोशी यांनी केलेलं कीर्तन.

समर्थ सर्व श्रोत्यांना वंदन करून आज विवेचनासाठी घेतलेलं पद आमोदिनी या संस्कृत भाषेच्या पाठ्यपुस्तकामध्ये संकलित केलेली स्तोत्र श्लोक यामधून घेतलेलं आहे. त्यातलं हे भक्तिपर पद याचं विवेचन करत असताना सर्वात प्रथम महत्वाची गोष्ट म्हणजे या पदामध्ये भारत मातेची महती वर्णन केलेली आहे. धन्य अशी आपली भारत माता कशी आहे तर यत्र पर्वत रम्यः राम्यः ऋषयो मुनयो धन्यः धन्यः कैलासश्च हिमराजश्च विंध्य सत्पुडा हिमाद्रिश्च असे पर्वत या भारत मातेमध्ये शोभायमान आहेत. हिमालयाचा मुकुट भारत मातेच्या मस्तकी आहे. आपली संस्कृती कशी आहे तर देव देश माता पिता आणि सद्गुरु आदराने नित्य त्यांना वंदन करू असं म्हटलेलं आहे. भारत भूमी आमुची माता

अशी ही आपली भारत माता। रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं जन गण मन अधिनायक जय हे आपलं राष्ट्रगीत, आणि बंकिमचंद्र यांनी लिहिलेलं

वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत 150 वर्ष या गीताला पूर्ण झाली. आपण अभिमानाने राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत म्हणतो, मातृभूमीला वंदन करतो. पण ही संधी आपल्याला मिळती आहे या मागे भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे असे सैनिक क्रांतिकारक यांचं बलिदान आहे. भारतीय स्वातंत्र्य प्राप्त झालं ते त्यांच्यामुळे.

आपल्या वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाली. सगळीकडे कार्यक्रमांचं आयोजन होत असतं. आपण दरवर्षी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस साजरा करतो, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस साजरा करतो, झेंडा वंदन करतो, मातृभूमीला वंदन करतो. पण हे एवढं पुरेसं नाहीये. नित्य रोज जसं आपण देवाला नमस्कार करतो तसा आई वडिलांना नमस्कार केला पाहिजे, भारत भूमीला नमस्कार केला पाहिजे, क्रांतिकारकांच्या स्मृतीला नमस्कार केला पाहिजे.

पंच प्राणांनी पंचारती ओवाळून क्रांतिकारकांनी मातृभूमीची पूजा केली. अशा आपल्या धन्य भारतवर्ष अशा भारतभूमीला वंदन करूया. नित्य क्रांतिकारकांचं स्मरण करूया, त्यांना नित्य वंदन करूया. म्हणून मूळ पदामध्ये म्हटलेलं आहे,

अशी आपली पुण्य मायभू मायभूमी पूर्वरंगाच्या समाप्तीनंतर थोडंसं भजन करूया. रघुपती राघव राजा राम.

भारत मातेची ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान देऊन वंदन केलं अशा क्रांतिकारकांपैकी क्रांती देवता झाशीची राणी लक्ष्मीबाई।

कृष्णातीरी झाशीच्या राणीचा जन्म 19 नोव्हेंबर 1835 या दिवशी झाला.

ही दिव्य कन्या। पेशवे चिमाजी अप्पा यांच्या पदरी जे दाम्पत्य होतं, मोरोपंत तांबे आणि त्यांच्या पत्नी भागीरथीबाई, ज्यावेळेला पेशवे वणी या गावाहून ब्रह्मावर्ताला आले तेव्हा त्यांच्या बरोबर हे दाम्पत्य सुद्धा आलेलं होतं। गुरुपुष्यामृताच्या शुभयोगावर या कन्येचा जन्म झालेला। ही दिव्य कन्या लहानपणी पेशव्यांचे दत्तक पुत्र रावसाहेब आणि नानासाहेब यांच्या संगे विद्याभ्यास करता करता लहान बहिणीप्रमाणे खेळायची। लहान वय असून सुद्धा आट्या पाट्या हुतूतू असे खेळ खेळत खेळत त्याबरोबरीनं तलवारबाजी घोडेस्वारी करायची। शास्त्रांचं ही शिक्षण सुरू होतं आणि शस्त्रांचं ही शिक्षण सुरू होतं। खोट्या खोट्या लुटूपुटूच्या लढाया खेळत होती। दसऱ्याच्या मिरवणुकीमध्ये एकदा मी सुद्धा हत्तीवर बसणार असा हट्ट मनोबाईनं केला, तो पूर्ण होत नाही म्हटल्यावर मनून काय म्हणावं, तिचं वाक्य असा एक काय दहा हत्ती माझ्या दारी झुलवीन, हे मनूचं वाक्य, तो तिचा निर्धार, तिच्या चेहऱ्यावरचा निश्चय, तिच्या चेहऱ्यावरचं तेज, तिचं धाडस, निर्भयता, चातुर्य, राणीचं थाटामध्ये वावरणं। आधीपासूनच ही लहान कन्या एखाद्या राणीच्या थाटात वावरत होती आणि राणी मी होणार झाशीची असं म्हणत होती। हे सगळे तिचे गुण, तिच्या चेहऱ्यावरचं तेज, पंडित ज्योतिषी दीक्षित यांनी हेरले। त्यांनी मनूची पत्रिका पाहिली आणि मोरोपंतांना म्हणाले, पंत तुमची मनू राजलक्ष्मी होणार आहे। आणि श्रीमंत बाजीरावांच्या मध्यस्थीनं झाशीचे महाराज गंगाधर पंत यांच्याशी मनूचा विवाह झाला। मोरोपंतांची मनू, मैत्रिणींची छबेली, झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणून उदयाला आली। प्रजेचं कल्याण हेच गंगाधर रावांचं आणि राणी लक्ष्मीबाईचं ध्येय होतं। न्यायानं राज्यकारभार करणारा राजा प्रजेला आवडला होता। आनंदात वैभवात भर पडली। राजघराण्याला पुत्र रत्न प्राप्त झालं।

मनु म्हणजे छबेली, मूळ नाव मणिकर्णिका, ही झाशीची राणी झाली, ती आई झाली। झाशीवासियांनी आनंदोत्सव साजरा केला, पण हाय रे दुर्दैव, 3 महिन्यांचा बाळ राणी लक्ष्मीबाईंचा कुलदीपक काळाच्या एका फुंकरी सरशी कायमचा मालवला गेला। राज्याला वारस नाही या दुःखानं गंगाधर पंत शरीरानं मनानं खचून गेले। महाराजांनी दत्तक पुत्र घ्यावा असं कारभारी मंडळींच्या सभेमध्ये एकमतानं ठरलं। त्याप्रमाणे दत्तक विधान होऊन राज्याला वारस मिळाला सुद्धा। पण पुन्हा कालगतीचं चक्र, या चक्रामध्ये अडकून दुर्घटना घडलीच। घडू नये ते घडलं, महाराजांनी डोळे मिटले ते कायमचेच। राणी लक्ष्मीबाईचं सर्वस्व काळानं हिरावून घेतलं।

त्यांनी संस्थान खालसा करायला लावलं. सगळीकडे असंतोष होता. राणीनं दत्तक विधान मंजूर व्हावं म्हणून अर्ज केला, पण कंपनी सरकारचा वकील मेजर एलिस लखोटा घेऊन आला. दत्तक विधान ना मंजूर, राणीनं गर्जना केली, ना मंजूर. जब तक मेरे दम में दम है मैं लडूंगी, मैं मेरी झाशी नहीं दूंगी.

0: झांसी वाली रानी थी, झांसी वाली रानी थी, झांसी वाली रानी थी।
1: साक्षात दुर्गेचा अवतार क्रांती देवता झांसीची राणी लक्ष्मीबाई। स्वातंत्र्य समरात अनेक स्त्रियांचंही योगदान होतं, महाराणी लक्ष्मीबाईचं योगदान श्रेष्ठ होतं। तलवारीचे वार सपासप करून शत्रूवर वार करत होती, इतक्यात मस्तकावर शत्रूनं वार केला। रक्तानं भिजलेल्या अवस्थेत सुद्धा चार पाच शत्रू सैनिकांची मस्तक धडावेगळी करून राणी साहेब धारात युद्धी कोसळल्या। विश्वासू सहकारी देशमुखांना म्हणाल्या, माझ्या देहाची विटंबना होऊ देऊ नका। पाठीवर बांधलेला दत्तकपुत्र दामोदर त्याच्या मुखावरून हात फिरवला आणि क्रांती देवता पंचत्वात विलीन झाली। तिची आठवण करून देताना म्हणतायत, हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी, ती हिंद भूमीच्या पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली। घोड्यावर खंद्या स्वार हातात नंगी तलवार, खणखणा करीत ती वार, गोऱ्यांची कोंडी फोडीत पाडीत वीर इथे आली। कडकडा कडाडे बिजली, शत्रूंची लष्करे थिजली। ही लष्कर सुद्धा पाहत होती, एका बाजूला राणी विश्रांतीसाठी आली होती आणि तिथच पंचत्वात विलीन झाली। या मायभूमीच पूजन आपल्या पंच प्राणांनी झाशीच्या राणीनं केलं। या सर्व क्रांतिकारकांचं पुन्हा पुन्हा नित्य स्मरण आपण करायला पाहिजे। भूमातेच्या चरणी, भारत मातेच्या चरणी केवळ मस्तक टेकणं एवढं तरी आपण करू शकतो। क्रांतिकारकांचं स्मरण करून त्यांच्या उपकारांमधून उतराई नाही होता येणार, पण त्यांची स्मृती तरी आपण नित्य जपू शकतो, तर आणि तरच आपण जे काही उत्सव साजरे करतो त्यांचं सार्थक होणार आहे। मूळ पदामध्ये असं सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, धन्य भारत वर्षम पुण्यम, अशी आपली भारत भूमी।
0: धन्यम भारत वर्षम धन्यम।

0: क्रांती देवता झाशीची राणी लक्ष्मीबाई आख्यानावर आधारित नीता जोशी यांनी केलेले कीर्तन आताच आपण ऐकलत. त्यांना तबला साथ होती प्रसाद लोहार यांची, तर हार्मोनियम साथ धनंजय गाडगिळ यांची, निवेदन महेश इनामदार यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते मुकसित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो, आताच आपण क्रांती देवता झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावरचं कीर्तन ऐकलं. कीर्तनकार नीता जोशी, हार्मोनियम साथ होती धनंजय गाडगीळ आणि त्यांना तबला साथ होती प्रसाद लोहार यांची. सादर करते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. एक निवेदन, शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 संध्याकाळी 7:30 मत्स्य सहकारी संस्था या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शिवाजी अरगडे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी

02 2 45 15 41 34 आणि 45 15 41 35 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. बरं तर शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात इथेच थांबतो. पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रावणाचे दिवस सणांची लगबग घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
1: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
0: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास सवींसोबत.
1: गोकुळ श्रावणाच्या आनंदाची खास चव.
2: भरधाव वेगात वाहन चालवाल,
3: लाख मोलाचा जीव गमवाल,
2: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
3: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
2: जीव धोक्यात घालू नका,
3: अवजड सामान वाहू नका,
2: जीव धोक्यात घालू नका,
3: वाहन चालवताना अतिभार नको,
2: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
3: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
2: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
3: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा.
0: श्रावणाचे दिवस सणांची लगबग घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
1: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
0: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास सवींसोबत.
1: गोकुळ श्रावणाच्या आनंदाची खास चव.
4: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 8:05 आपण राष्ट्रीय बातमीपत्र ऐकू शकणार आहात.
2: भरधाव वेगात वाहन चालवाल,
3: लाख मोलाचा जीव गमवाल,
2: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
3: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
2: जीव धोक्यात घालू नका,
3: अवजड सामान वाहू नका,
2: जीव धोक्यात घालू नका,
3: वाहन चालवताना अतिभार नको,
2: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
3: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
2: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
3: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा.

0: इथली माती इथलं पाणी इथली जंगलं इथली खेडी
1: संस्कृती फुलली प्रांतोप्रांती पर्यटनातून नातं जोडी
0: बंध निसर्गाचे दृढ करण्या हवं पर्यावरण संरक्षण
1: पाठीशी शासन उद्योजकांचं धोरण करूया आनंद पर्यटन
2: यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत मराठी राष्ट्रीय बातमीपत्र

आकाशवाणी मुंबई। भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयानं राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवण्याची गरज केंद्रीय गृहमंत्र्यांकडून व्यक्त। नवी दिल्लीत इमारत कोसळून 3 जणांचा मृत्यू, 5 जखमी। ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू। नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 1344 वर सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता। आणि

0: अटेना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयानं राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवण्याची गरज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अधोरेखित केली. ते गोव्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते.
1: 2029 तक भारत को नशा मुक्त बनाने के लिए एक रोड मैप बनाया है. 26 से 29 को हमने मिशन मोड अवधि के रूप में चिन्हित किया है. समय सीमाएं तय की है. चार स्तंभों पर हमारा रोड मैप विजन डॉक्यूमेंट है. एक इंटेलिजेंस और ऑपरेशन आधारित एनफोर्समेंट, दूसरा प्रीकर्सर और सिंथेटिक ड्रग पर नियंत्रण, तीसरा डिमांड और हार्म रिडक्शन और चौथा क्षमता निर्माण और समन्वय.
0: 2014 ते 2024 या कालावधीत सुमारे 1,89,000 कोटी रुपये किमतीचे 1 कोटी किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आणि 48,500,000 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले अशी माहिती त्यांनी दिली. पुढल्या 3 वर्षात अंमली पदार्थांची 100 आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य जाळी उद्ध्वस्त करणं, अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 100 गुन्हेगारांना भारतात परत आणणं आणि अंमली पदार्थ तयार करणाऱ्या 100 प्रयोगशाळा उद्ध्वस्त करण्याचं लक्ष सरकारनं ठेवलं आहे असं शहा यांनी सांगितलं. अंमली पदार्थ मुक्त भारतासाठी सुरू केलेली मोहीम 50 कोटी नागरिकांपर्यंत पोहोचेल आणि 1,00,000 नशामुक्त मित्र तयार करेल. तसंच नशामुक्ती केंद्रांची संख्या 1,751 पर्यंत वाढेल असं ते म्हणाले. नवी दिल्लीच्या सत्यनिकेतन भागात आज दुपारी 5 मजली इमारत कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 9 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. स्थानिक पोलीस, रुग्णवाहिका, इतर आपत्कालीन सेवा आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य करत आहेत. ढिगाऱ्याखाली नेमके किती जण अडकले आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. प्रशासन परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं सांगून सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करावं अशा सूचना दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजीत सिंह संधू यांनी दिल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून कोसळलेल्या इमारतीच्या बाजूची इमारत रिकामी केल्याची माहिती मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपला नियोजित गोवा दौरा रद्द केला आहे. त्यांनी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला. शहा यांनी या दुर्घटनेतल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. बिहारमधल्या विविध भागात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. गंगा, गंडक आणि कोसी या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. गंगेच्या वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर नदी प्रवाहाच्या दिशेनं खालील बाजूस असलेल्या भागात विशेष दक्षता घेतली जात आहे. बेगुसराय, लखीसराय, मुंगेर, भागलपूर आणि कटिहार जिल्ह्याच्या गंगाघाटच्या संवेदनशील भागावर सातत्यानं लक्ष ठेवण्याचे निर्देश जलसंपदा विभागानं दिले आहेत. केंद्राकडून होणाऱ्या अपुऱ्या कोळसा पुरवठ्यामुळे पंजाबमधल्या औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये वीज निर्मिती घटल्याचं माध्यमातील वृत्त कोळसा मंत्रालयानं फेटाळून लावलं आहे. पंजाबसह देशभरात वीज निर्मितीसाठी पुरेसा कोळसा उपलब्ध असल्याचं कोळसा मंत्रालयानं म्हटलं आहे. गणेशोत्सवात डीजेच्या वापराला विरोध करण्यासाठी पुणेकरांनी आज बालगंधर्व रंगमंदिर ते पुणे महानगरपालिका असा मोर्चा काढला. सामान्य नागरिकांसह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. आगामी सणासुदीच्या काळात डीजेचा वापर करू नये असं आवाहन आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज केलं. छत्रपती संभाजीनगर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. युवांनी आरोग्यपूर्ण आणि शिस्तबद्ध आयुष्य जगावं आणि अंमली पदार्थांपासून दूर राहून नशामुक्त भारताचं स्वप्न साकार करण्यात योगदान द्यावं असं आवाहन उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी आज केलं. गुवाहाटी इथं श्री माता शंकरदेव आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला ते संबोधित करत होते. युवांनी समाज माध्यमांच्या आहारी न जाता त्यांचा वापर रचनात्मक गोष्टींसाठी करावा असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमधल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 1,000

344 वर पोहोचला आहे, तर सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता आहेत। यामध्ये 590 परदेशी नागरिकांचा समावेश आहे। बचाव पथकांनी आतापर्यंत 13000 जास्त लोकांना वाचवलं आहे। मृत व्यक्तींची ओळख पटवण्यात अडचणी येत असून यासाठी DNA चाचणीचा वापर केला जात आहे। पूरग्रस्त भागात बचाव कार्य, मदत साहित्याचं वितरण, मृतदेहांची हाताळणी आणि रस्ते मोकळे करण्याच्या कामासाठी विविध संस्थांचे सुमारे 8000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। नेपाळ तिबेट सीमा भागात 26 ऑगस्ट रोजी हिमनदीचा काही भाग कोसळल्यामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीत प्रचंड हानी झाली आहे। चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं। अटीतटीच्या अंतिम सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीवर 11-21, 21-13, 21-17 असा विजय मिळवला। पहिला गेम गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये भारताच्या जोडीनं जोरदार पुनरागमन केलं आणि दुसरा गेम आपल्या नावावर केला। तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये एकेका गुणासाठी झगडत शेवटी मिळवलेली आघाडी त्यांनी कायम राखली आणि यात भारताला स्पर्धेतलं पहिलं विजेतेपद मिळवून दिलं। या जोडीचं हे हंगामातलं दुसरं विजेतेपद आहे। सिंगापूर ओपन सुपर 750 स्पर्धेतही त्यांनी अजिंक्यपद पटकावलं होतं, तर थायलंड ओपन सुपर 500 स्पर्धेत त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं। प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या सुमारे 5,72,00,000 खात्यांमध्ये शून्य शिल्लक असल्याचं आढळून आलं आहे। अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागानं माहिती अधिकारा अंतर्गत दाखल झालेल्या एका अर्जाला दिलेल्या उत्तरात ही माहिती दिली। यंदा 12 ऑगस्ट पर्यंत या योजनेतल्या 59 कोटींपेक्षा जास्त खात्यांमध्ये 3,15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा होती। शून्य शिल्लक असलेल्या सर्वाधिक खात्यांची संख्या उत्तर प्रदेशमध्ये असून त्यानंतर बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि महाराष्ट्र यांचा क्रमांक लागतो। याशिवाय अनेक खाती वापरात नसल्याची माहितीही विभागानं दिली आहे। तसंच 100 रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेली, गेल्या 5 वर्षात बंद झालेली खाती आणि संशयास्पद व्यवहार किंवा सायबर फसवणुकीमुळे ब्लॉक अथवा गोठवलेली खाती यांविषयीची माहिती केंद्रीय स्तरावर ठेवली जात नसल्याचंही या माहितीत नमूद करण्यात आलं आहे। शेअर बाजारात पुढल्या आठवड्यात गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा राहील असा अंदाज असून स्थूल आर्थिक आकडेवारी, परदेशी संस्थात्मक गुंतवणुकीचा ओघ, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमती आणि चलन विनिमय दरातले चढ उतार या घटकांचा गुंतवणुकीवर प्रभाव राहील असा अंदाज आहे। जागतिक गुंतवणूकदार पश्चिम आशियातल्या संघर्षाशी संबंधित भूराजकीय घडामोडींकडे बारकाईनं लक्ष ठेवतील। अमेरिकेतल्या ग्राहक किंमत निर्देशांक, उत्पादक किंमत निर्देशांक आणि रोजगाराच्या आकडेवारीचा अंदाज घेतील। तसंच बाजारातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित होत असलेल्या ओपेक प्लसच्या बैठकीकडे लक्ष ठेवलं जाईल। दरम्यान गुंतवणूकदार पुढल्या आठवड्यात प्रसिद्ध होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या तेल बाजारावरच्या मासिक अहवालाची देखील दखल घेतील असा बाजार विश्लेषकांचा अंदाज आहे। महाराष्ट्रातली मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्प ही गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणारी देशातली अव्वल वनक्षेत्र ठरली आहेत। डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या दरम्यान दोन्ही अभयारण्यांमध्ये सोडलेल्या 29 गिधाडांमध्ये जगण्याचा दर 78% नोंदवला गेल्याची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं दिली आहे। यामुळे गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ मिळणार असून निसर्ग साखळीत महत्वाचा घटक असलेल्या या पक्षाचं भविष्य सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे। आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयानं राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवण्याची गरज केंद्रीय गृहमंत्र्यांकडून व्यक्त। नवी दिल्लीत इमारत कोसळून 3 जणांचा मृत्यू, 5 जखमी, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू। नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 1,344 वर, सुमारे 5,000 लोक अद्याप बेपत्ता। आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।